सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948, 6 जून 2026। पहाटेचे 5:55:40 झाले आहेत। विविध भारतीच्या या प्रातःकालीन सभेत मी श्रीनिवास उपासनी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या प्रसारणास आरंभ करूया सनईच्या मंगलस्वरांनी।

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागातील धुनं आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रुतीओ सकाळचे 6 वाजते थोड्याच वेळात हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश.

0: क्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:35 झाल्यात. ऐकूया श्री रामचरित मानस.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:45 झाले आहेत, आता ऐकूया.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा

0: मार्ग विश्वासाच्या साथीनं
1: संपर्क 97-64-12-55-33
0: 9764125533
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 64वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: हि गच्छति।
1: श्रीमद भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 64वा श्लोक। या श्लोकाचं मराठीत समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये, स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या प्रीती द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्थित प्रज्ञाबद्दल, म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे अशा मनुष्याबद्दल सांगतायत। अर्जुनाचा प्रश्न होता, स्थित प्रज्ञा हा व्रजेत किम, म्हणजे स्थित प्रज्ञ कसा वागतो, स्थित प्रज्ञाचं आचरण कसं असतं। या प्रश्नाचं उत्तर भगवंत या श्लोकात देतायत। राग म्हणजे आसक्ती कामना आणि द्वेष म्हणजे विरोध क्रोध। राग म्हणजे हवं आणि द्वेष म्हणजे नको। स्थितप्रज्ञ विषयांची आसक्तीही बाळगत नाही आणि कोणत्याही विषयाचा द्वेषही करत नाही, विरोध करत नाही। विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय आहेत आणि त्या त्या विषयाच्या ग्रहणासाठी मानवी शरीरात 5 ज्ञानेंद्रिय आहेत। शब्द म्हणजे ध्वनी, त्यासाठी कान आहेत। स्पर्शासाठी त्वचा आहे। रूप म्हणजे दृश्य, त्यासाठी डोळे आहेत। रस म्हणजे चव, त्यासाठी रसना म्हणजे जीभ आहे। गंध म्हणजे वास, त्यासाठी नाक आहे। हे विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे आपल्या भोवती सतत असतातच। या विषयांचा मानवी शरीरातल्या त्या त्या ज्ञानेंद्रियांशी संपर्क येतच असतो। विषयांचा ज्ञानेंद्रियांशी संपर्क झाल्यावर त्याची संवेदना मनापर्यंत जाते आणि त्यातून मनुष्याच्या स्वभावानुसार वृत्तीनुसार हवं नको या भावना निर्माण होतात। हवा वाटणारा तो विषय ती वस्तू मिळावी यासाठी कर्मेंद्रिय कार्यरत होतात। आवडीची वस्तू मिळावी, सतत मिळावी, आणखी मिळावी यासाठी मनुष्याची धडपड प्रयत्न सुरू होतात। तसं न आवडणारा विषय, न आवडणारी वस्तू आपल्यापर्यंत येऊ नये, आपल्याला मिळू नये, आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी प्रयत्न आणि धडपड सुरू होते। अशी धडपड असे प्रयत्न करत असताना मनुष्य आपलं कर्तव्य विसरतो आणि त्याची घसरण सुरू होते। म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की हवं नको या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे। असं नियंत्रण ठेवलं नाही तर ज्ञानेंद्रिय त्या त्या विषयांमध्ये रममान होतात, त्यांना परिस्थितीचं भान राहत नाही। काही वेळा त्या विषयांच्या प्राप्तीसाठी करू नये अशी कृत्य माणसाकडून केली जातात। यासाठी जे वाट्याला येईल त्याचा विकाररहित होऊन स्वीकार करता आला पाहिजे। विषय भोवताली असणारच, जे मिळालं जे वाट्याला आलं त्याचा सहजपणे आणि त्यात न गुंतता स्वीकार करता आला पाहिजे। त्यात अडकून पडायचं नाही। काही वेळा जे आवडत नाही तेही वाट्याला येतं, त्यावेळी देखील चिडचिड न करता त्याचा स्वीकार करावा। असं करता आलं की मन भरकटत नाही, मनाचा तोल जात नाही आणि मनुष्य आपल्या

कर्तव्यांकडे आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. ज्ञानेंद्रियांच्या द्वाराच विषय शरीरात शिरतात, म्हणून ही ज्ञानेंद्रिय त्याग आणि भोग या दोन्हीचीही आसक्ती नसलेली हवीत. यावर संत तुकाराम महाराज म्हणतात, त्यागे भोग माझ्या येतील अंगासी, मग मी ऋषिकेशी काय करू. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानेंद्रिय आणि मन ताब्यात ठेवलेला मनुष्य अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. इथे भगवंतांनी दोन शब्द योजलेले आहेत, आत्मवश्यही आणि विधेयात्म. मनुष्याचं मन अंतःकरण स्वतःच्या ताब्यात असलं पाहिजे, स्वतःच्या आधीन असलं पाहिजे. अंतःकरण मन स्वतःच्या ताब्यात नसेल तर विषयांमध्ये आसक्ती निर्माण होऊन पतन होण्याची खूप शक्यता असते. मन अंतःकरण स्वतःच्या ताब्यात असलेल्या मनुष्याला विधेयात्मा असं संबोधलेलं आहे. विधेयात्मा म्हणजे विवेकी मनुष्य. आत्मवश्यही हे पद इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात नियंत्रणात असण्याच्या अर्थाने आलेलं आहे. म्हणजेच व्यवहार करताना इंद्रिय स्वतःच्या ताब्यात असली पाहिजेत आणि इंद्रिय स्वतःच्या ताब्यात असण्यासाठी इंद्रियांचं रागद्वेष रहित होणं आवश्यक आहे. म्हणून ज्ञानेंद्रियांकडून कोणत्याही विषयांचं ग्रहण आसक्तीपूर्वक नसावं आणि कोणत्याही विषयाचा त्याग द्वेषपूर्वक नसावा. प्रत्येक इंद्रियाचा विषयांमध्ये राग द्वेष असतोच, मनुष्यांनी त्यांना थारा देऊ नये, कारण हे दोन्ही राग आणि द्वेष मनुष्याचे शत्रू आहेत. यासाठी भगवंत सांगतात की ज्याचं अंतःकरण मन त्याच्या ताब्यात आहे आणि ज्याची ज्ञानेंद्रिय त्याच्या नियंत्रणात आहेत त्याला अंतःकरणाची बुद्धीची प्रसन्नता प्रसाद प्राप्त होते. त्याग घडण्यासाठी भोग केवळ शरीरातून जाऊन चालणार नाहीत, तर ते मनातूनही जावे लागतात. नाहीतर ते विषय जो जो शरीरातून जावेत म्हणून आपण कसोशीनी प्रयत्न करतो तो ते विषय मनात पक्के होऊन जातात. म्हणून हवं नकोची वृत्ती संपली पाहिजे. कर्तव्य म्हणून काही विषयांचं ग्रहण केलं पाहिजे, पण असं विषयांचं ग्रहण रागद्वेष वियुक्त होऊन झालं पाहिजे. पण व्यवहारात असं होत नाही. कशाचं तरी आकर्षण वाटत असतं आणि कशाचा तरी तिरस्कार वाटत असतो, परंतु असं आकर्षण आणि तिरस्कार हे दोन्हीही भ्रामकच आहेत. म्हणून भगवंत सांगतात, आत्मवश्यैर विधेयात्मा. जो मनुष्य इंद्रियांना आणि मनाला स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो त्याला प्रसाद म्हणजे प्रसन्नता प्राप्त होते, म्हणजेच त्याच्या बुद्धीला प्रसन्नता प्राप्त होते. ही प्रसन्नता निर्भेळ असते. ही प्रसन्नता बुद्धीला मनाला निर्मळ आनंद प्राप्त करून देते. यासाठी इंद्रियांचा आणि मनाचा संयम आवश्यक आहे हे भगवंत अधोरेखित करतात. यावर भाष्य करताना महर्षी पंडित श्रीपाद सातवळेकर आपल्या पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात म्हणतात, भोगी आणि त्यागी हे दोघेही विषयभोग भोगतात, पण भोगी विषयात आसक्त होऊन ते भोगतो म्हणून त्याचं चित्त मलिन होतं, तर त्यागी धर्ममर्यादेच्या अनुकूल असंग वृत्तीने आणि अति अल्प प्रमाणात विषय सेवन करतो म्हणून त्याला चित्ताची प्रसन्नता लाभते. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे, मग रागद्वेष सोहावे नाशतील. भगवंत अर्जुनाला सांगतात, म्हणून हे सगळे विषय पूर्णपणे मनातून काढून टाकावे, मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील. माऊली पुढे लिहितात, पार्था आणि कही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियांविषयी बाधक रमता नाही. अर्जुना आणखीन एक गोष्ट ऐक, रागद्वेषांचा नाश झाल्यावर मग इंद्रिय जरी कदाचित रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत. आजच्या संदर्भात या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण मनावर ताबा नसल्यामुळे माणसाच्या सर्वनाशाचा धोका समजावून सांगताना जगण्याचा एक साधा सोपा फॉर्म्युलाही सांगतात. ते सांगतात, या जगात छान खा प्या फिरा, टेक्नॉलॉजीचा यथेच्छ वापर करा, पण फक्त दोन गोष्टी सांभाळा. कोणत्याही गोष्टीचा अवाजवी मोह धरू नका, आहारी जाऊ नका आणि चुकूनही कोणाचा राग द्वेष करू नका. थोडक्यात मोह आणि क्रोध यावर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीचे गुलाम झाला नाहीत आणि कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट विचार राग मनात धरला नाहीत तर मन प्रसन्न राहणारच. एक छान सोपं उदाहरण घेऊया. जोपर्यंत पाण्यात

जहाज आहे तोपर्यंत ते तरंगणारच, पण जेव्हा जहाजात पाणी शिरेल तेव्हा जहाज बुडणारच. कुठल्याही परिस्थितीत भावनेत आकंठ बुडू नका, आनंद अंतरातच आहे.

0: अधिगच्छति श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 64वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: आपण एक आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोती हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ढीक 7 वाजलेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: आता थोड्याच वेळात भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो सकाळचे 7:10 होत आहेत. पुणे केंद्रावरनं दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं.

गुजरातमधील सुरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपं वाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातल्या झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे.

0: हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या AI विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील CCTV यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र FM 101 MHz. श्रोती होता पुन्हा ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.
3: सुनहरे दौर के सदाबहार गानों की महफिल. सोमवार से शनिवार दिन में 2:30 बजे सिर्फ विविध भारती पर. सदा बहार नगमे.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 7:30 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. देशपांडे आय
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
4: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, लता मंगेशकर यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. नूतन यांच्यावर चित्रित झालेलं एक सुंदर गाणं बंदिनी या चित्रपटातलं. 1963 साली बिमल रॉय यांनी बंदिनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि नूतन, अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होत्या. बंगाली लेखक चारुचंद्र चक्रवर्ती यांच्या तामसी या कादंबरीवर आधारित बंदिनी या चित्रपटाची कथा. नूतन यांनी साकारलेल्या कल्याणीची ही कथा जी फ्लॅशबॅक मधून उलगडत जाते. तिने प्रेम केलेल्या विकासने परत येण्याचं वचन न पाळल्याने समाज कल्याणीला नाकारतो. खचलेली कल्याणी शहरात जाते आणि एका मानसिकदृष्ट्या अस्थिर बाईची काळजी करण्याचं काम करू लागते. दरम्यान कल्याणीचे वडील तिला शोधत शोधत शहरात येतात आणि एका अपघातात त्यांचा मृत्यू होतो. याच दरम्यान तिला कळतं की आपण जीची सेवा करतो आहोत ती विकासचीच पत्नी आहे. तेव्हा मात्र ती सैरभैर होते. वडिलांच्या मृत्यूला आणि या सगळ्या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत असा विचार तिच्या मनात येतो आणि त्यातूनच ती विकासच्या पत्नीला विष देते ज्यात तिचा मृत्यू होतो. यासाठी कल्याणीला शिक्षा होते, तुरुंगवास होतो. त्या तुरुंगात देवेन नावाचा डॉक्टर तिच्या प्रेमात पडतो पण ती मात्र त्याच्यापासून दूर राहते. शिक्षा भोगून झाल्यावर तिची सुटका होते तेव्हा तिला तुरुंग अधिकाऱ्याकडून आणखीन एक उपरोधिक संदेश मिळतो. अब तुम घर गृहस्थी की जेल में कैद रहोगी. काय अजब ओळे नाही. जी मुक्त झालेली आहे तिला आता संसाराच्या तुरुंगात अडकावं लागेल असा हा संदेश. हा संदेश घेऊन प्रवास करत असताना तिला विकास एका आजारी अवस्थेत एका जहाजाच्या बंदरावर सापडतो. मग ती विकासची काळजी घेण्याचं ठरवते आणि तिचं प्रेम पुन्हा एकदा नव्यानं जन्माला येतं. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंदिनी या चित्रपटाबद्दल. दिग्दर्शक बिमल रॉय यांचा हा शेवटचा चित्रपट पण आजही तो एक

1960 दशकातील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाने त्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारली बरं का. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या सर्वोच्च पुरस्कारांसह सर्वोत्तम कथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी अशा 6 पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरवण्यात आलं. मंडळी, या चित्रपटाद्वारे गुलजार यांनी चित्रपटात गीतकार म्हणून पदार्पण केलं. खरं तर ते या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. सुरुवातीला त्यांनी बिमल रॉय यांची ऑफर नाकारली होती, कारण त्यांना गीतकार व्हायचंच नव्हतं. पण चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक SD बर्मन यांनी गुलजार यांची समजूत घातल्यानंतर गुलजार गाणं लिहायला तयार झाले आणि त्यांनी लता मंगेशकर यांनी गायलेलं मोरा गोरा अंग लैले हे गाणं 5 दिवसात लिहिलं. बाकीची गाणी मात्र शैलेंद्र यांनी लिहिली आहेत. मेरे साजन हे उस पार सारखं

समजूत घातल्यानंतर गुलजार गाणं लिहायला तयार झाले आणि त्यांनी लता मंगेशकर यांनी गायलेलं मोरा गोरा अंग लैले हे गाणं 5 दिवसात लिहिलं. बाकीची गाणी मात्र शैलेंद्र यांनी लिहिली आहेत. मेरे साजन हे उसपार सारखं अविस्मरणीय गीत स्वतः एस डी बर्मन यांच्या भारदस्त आवाजात आपल्याला चित्रपटात ऐकायला मिळतं. या चित्रपटातली गाणी परिस्थितीचं चित्रण करतात. जसं की एक कैदी कैद केलेल्या पक्षासाठी गातो ते गाणं म्हणजे आशा भोसले यांनी गायलेलं ओ पंछी प्यारे. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आज मात्र इथेच थांबूयात आणि जाता जाता ऐकूयात मुकेश यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं बंदिनी याच चित्रपटातलं अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत। आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
4: नमस्कार।
3: आज आपण केस बघणार आहोत 42 वर्षांच्या गृहस्थांची, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास होता। दुसऱ्यांदा त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मात्र क्रिएटिनिन लेवल त्यांची वाढायला लागली होती। या कंडिशनमध्ये ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि क्रिएटिनिन नॉर्मल पण झालं। पण यामागचं कारण काय, म्हणजे ऑपरेशन नंतर जर का स्टोन्स काढून टाकले तर मग क्रिएटिनिन लेवल का वाढली आणि हे आपण टाळू शकतो का?
4: नाही, बेसिकली एक लक्षात घ्या की रिपीटेड स्टोन होण्याचा प्रॉब्लेम सध्या वाढत चाललाय अनेक जणांमध्ये। कारण कसं आहे की एकदा स्टोन आले बरोबर ना, तुम्ही ते स्टोन काढून टाकले, पण स्टोन बनण्यासाठी शरीरामध्ये जे वातावरण होतं ते तुम्ही रिपेअर केले का, किंवा ते तुम्ही बदलले का, हे नाही होत। म्हणजे ओव्हरऑल जर का मॉडर्नच्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागतात, बरोबर आहे ना। मग आता ह्या ऍसिडिक लेवल वाढायला मानसिक पण कारण आहे आणि शारीरिक पण कारण आहे, आणि हे एक्सेस ऍसिड जर का वाढायला लागलं तर शरीर काम नाही करू शकणार। मग काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जाईल।

0: लागतं आणि मग ते काय करतं स्टोन क्रिएट करतं बरोबर की नाही. आणि मग तुम्ही काय करणार की स्टोन झाले म्हणल्यावर ते स्टोन काढून टाकणार बरोबर. मग त्याच्यासाठी आधी लिथोट्रिप्सी करत होते म्हणजे की व्हायब्रेशन देऊन स्टोन पडत होते. आता लेझर केलं जातं पण शेवटी तुम्ही लेझर देत असताना त्याचा इम्पॅक्ट किडनीवर होणारच आहे थोडाफार तरी बरोबर की नाही. आणि जर का त्याचा इम्पॅक्ट थोडा म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेला केलं तर कदाचित एवढं होणार नाही पण तुम्ही परत एकदा मी बऱ्याच जणांना वाटतं की एकदा आता स्टोन काढून टाकला की हार्टच्या बाबतीत पण असं होतं की एकदा बाबा म्हणजे ऑपरेशन झालं ब्लॉकेज काढले की आता काही झालं असं नाही. रिपीटेड ऑपरेशन होऊ शकतं परत ब्लॉकेज होऊ शकतं. तसं किडनीमध्ये म्हणजे वातावरण जर का नाही बदललं तर परत स्टोन होतात आणि मग रिपीटेड तुम्ही ऑपरेशन करायची पाळी आली तर ते लेझर तुमच्या किडनीला सुद्धा डॅमेज करू शकतात. आणि ते किडनीला जर का त्याच्यामुळे जर का काही डॅमेज झाला तर मग किडनी कामच नीट करणार नाही म्हणल्यावर क्रिएटिनिन लेवल वाढू शकते.
1: ओके श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484051025. डॉक्टर गिरी मग म्हणाले तसं की हे आपण टाळू शकतो का, म्हणजे किडनी स्टोन होणंच मुळात टाळता येतं का याबद्दल?
0: म्हणजे बेसिकली कसं आहे की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहेत बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये तर सांगितलं की जर का शरीराचं वातावरण बिघडलं मग ते वातपित्त कफामध्ये काही बिघडलं तरी सुद्धा किडनी स्टोन होऊ शकतो बरोबर की नाही. कारण शेवटी शरीराला त्याला मॅनेज करण्यासाठी काही ना काही करावं लागतं. अस्थिधातू बिघडतो, मासधातू बिघडतो आणि त्याच्यातून या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल शरीराचं वातावरण काय केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. एक्सेस जे काही ऍसिड वाढतंय ते मेंटेन केलं पाहिजे. हे जर का बॅलन्स केलं तर रिपीटेड किडनी स्टोन होणार नाही. आणि जर का रिपीटेड म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन केल्यामुळे जर का तुमचं क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढत असेल तर ते कसं असतं की तो अक्यूट फेल्युअर असतो कधी कधी. म्हणजे बाबा तेवढा लेझर दिला आणि त्याच्यामुळे तो काय झाली किडनी थोडीफार प्रॉब्लेमॅटिक झालेली आहे. जर का त्याला योग्य वातावरण दिलं, योग्य हे झालं तर शरीर नेहमी डिजनरेट आणि रिजनरेट होतच असतं बरोबर की नाही. किंवा म्हणजे जे उरलेले काही किडनीचे सेल आहेत, कारण आपल्याला सगळ्यात गोष्टी एक्सेस दिलेल्या आहेत देवानी बरोबर ना, मग आहे ती किडनी जर का तुम्ही व्यवस्थित फंक्शनिंग साठी त्याला योग्य वातावरण दिलं तर आपल्याला क्रिएटिनिन लेवल पण काय करता येते, कमी करता येते. तर त्यामुळे अशा वेळेला जर का म्हणजे तुम्हाला किडनी जर का वाचवायची असेल आणि क्रिएटिनिन लेवल जर का तुमचं प्रायमरी लेवलला वाढायला लागलं आणि तुम्ही लगेच जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की बॉडी बॅलन्सिंग करून किडनीला वाचवता येतं. पण जर का नुसतंच तुम्ही पॅरामीटर बॅलन्स करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या चालू केल्या तर मात्र मग ते क्रिएटिनिन लेवल वाढून मग नंतर ते डायलिसिसकडे प्रकरण जातं. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का माणूस म्हणजे किडनी तसं नाही कुठल्याही बाबतीमध्ये जर का ऑर्गन फेल्युअरमध्ये जात असेल तर त्यांनी प्रॉपर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करता येतात. त्यामुळे नॉर्मल काय म्हणतो की निरोगी आरोग्य जर का पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक, सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम राइट, ये हर दाना समान।
1: तो ऐसा बोलो ना,
0: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब?
0: मम्मी मैं तो
2: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: सकाळचे 7:45 झाले आहेत, प्रसारित करीत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी।
4: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: श्रोतेहो, आज शांता शेळके यांचा स्मृती दिन, त्यानिमित्ताने ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे बालगीत. स्वर आहे सुषमा श्रेष्ठ यांचा.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 7:50 झाले आहेत. थोड्याच वेळात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 showrooms कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
6: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर

0: असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं, रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते, आणि त्याचीच पाटली त्याच्या मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे दोन पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत दोन पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं, कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता, आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनू शकतं.
1: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
0: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
1: बर,
0: तर पुरुषांकरता आपण कडी बनवतो.
1: बर,
0: सरदारजी कडं असतं. आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या बाजूनी गोलाकार केलेलं असतं, किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप, दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार फार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
1: जाते,
0: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100, 150, 200 ग्रॅमची पण कडी बनवतात. तर ही सोन्याची कडी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचं रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7 ते 8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
1: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगे आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AmFIO registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण असं म्हणलं की पैसा आणि आपण असं जर का एकत्र म्हणलं तर याचा संबंध मनाशी आहे. मग गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र याबद्दल तुम्ही काय बोलाल?
2: 100% पैसा मन याचा संबंध आहे असं आपण जेव्हा मागच्या एपिसोडमध्ये बोललेलो होतो.

0: गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पारंपरिक गुंतवणूक विरुद्ध वर्तणूक वित्त, बिहेव्हिअरल फायनान्स असं आपण त्याला म्हणू शकतो. पारंपरिक अर्थशास्त्र सांगतं की माणूस हा इकॉनॉमिक मॅन आहे. काय आहे माणूस? तर इकॉनॉमिक मॅन आहे जो नेहमी स्वतःचा फायदा बघतो आणि विचारपूर्वक निर्णय घेतो. पण बिहेव्हिअरल फायनान्स काय सांगतो की आपण माणूस आहोत, यंत्र नाही. आपण चुका करतो, आपण भावूक होतो आणि म्हणूनच झालेल्या चुकांमधून आपल्याला सुधारणा करायची असते, पुढे सरकायचं असतं. सो गुंतवणूक ही भावनांचं चक्र आहे. बाजारात जेव्हा तेजी असते तेव्हा आपण आपल्याला लोभ होतो, म्हणजे ज्याला ग्रीड असं म्हणतात, ओके. आणि जेव्हा मंदी येते तेव्हा आपल्याला भीती वाटते, फिअर फॅक्टर क्रिएट होतो. या चक्रात अडकलेला गुंतवणूकदार नेहमी चुकीच्या वेळी खरेदी करतो आणि चुकीच्या वेळी विक्री करतो. सो मग गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र ह्याचं जेव्हा जवळचं नाते आपण म्हणतो, जेव्हा खूप फिअर असेल मार्केटमध्ये, म्हणजे आत्ताची परिस्थिती आहे बघा, युद्धजन्य परिस्थिती, मिडल ईस्टमध्ये युद्ध चाललंय, डोनाल्ड ट्रम्प रोज काहीतरी एक वेगळं वाक्य वापरत आहेत ज्याने ज्याचा परिणाम भारतीय बाजारावर आणि जगातल्या सर्व बाजारांवर होतोय. आणि मग या परिस्थितीत इन्व्हेस्टरची त्रिधा तिरपीट उडालेली आहे. मग हा फियर वाटून न घेता इंडिया आणि जगाच्या पाठीवर ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत याच्यावर विजय मिळवणं आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं म्हणजे गुंतवणुकीचा पाया घालणं योग्य मानसशास्त्राचा अभ्यास करून असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी. या गप्पांबरोबर वेळ झाली इथेच थांबायची. पण श्रोते हो, गुंतवणुकीच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा योग्य मार्गदर्शन हवे असेल तर जरूर संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रुती हो सकाळचे 8 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काल बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात क्रीडा आणि हवामान एक महत्वपूर्ण संवाद या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. विकासाकडे धाव घेत असताना सर्वांनी मिळून पर्यावरणाचं संतुलन राखून भावी पिढ्यांसाठी अधिक हरित, सुरक्षित, निरोगी आणि कोणत्याही हवामान बदलाला सामोरी जाणारी मुंबई घडवूया असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या चर्चासत्रात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स, अभिनेत्री आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत दिया मिर्झा, प्रोकॅम इंटरनॅशनलचे विवेक सिंग, प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी सहभागी झाले होते. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं. बारामती शहर आणि परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून झाडांच्या फांद्या तातडीनं हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे तसंच मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचं पुनर्रोपण करण्याचे आदेश दिले. शहरातील तसंच तालुक्यातील विविध भागात झालेल्या पावसामुळे नुकसानाचं तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

0: शही त्यांनी दिले आहेत. पनवेल महापालिकेतले विरोधी पक्षनेते शेकापचे नेते अरविंद म्हात्रे यांनी महापालिका विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद म्हात्रे कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी शेकापचे उमेदवार होते, मात्र त्यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर त्यांनी आता विरोधी पक्षनेते पदाचाही राजीनामा दिला आहे. पुणे शहरात अलीकडेच घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईत 1,89,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. एफ एम बँड 101 MHz श्रोते हो, सकाळचे 8:03 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: श्रोते हो, आज एक प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री, एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार शांता शेळके यांचा स्मृतिदिन. त्यांना आकाशवाणी परिवारातर्फे अभिवादन करून कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर देऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
4: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
3: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
4: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.

0: जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न NAC A ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स

0: सुन बीकॉम एमकॉम बीएएमए बीएससी बीबीए बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 9404598-9375.
0: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज .org.
2: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
3: गुडविल दुकान लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर अटी लागू.
2: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
5: कार्यक्रमात आता ऐकूया अण्णा जोशी यांनी संगीतबद्ध केलेली संत नामदेव महाराजांची रचना. स्वर आहे मन्नाडे आणि सहकाऱ्यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: आपण ऐकलं तर विना भक्ती मंडळ आणि सहकार्या निघालेली संत एकनाथ महाराजांची रचना, संगीत होतं बाळ माटे यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोतेहो, आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन. आजच्याच दिवशी म्हणजे 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्या अनुषंगाने ऐकूया लता मंगेशकर आणि सह

0: श्रुती हो लता मंगेशकर आणि सहकार्यांनी गालेली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या या रचनेबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा गदिमा गीतांचा कार्यक्रम.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्हीव्ह सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
3: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
2: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
3: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
4: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
5: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
4: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा। घर चाय के साथ पालेकर।
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत।
3: मग आता ही भीती घालूया।
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस।
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू।
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11।
4: 8885600011।
5: श्रोती हो, गदिमांजली या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया एकटी या चित्रपटातील सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गदिमांची ही रचना। गायली आहे आशा भोसले यांनी।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: प्रॉडक्ट्स विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
1: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
2: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अट्टी लागू.
1: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मालती पांडे यांनी गायलेली गदिमांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे प्रभाकर जोग यांनी.

0: आपण ऐकलं तर बोलकी बाहुली या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गदिमांची रचना.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
4: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
3: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
4: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

एनएफपी रजिस्टर्ड क्रिश्चियन म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: श्रोते हो, गदिमांजली या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात हे गीत जीवनाचे या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेली गदिमांची रचना. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं. या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:58 झालेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान, सुशासन आणि राष्ट्ररक्षण या मूल्यांवर आधारित अशी शासन व्यवस्था निर्माण केली, जिनं भारतीय जनतेमध्ये आत्मविश्वासाची नवी भावना जागृत केली, असं त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. दक्षिण काशी असलेल्या कोल्हापूरला पर्यटन क्षेत्रात देशपातळीवर आणण्यासाठी पर्यटन विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या पर्यटन आणि खाणकाम विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. एमटीडीसीनं श्री क्षेत्र ज्योतिबा, पन्हाळा आणि दाजीपूर अभयारण्याच्या ठिकाणी रिसॉर्ट कॉटेज उभारणीचं काम हाती घेतलं असून पन्हाळा इथं सुरू असलेल्या कामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल परभणी महानगरपालिकेनं 7 कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. जनगणना पर्यवेक्षक आणि प्रगणनक म्हणून नियुक्ती झालेले कर्मचारी आदेश देऊनही कामावर रुजू झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं अन्न पदार्थ बांधण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. छपाईच्या शाईमध्ये असलेले हानिकारक पदार्थ अन्न पदार्थांमध्ये उतरण्याच्या शक्यतेमुळे हे आदेश देण्यात आले आहेत. सर्व विक्रेत्यांनी अन्न पदार्थांची विक्री आणि वितरण सुरक्षित आणि मान्यताप्राप्त साहित्यातून करावी आणि ग्राहकांनी यासंदर्भात सावध राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्यापर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 9:01 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन. सुमारे 350 वर्षापूर्वींचा 6 जून हा दिवस तत्कालीन भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन मानावा लागेल, कारण 6 जून 1674 रोजी असंख्य हिंदूंचे, शहाजीराजे, जिजामाता यांचे आणि तमाम रयतेने अनेक वर्षापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले. मोगली पादशहांना कडवी टक्कर देत

हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अस्तित्वात आले. दुर्गराज रायगडावर वेदमंत्रांच्या घोषात, सप्तनद्यांच्या जलाभिषेकात, देवी श्री तुळजाभवानीच्या कृपावर्षावात आणि माता जिजाऊंच्या आशीर्वादाने पुनीत होत शिवाजी महाराज छत्रपती बनले. पातशाह्यांच्या जुलमाखाली भरडून निघणाऱ्या रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने तारणहार मिळाला. दुर्दम्य आत्मविश्वास, जिद्द, शौर्य आणि विश्वासू सवंगडी, स्वामिनिष्ठ मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याला स्वतंत्र सार्वभौम राज्याशी ओळख मिळाली. म्हणूनच भारतीय इतिहासातील ही युगप्रवर्तक घटना मानली जाते. शिवरायांच्या जन्माअगोदर अनेक राज्ये राजे अस्तित्वात आले आणि लयास गेले. मात्र हे आपले राज्य आहे अशी सर्वसामान्य रयतेमध्ये भावना निर्माण करणारे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा तो दिवस, तो क्षण, तो सोहळा अत्यंत पवित्र, अमृतमयी आणि अभूतपूर्व. ज्यांनी तो अनुभवला त्यांचे ते सद्भाग्यच होय. अशा या युगपुरुषास छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा. आणि हो श्रोते हो, याच छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानून, गुरु मानून, सदैव त्यांची पूजा करणारा, महाराजांनी दाखवलेल्या मार्गाने चालणारा, स्वतःला छत्रपती शिवरायांचा मावळा समजणारा आपल्या आजच्या लेखणीचा शिलेदार, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, कवी, गीतकार दिग्पाल लांजेकर. श्रोते हो, दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत उत्कृष्ट लेखक, गीतकार देखील. त्याने सख्या रे तू माझा सांगती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्वाच्या भूमिकेत झळकताना दिसला. दिग्पाल मूळचा रत्नागिरीचा. वडील सुनील लांजेकर यांचा तिथं व्यवसाय होता. कालांतराने व्यवसाय बुडाला. त्यानंतर आणखी एक दुःखाचा डोंगर लांजेकर कुटुंबियांवर कोसळला, तो सुनील यांच्या अपघाती निधनामुळे. दिग्पाल आणि त्याचा भाऊ निखिल दोघेही तेव्हा लहान होते. आई स्मिता यांनी कुटुंब सांभाळलं. काही दिवसानंतर दिग्पाल शिक्षणासाठी आजोबांकडे पुण्याला पाठवण्यात आलं. दिग्पालची खऱ्या अर्थानं जडणघडण पुण्यातच झाली. शाळकरी वयातच त्याला नाटकाचं वेड लागलं. छत्रपती शिवरायांवर आधीपासूनच भक्ती. पुण्यातील पेठा वाडे मनात इतिहासाची रुजवण करीत होते. श्रोत्यो, दिग्पालविषयी अजून बरंच काही, पण तत्पूर्वी कार्यक्रमात घेऊया हे छोटंसं गीत.

0: आपण ऐकलं पावनखिंड या चित्रपटातील देवदत्त मनीषा बाजी आणि अवधूत गांधी यांनी गायलेली दिग्पाल लांजेकर यांची ही रचना. संगीत होतं देवदत्त मनीषा बाजी यांचंच.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0-670-29-100.
4: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
2: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
4: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ॲड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस, 88 88 56 00 11.
4: 8888 5600 11.
5: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
6: जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है.
5: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से लगातार चल रहे हैं. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.
7: श्रोत्यो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी आहे.

कार्यक्रमात आपण ऐकतो आहोत कवी गीतकार दिग्पाल लांजेकर याच्याविषयी. दिग्पाल आजोबांसोबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जयसिंगराव पवार आदींच्या व्याख्यानांना जात आलं, त्यातून प्रेरणा त्याला मिळत गेली. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कथा भव्य माध्यमातून जगासमोर याव्यात असं तिथंच वाटू लागलं होतं. विद्यार्थी दशेत असताना त्यानं अनेक एकांकिका गाजवल्या, पुरस्कारही मिळवले. 11वी 12वीत असताना विनय आपटेंना एका मालिकेसाठी असिस्ट करण्याची संधी त्याला मिळाली. संजय सुरकर, राजादत्त यांच्याकडेही त्यानं कामं केली, त्यामुळे अनुभव येत गेला. आपला मराठी इतिहास जगासमोर यावा हा ध्यास मात्र कायम होता. कॉलेजचे ते दिवस होते. दिग्पाल आपल्या मित्रांसोबत 300 हा हॉलिवूड चित्रपट पाहायला गेला. पडद्यावर चित्रपट सुरू होता, मात्र दिग्पालच्या मनात वेगळीच वादळं घोंगावत होती. आपलं अस्तित्व जपण्यासाठी अवघे 300 सैनिक लाखो शत्रूंशी भिडतायत ही कथा त्याच्या मनात खोलवर पोचली. आपले बाजीप्रभू आण कित्येक वीरांची ही गोष्ट तर अशीच आहे. आपल्या इतिहासात असे कित्येक प्रसंग आहेत, मग ते पडद्यावर का येऊ नयेत असा प्रश्न त्याला छळू लागला. आणि इथूनच कदाचित दिग्पाल लांजेकर चा नव्यानं जन्म झाला. कार्यक्रमात ऐकूया सुभेदार या चित्रपटातील दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेलं हे पुढील गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
3: दिग्पाल लांजेकर. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला ध्येयवादी गुणी दिग्दर्शक. मराठी चित्रपट सृष्टीला त्यानं जे काही दिलंय त्याची मोजदाद कशातच शक्य नाही. छत्रपती शिवरायन त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास त्यानं जागतिक पातळीवर नेऊन ठेवलाय. छत्रपतींच्या इतिहासाची अष्टक तो पूर्ण करतोय ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. यामागे त्याचा संघर्ष, त्याची मेहनत अफाट. फरजंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर, शिवराज इथपर्यंत मजल त्यानं मारली आहे. पुढच्या चौकारासाठी तो सज्ज आहे. बालपणापासून मनात फुटलेल्या शिवभक्तीच्या अंकुराचा सिनेमा रूपाने वटवृक्ष होत आहे. शिवचरित्रात लपलेले खरेखुरे हिरोज पुढे आणण्याचा ध्यास दिग्पालनं घेतला आहे. पहिली कथा डोक्यात आली ती कोंडाजी फरजंद यांची. 60 मावळ्यांना घेऊन 2500 शत्रूंचा निपात करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. ती आधी लिहून काढायचं दिग्पालनं ठरवलं. त्यासाठी आधी खूप वाचन केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठीशाहीचा इतिहास साक्षात जगलेले निनाद बेडेकर यांच्याकडे जाऊन 7 वर्षे गिरवलेले धडे इथेही कामी आले. मालिका नाटक करत असताना 5 महिन्यांचा ब्रेक मिळाला. दिग्पाल आपल्या 2 मित्रांना घेऊन रायगडावरील टकमक टोकावर गेला. बॅगमधला फुलस्केप कागद काढला. रखरखत्या उन्हात लिखाणाला सुरुवात केली. 5 तास झाले होते तो सतत लिहित होता. शेवटचं वाक्य होतं जय भवानी जय शिवराय, हे लिहूनच तो उठला. कुठलीही कलाकृती साकारायची तर जीवतोड मेहनत आलीच. फरजंदासाठी 7 वर्षे लागली. दिग्पाल एवढ्यावरच थांबला नाही तर इतिहासातील बऱ्याच गोष्टी तो शिकला. कित्येक शास्त्रांचं प्रशिक्षण त्यानं घेतलंय. त्याचा उपयोग दिग्दर्शनादरम्यान त्याला होतो. कलावंतांना तो स्वतः शस्त्रांचं प्रशिक्षण देतो. एवढंच नाही तर 12 प्रकारचे फेटे त्याला बांधता येतात. इतर ऐतिहासिक वेशभूषाही करता येते. ऐकूया दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेलं पावनखिंड या चित्रपटातील हे गीत.

0: अहो काय सांगता नाईक?
1: अरे मग काय गड्या हो? क्यो बसला हाय ना गणिम, येढा मांडून या लईये आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं?
0: काय केलं महाराज?
1: राजांनी आता युगत
2: मांडली.
0: काय मांडली?
1: अरे युगत मांडली.

0: द्यावा.
1: ऐक, सुलूक होणार.
0: आता राजांच्या मनीच कुणाला ठाव.
1: आव तुम्हाला ठाव नाही असं झालंय वय नाही.
0: अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा बघा बघा
1: राजा आता.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: सन

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: आपण ऐकत आहोत कवी गीतकार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याच्याविषयी. दिग्पाल म्हणतो चित्रपट बनवायला कोट्यवधी लागतात, मात्र चित्रपटाची तयारी करताना कागद आणि पेन पुरेसा असतो, मात्र त्यातही

देण्यात आलीच. मराठी चित्रपट म्हटलं की बजेट अभावी खूप मर्यादा येतात. 100 घोड्यांऐवजी 20च घोडे दौडवावे लागतात. कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त चांगला सिनेमा बनवण्याचं आव्हान, कारण निर्माता जगला पाहिजे असं त्याचं मत आहे. करिअर पलीकडे जाऊन त्याला आपला इतिहास जगासमोर समाजासमोर आणायचा आहे. श्रोतेहो, दिग्पालचं हे समर्पण, सतत नवं काही शिकण्याची वृत्ती, कलेच्या माध्यमातून समाजाला काही देणं लागतो आपण ही भावना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातील नम्रता, अशा या कित्येक गुणांच्या भरवशावर कलाक्षेत्रातला हा फरजंद चित्रपटसृष्टी फतेह करून रसिकांच्या मनावर राज्य करेल यात शंकाच नाही. त्याच्या अशाच एका चित्रपटातील आई जिजाऊ, शिवाजीराजे आणि तान्हाजी यांच्यातला एक संवाद जो मला खूप आवडतो. आई जिजाऊ म्हणतात, अरे तान्ह्या येडा का खोळा तू, घरी लगीन काढलंय, पय पाहुणं जमल्यात, घरात सोहळ्याचं अन्न रांधतंय, दारात मांडव पडलाय, निवत दाखवलाय, अवतन पोचल्यात, आणि तू मोहिमेवर गेलास तर जग हसल राजांवर, वरबापाला काय तर मोहिमेवर धाडलंय. त्यावर तान्हा म्हणतो, वा आई साहेब, कोपऱ्या पतूर वगळ येईस तोर आम्ही भात आमटी वरपायची, नवीन शेल पागोटा घालून मिरवायचं, नाचायचं, आणि आमचं राजा कुठं तर मोहिमवर. आईसाहेब, अव जग हसल आमासनी, शान घालल तोंडात. त्यात शिवबाराजे म्हणतात, त्याने आधी रायबाचं लगीन पार पाड. नाही राजा, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं.

0: कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर पावनखिंड या चित्रपटातील देवदत्त, मनीषा बाजे आणि अवधूत गांधी यांनी केलेली दिग्पाल लांजेकर यांची रचना, संगीत होतं देवदत्त मनीषा बाजे यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोत्यो, सकाळचे 9:30 प्रसारित करत आहोत. पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेवूया नाट्यगीतांचा कार्यक्रम.
2: पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी लिहिलेलं वासव दत्त या नाटकातील हे गीत. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे अरविंद पिळगावकर यांचा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: हे मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.

0: डिजीलॉकर ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे।
2: आता 0 रुपये कसे देऊ।
1: अरे हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावली आहेत, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो नक्की। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
4: काय काकू, आजच्या पेपरात ती नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
5: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
4: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला, तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला

0: मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटलमध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
6: अगर टाइम मैनेजमेंट सीख ली और समय का प्रोडक्टिव यूज सीख लिया तो आप देखिए, आप कभी भी प्रेशर नहीं लगेगा, थकान नहीं लगेगी.
5: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से लगातार चल रहे हैं. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.

0: हे बंद रेशमाचे या नाटकातील बकुळू पंडित यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अट्टी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही. श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
6: कार्यक्रमात आता ऐकूया प्रेमसन्यास या नाटकातील प्रभाकर कारेकर यांनी गायलेली वसंत शांताराम देसाई यांची रचना, संगीत अनंत दामले यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: आपण ऐकत होतात कट्यार काळजात घुसली या नाटकातील भागवराम आचरेकर यांनी गायलेली पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे नाट्यबद्ध संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आणि या गीताबरोबरच श्रोते हो पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवी हा नाट्यगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकता

0: आज पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 झालेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षिततेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित केलं. सीमा त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्रिपुरा राज्याच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणं आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात 2,00,000 प्रात्यक्षिकं राबवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान आणि आधुनिक कृषी पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्यास येत्या सोमवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी ही प्रवेशपत्र डाउनलोड करून विद्यार्थ्यांना द्यावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्रावर शाळा महाविद्यालयाचा शिक्का असणं अनिवार्य आहे. अमेरिकेच्या संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रमात आमूलाग्र बदल करण्याची मागणी करणारं विधेयक सादर करण्यात आलं आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य मिळवण्याचा मार्ग म्हणून या व्हिसाचा वापर बंद करण्याचाही समावेश या विधेयकात आहे. संसदेत अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर करण्यात आला असून प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग हा कार्यक्रम रद्द करण्याचीही मागणी केली आहे. या कार्यक्रमाद्वारे परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कमाल तापमान 38 आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
3: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
5: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते, सकाळचे 10:01 झालंय. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रोलाईफ क्लिनिक.
6: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाईफ क्लिनिक.
8: नमस्कार श्रोते हो, प्रोलाइफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
9: आणि मी दीपक रेगे
8: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
9: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाइफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाइफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
8: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
9: अच्छा.
8: मिस्टर 32 वर्षांचे आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली. लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका.

0: का प्रोलाईफ क्लिनिकची मदत घ्या.
1: वा
0: श्रोतेहो, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं, पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती. तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही, पण त्यांनी प्रोलाईफ क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
0: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं.
1: बर,
0: मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे. लो एन्डोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं, पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
1: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं येते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांच्या आहेत. त्यांनी 3 वेळा IVFची सायकल केली, तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली, आणि या सगळ्यामुळे आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं आहे की हिम्मत सोडू नका, प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
0: वा, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
1: अच्छा,
0: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांच्या आहेत. त्यांच्या इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या.
1: बर,
0: मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं, पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
1: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय ते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना PCODचा त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होतं. मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
0: वा श्रोतेहो, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाईफ क्लिनिक.
2: श्रुतीओ कार्यक्रमात आता ऐकूया एक छानसं मराठी गीत.

0: आपण ऐकलं तर घंटा या चित्रपटातील अभिषेक खानकर आणि स्नेहल माडगुळकर यांनी गेलेली अभिषेक यांची रचना, संगीत होत समित सप्तीसकर यांचं. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक.
3: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, ऍस्थेटिक गायनेकॉलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे मॅडम आज आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
4: नमस्कार.
3: खरं तर सगळ्या मैत्रिणींच्या वतीने आज मला तुमच्याशी बोलायचंय एका खूप महत्वाच्या विषयावरती. बऱ्याचदा डिलिव्हरीनंतर किंवा लग्नाला बरीच वर्ष झाल्यानंतर मैत्रिणी ज्या आहेत त्या सेक्शुअल रिलेशन ठेवायला जरा काचकूच करतात किंवा त्यांची इच्छा कमी होते. तर याच बाबतीत बोलायचंय की असं नेमकं का होतं?
4: खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. याचं उत्तर देताना मी असं सांगेन की अनेक स्त्रियांना शरीर संबंध ठेवताना आपल्याला त्यामध्ये कशा प्रकारचा आनंद मिळतो ह्याचीच कल्पना नसते.
3: बरं.
4: ते कुटुंब संबंध ठेवायचं म्हणून एकत्र राहत असतं, ज्यामध्ये स्त्रीच्या स्वतःच्या शरीरांमध्ये त्यांना होणारे जे बदल आहेत, जो आनंद आहे, तो कशा प्रकारे मिळतो किंवा ते सॅटिस्फॅक्शन म्हणजे नक्की काय असतं याची ज्ञात नसतं, त्यांना ती माहिती नसते, त्यामुळे त्या त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. काही कालावधी गेल्याच्या नंतर त्यांना असं वाटायला लागतं की कशासाठी करायचं हे, ह्याच्यामधून मला तर काहीच मिळत नाही. पण इथेच खरी गोम आहे की स्वतःच्या शरीराचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा होऊ शकतं ते संबंधांमधून, आणि त्यानंतर गरज पडल्यास केलेल्या हस्तमैथुनाच्या प्रक्रियेमधून सुद्धा त्यांना मिळू शकतं.
3: बरं.
4: ही संकल्पना अनेक लोकांना माहीतच नाहीये, त्यामुळे हळूहळू त्यांचा त्या गोष्टीमधला इंटरेस्ट हा कमी होत जातो.
3: अच्छा.
4: आय विल से की याच्यासाठी तुम्ही जर का डॉक्टरांकडे संपर्क केला, त्यांच्याशी मोकळेपणाने ही चर्चा केली, तर अनेक वेळा हे गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात.
3: अगदीच खरंय. याबाबत आपण अजूनही गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी मला सगळ्या मैत्रिणींना सांगायचंय पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरीमेनोपॉझल पिरियड मध्ये होणारे शारीरिक बदल तुम्हालाही त्रास देतात, त्यामुळे कॉन्फिडन्स लूज होतो का, शारीरिक संबंध नकोसे वाटतात का? मग याचसाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंगसाठी याच्या अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 9325 63 53 53, 9325 63 53 53, 9325 63 53 53. डॉक्टर कल्याणी, आपण बोलत होतो की लग्नानंतर बऱ्याच मुलींची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते, अजून काय सांगाल, अजून काय कारण असतात याला?
4: खरं तर स्त्रिया त्यांच्या आयुष्यामध्ये गुरफटत

0: जातात.
1: हा, जसं जसं वय पुढे जातं, जबाबदाऱ्या वाढतात, मुलं होतात, कामाचं ओझं वाढतं, या परिस्थितीमध्ये त्यांचा फोकस जो आहे हा स्वतःच्या वरून इतर गोष्टींवरती चेंज होतो, आणि तो चेंज झाल्यामुळे कधी कधी त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. हा दुरावा एकदा झाला, दोनदा झाला, आणि मग त्याच्यानंतर एक गिल्ट फिलिंग, कुठेतरी एक कमतरतेची भावना ही त्या स्त्रियांच्या मनामध्ये सेट होते, आणि त्यामुळे त्या स्वतःहून कितीही इच्छा असली तरी कधीतरी पुढाकार घेऊ शकत नाही.
2: ओके.
1: त्यांना असं वाटतं की मी कसं काय हे बोलावं जेव्हा मी त्यावेळेस नाही म्हटलं.
2: अच्छा.
1: सो अशा प्रकारे सुद्धा त्यांची कॉन्फिडन्स लेवल ही कमी होते. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं जसं वय पुढे जातं तशा प्रकारे शरीरात होणारे बदल, थोडी स्थूलता होते, थोडं स्तनांच्या आकारांमध्ये बदल होतो, थोडंसं योनी मार्गामध्ये त्यांना ढिलेपणा जाणवतो, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना त्याची जाणीव होत असते.
2: अच्छा.
1: आणि म्हणून सुद्धा त्यांना असं वाटत असतं की मी अशी नव्हते,
2: हा
1: मी जशी होते तशी आता नाहीये,
2: ओ
1: मग मी काय केलं पाहिजे. यासाठी खूप सारे फार साध्या प्रकारचे उपाय अवेलेबल आहेत.
2: बर.
1: आणि ह्या सगळ्या गोष्टी विना सर्जरी केल्या जाऊ शकतात.
2: अच्छा.
1: फक्त ही गरज आहे की स्त्रीला जाणवलं पाहिजे की मी हे सगळं करू शकते.
2: बरोबर आहे.
1: आणि तिने ते केलं पाहिजे.
2: म्हणूनच मैत्रिणींनो, पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये होणारे शारीरिक बदल तुम्हालाही त्रास देत आहेत ना? तुमचाही कॉन्फिडन्स लूज होतो का? मग शारीरिक संबंध नकोसे वाटतात का? याचसाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंगसाठी आणि याच्या अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 93-25-63-53-53 9325-635-353. पुन्हा भेटूयात रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहूड या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर नेहमीच आपल्याशी गप्पा मारत असतात. इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या अनेक विविध गोष्टी या कार्यक्रमात आपल्याला समजवून सांगत असतात. पण याच क्रिसेंटच्या टीम मध्ये अजूनही बरेच लोक आहेत ज्यामध्ये यंग जनरेशन पण आहे, आणि आज त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत इन्व्हेस्टमेंट बद्दलचं त्यांचं मत काय आहे, त्यांचे विचार काय आहेत याबद्दल. आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्याच टीम मधून प्रणाली मोरे. नमस्कार प्रणाली मॅडम.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार मित्रांनो.
1: मी आता जसं म्हणलं की क्रिसेंट मध्ये बरीच यंग जनरेशन काम करते आहे आणि त्यापैकी तुम्ही एक आहात, तर या यंग जनरेशनचं प्रतिनिधित्व करताना गुंतवणुकीबद्दल म्हणजेच इन्व्हेस्टमेंट बद्दल तुमचे विचार काय आहेत याबद्दल आज आम्हाला सांगा.
2: मी गेल्या 3 वर्षापासून क्रिसेंट सोबत काम करते. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर क्रिसेंट जॉईन केलं मी. साधारण कॉमर्सचा बॅकग्राऊंड असल्यामुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये असणारे ऑप्शन्स आणि प्रोडक्ट्स याबद्दल माहिती होती.
1: ओके.
2: परंतु आता यंग जनरेशनच्या इन्व्हेस्टमेंट बघताना असं जाणवतं की सोशल मीडियावर असणाऱ्या ओव्हर इन्फॉर्मेशनमुळे त्यांना कन्फ्यूज व्हायला होतं, जे साहजिक आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येकाच्या हेल्थबद्दल जर आपण विचार केला तर आज सोशल मीडियावरती खूप डाएट प्लॅन्स अवेलेबल आहेत, पण प्रत्येकाचं बॉडी टाईपला समजून त्याच्यावर डाएट प्लॅन करायला आपल्याला एक तज्ज्ञ लागतात, जसं की न्यूट्रिशनिस्ट किंवा डॉक्टर्स. म्हणजे तुम्ही तुमचे असणारे हेल्थ गोल्स डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अचीव्ह करू शकता.
1: ओके.
2: इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट मधल्या तज्ज्ञांना जर भेटलात तर तुम्ही तुमचे गोल्स, फायनान्शियल गोल्स वेळेत अचीव्ह करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.
1: नक्कीच. तेव्हा तरुणाईला पुन्हा एकदा सांगते की तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असतील, तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला बदलायचा असेल, तुमचे गोल्स अचीव

0: करण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये कशी मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल तर यासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही 3 वर्ष क्रिसेंट बरोबर काम करता आहात, क्रिसेंटमध्ये काम करण्याच्या आधी गुंतवणुकीबद्दल तुमचं मत काय होतं आणि इथे काम करायला सुरुवात केल्यानंतर तुमचं वैयक्तिक गुंतवणुकीबद्दलचं मत काय होतं?
1: मला असं वाटतं की पूर्वी इन्व्हेस्टमेंटबद्दल माहिती होती, त्यातल्या प्रकारांबद्दल माहिती होती, पण किती केली पाहिजे, कुठे केली पाहिजे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे ह्याची तेवढी सजगता माझ्यामध्ये नव्हती.
2: बरं,
1: म्हणजे बरेचदा असं ऐकण्यात आलं होतं की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू युअर इन्व्हेस्टमेंट. इथे आल्यानंतर असं जाणवलं की इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू युअर एक्सपेन्सेस.
2: ओके
1: ओके, आता यातला जो फरक आहे, तर एक्सपेन्सेस ऐकल्यानंतर बरेच यंगस्टर्स असं समजतात की मग आपण खर्चच करायचे नाहीत का? तर मला त्यांना हे सांगावं असं वाटेल की एक्सपेन्सेस म्हणजे नेमके काय असतात. तर आपले गोल्सच असतात, म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये डेली बेसिस मध्ये जर बघायला गेलं, घर घेणं, गाडी घेणं किंवा एखादं वेकेशन प्लॅनिंग करणं, हेच आपले एक्सपेन्सेस असतात. आणि हे आपण इन्व्हेस्टमेंटद्वारे अचीव्ह करू शकतो.
2: बरोबर,
1: यासाठी मुळात प्रत्येकाने 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा हल्लीच्या पिढीने लक्षात घेतल्या पाहिजेत की डिसिप्लिन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणं, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी दाखवणं म्हणजे सातत्य जे आपण SIP द्वारे करू शकतो, आणि पेशन्स ठेवणं ज्याला आपण ड्युरेशन देणं म्हणतो.
2: ओके,
1: मग तुम्ही तुमच्या असणाऱ्या गोल्सला 3 वर्षाचा ड्युरेशन द्या, 5 वर्षाचा ड्युरेशन द्या, 7 वर्षाचा ड्युरेशन द्या किंवा जे काही तुमच्या ड्युरेशन प्लॅन मध्ये असेल ते द्या, म्हणजे तुम्ही त्या गोष्टी वेळेत अचीव्ह करू शकता. आणि सोशल मीडियावर असणाऱ्या ओव्हर इन्फॉर्मेशनने घाबरून न जाता या 3 पद्धतीने म्हणजे डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि पेशन्सने जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपण आपले गोल्स नक्कीच अचीव्ह करू शकतो, त्यातून आनंद घेऊ शकतो आणि आपल्या ओव्हरऑल फायनान्शियल जर्नीला एक चांगलं रूप देऊ शकतो.
0: याबद्दल अजूनही आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी मला सगळ्या तरुणाईला सांगायचंय की खरंच तुमच्याही मनामध्ये असे प्रश्न पडत असतील की इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण मी कशा प्रकारे करू, किती करू, कुठे करू, तर याच सगळ्या उत्तरांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. प्रणाली मॅम, जसं आता तुम्ही म्हणालात की तरुणाई इंटरेस्टेड आहे इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये, मग यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी कुठला ट्रेंड चालू आहे किंवा कशा प्रकारे हे आता इन्व्हेस्टमेंट करतात असं तुम्हाला दिसून आलेलं आहे?
1: यंगस्टर्सना बघायला गेलं तर फास्ट मनी याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, फास्ट रिटर्न, आणि त्यासाठी ते सतत इन्फॉर्मेशन बंबार्डिंग जे आपल्यावर होत असते त्याच्या मागे बघून इथे लावूयात का, दुसऱ्या प्रोडक्टमध्ये लावूयात का, तिसऱ्या प्रोडक्टमध्ये लावूयात का, असं सतत करत असतात.
2: बरं,
1: सो हीच जी काही इन्फॉर्मेशन बंबार्डिंग होते ती आपल्यासाठी योग्य आहे का, आपल्या असणाऱ्या भविष्यातल्या गोल्ससाठी योग्य आहे का, हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आणि ते आपण कसं बघू शकतो तर आपण त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांना जाऊन भेटलं तर आपल्या आपण हे चेक करू शकतो.
2: ओके,
1: तेच काम आम्ही क्रिसेंटमध्येही करतो. तुम्ही आतापर्यंत केलेली असलेली गुंतवणूक त्याचं एकदा रिव्ह्यू करतो आणि तुमचे येणारे भविष्यातले गोल्स समजून घेऊन तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतो.
0: अच्छा, मी पण सगळ्या तरुणाईला हेच सांगेन की जसं आत्ता प्रणाली मॅम म्हणाल्या की इन्फॉर्मेशन कुठलीच चुकीची नसते, पण ती आपल्यासाठी आत्ता योग्य आहे का नाही हे समजणं खूप गरजेचं असतं. आणि अर्थातच हे समजून घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे, तेव्हा SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी त्याच्या बेस्ट सोल्युशनसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. प्रणाली मॅम, मग तुम्ही यंग जनरेशनला काय सांगाल की इन्व्हेस्टमेंट ही कशी केली पाहिजे, त्याचा काही फॉर्म्युला आहे का?
1: जसं मी मगाशी म्हणाले की इन्व्हेस्टमेंट ही इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू युअर एक्सपेन्सेस अशी झाली पाहिजे.
0: बरं.
1: आणि त्याच्यामध्ये करताना तुम्ही सध्या जे बघायला मिळतं की पेशन्स खूप कमी आहे यंगस्टर्स मध्ये. मी जसं मगाशी म्हणाले की फास्ट रिटर्न याच्यामध्ये खूप लक्ष देतात, तर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ह्या डिसिप्लिन्ड पद्धती

0: पद्धतीने विथ कन्सिस्टन्सी थ्रू SIP पण मी म्हणू शकेन की जे आता आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यात थोडासा पेशन्स दाखवला तर नक्कीच या गोष्टी अचिव्हेबल आहेत. फायनान्शियल फ्रीडम अचिव्हेबल आहे आणि आपण भविष्यात आपल्या गुंतवणुकीचा आनंद नक्कीच घेऊ शकतो.
1: अगदी. तेव्हा तरुणाईला पुन्हा एकदा सांगते की तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असतील, तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला बदलायचा असेल, तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये कशी मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल तर यासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोत्यांनो नमस्कार.
4: विक्रम, आज जी केस फाईल आहे माझ्या समोर, त्यांचं वय आहे 50 वर्ष आणि वजन आहे 108.200. तुझ्याकडे जेव्हा ते जॉईन झाले, तुझ्याकडे आल्यानंतरचा रिझल्ट आहे 5 महिन्यात 16 किलो वेट लॉस, म्हणजे 91.800 हे त्यांचं आजचं वजन आहे.
5: येस. आता अजय सरांची केस जर का डिस्कस करायची झाली, असं की ओबेसिटी ही पहिल्यापासूनच होती, तर ते मला म्हणले की 85 खालती त्यांचं वजन हे कधीच नव्हतं, म्हणजे कॉलेज डेज पासून आजपर्यंत वजन त्यांचं 85 खालती नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड खवई आहे. त्यातल्यात मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, म्हणलं तुम्ही दिवसाभरात बाहेरच खाता तेव्हा कधी खाता, तर ते म्हणले संध्याकाळी 4 ते 7 मी बाहेर पडून काही ना काहीतरी बाहेर खाऊन येतो. तर 4 ते 7 माणूस जाऊन काय खाणार, तर सामोसा वडापाव भजी वगैरे असंच खातो आपण. आणि सर्वात मेन म्हणजे व्यायामाचा अभाव. म्हणजे सकाळी 1/2 तास चालायला जायचंय, पण मी नेहमी जसं सांगत असतो की फक्त चालायला जाणं हा पूर्ण व्यायाम नाही, त्यात सगळे फॅक्टर्स कव्हर झाले पाहिजेत. म्हणजे कार्डिओ वॅस्क्युलर ट्रेनिंग, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, हे तिन्ही जर जेव्हा तुमच्या व्यायामामध्ये कव्हर होतात तर तेव्हा त्याला संपूर्ण एक्सरसाइज असं आपण म्हणतो. तर अजय सर त्यातलं फक्त 1/2 तास चालायला जायचंय. आणि रिसेंटली काय झालं की डायबिटीज बरेच वर्ष आहे, पण रिसेंटली असं झालं की मेडिकल चेकअप केला तेव्हा त्यांचं HbA1c 8.2 असं आलं, म्हणजे सबस्टॅन्शियली हाय असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं. आणि डायबिटीसच्या गोळ्या ह्या ऑलरेडी चालू होत्या, म्हणजे याचा अर्थ असा की त्यांचा डायबिटीस अजिबातच कंट्रोलमध्ये राहत नव्हता आणि शुगरही वाढतच चालली होती. आता त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना 2 बेसिकली ऑप्शन्स दिले होते की तुम्ही पहिली गोष्ट एक तर लाईफस्टाईल चेंज करा, वजन कमी करून व्यायामाच्या मागे लागा, थोडा खाण्यावरती कंट्रोल वगैरे या सगळ्या गोष्टी करा, परत महिन्याभरानी पाहिजे HbA1c करा, थोडंसं जरी कमी झालं तरी मी तुमच्या गोळ्यांची पोटेन्सी वाढवणार नाही, आणि नाही तर दुसरा ऑप्शन म्हणजे गोळ्या तुम्हाला वाढवाव्याच लागतील. आता ह्याच्यामध्ये असं झालं की गेले 6 महिने त्यांचे गुडघे पण वजनामुळे दुखायला लागले होते. आणि ऑफकोर्स आपला रेडिओचा प्रोग्राम त्यांच्या मिसेस गेले 2 ते 3 महिने ऐकत होत्या, त्यामुळे त्यांच्या मिस्टरांना म्हणजे अजय सरांना त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही जाऊन एकदा चौकशी करून या, म्हणून ते आपल्याकडे येऊन जॉईन झाले. ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी गोष्ट सांगितलेली, मी त्यांना तीच परत समजावून सांगितली. म्हणलं सर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला व्यायाम हा करावाच लागेल, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं HbA1c 8.5 आहे जे सबस्टॅन्शियली हाय, हे जे लाईफस्टाईल चेंजेस आपण ज्याची चर्चा करतोय म्हटलं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळचं बाहेरचं खाणं बंद करावं लागेल, दुसरी गोष्ट व्यायाम करायला लागेल, आणि म्हटलं तिसरी गोष्ट वेळच्या वेळेस झोपून वेळच्या वेळेस उठावं लागेल. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही कन्सिस्टंटली म्हणलं कमीत कमी वर्षभर करायला तयार असाल तरच म्हणलं तुम्ही ह्या ऑप्शन सिलेक्ट करा. तर ते म्हणले ऑफकोर्स आता रिसेंटली गुडघेदुखी पण चालू झाली आहे, गोळ्या पण वाढतात, आणि ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की एका पॉईंट नंतर गोळ्या

0: वाढवत नाहीत, मग इन्सुलिन वरती जावं लागतं आणि ते त्यांना माहिती असल्यामुळे ते तयार होते. आता मी जे त्यांना डाएट दिलं तर त्यांचं तेच म्हणणं होतं की संध्याकाळी 4 ते 7 मध्ये प्रचंड भूक लागते आणि तेव्हा घरामध्ये खायला काहीच नसतं, त्यामुळे ते बाहेर जात होते. आता त्यांना संध्याकाळी व्यवस्थित एक हेल्दी स्नॅक त्यांना मी खायला सांगितलं, जेणेकरून त्यांची बाहेर जाऊन खायची इच्छाच कमी झाली. झोपेची टायमिंग त्यांची फॉर्च्युनेटली व्यवस्थित होती आणि जो व्यायाम करायची अजिबात त्यांना इच्छा नव्हती, पण 15 दिवस व्यायाम केल्यानंतर त्यांना जो फ्रेशनेस स्वतःमध्ये जाणवला त्यानंतर ते व्यायाम करत गेले. तर आज आपण त्यांची सिच्युएशन बघितली तर त्यांनी हे सगळं इतकं मनावर घेतलं की आज त्यांचं 5 महिन्यामध्ये वय वर्ष 50 असताना आज त्यांचं 5 महिन्यामध्ये 16 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यांचं HbA1c हे 8.2 वरनं 5.5 आज आलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही गोळ्या औषधं न घेता किंवा बाहेरचे कुठलेही प्रॉडक्ट्स न वापरता नॉर्मल घरचं डाएट करून हा त्यांचा आज रिझल्ट आहे आणि ऑफकोर्स ते खुश आहेत आणि वजन तर त्यांना बरंच कमी करायचं अजून
1: ते होत राहील. या केस बरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता आपला रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच आता कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक बँक ऑफ महाराष्ट्र जवळ कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011325000. तसंच हा नंबर एंगेज लागल्यास व्हॉट्सअप वरती फक्त हाय असा मेसेज टाईप करून या नंबरला पाठवा. नंबर पुन्हा एकदा 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689112240.
5: या आलात का फर्निचर बघून?
6: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
7: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
6: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
7: हे बघ तू.
5: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते.
7: नको आई, तुम्हीच बसा मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
6: हो दाखवतो ना. बाबा कुठे?
8: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
5: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
8: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
6: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
5: काय मस्त आहे रे.
8: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
6: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
8: बरं मग तुला कुठला आवडला?
6: मला
7: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
5: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
6: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
8: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
5: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
8: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
5: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
6: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
5: हो
7: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
8: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे ज्याची

0: फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
1: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना, तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
2: करेक्ट. आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
3: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज.
1: हा दाखवतो बाबा. तुम्हाला आठवतं, सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
3: रिक्लायनर?
2: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
3: खूप आवडली.
0: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
1: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
0: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
2: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
1: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
2: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320.
1: श्रोत्यांनो नमस्कार. मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मन मोकळ्या गप्पांचा आपला विषय अर्थातच आपल्या सर्वांच्या गरजेचा म्हणजे पाणी आणि पाण्याशी निगडीत असणारं आपलं आरोग्य.
2: बरोबर.
1: अर्थातच हे आरोग्य राखण्यासाठी पाणी आपण जिथे साठवतो त्या टाकीची स्वच्छता किती महत्वाची आहे याबद्दल तुम्ही खूप छान सांगत असता नेहमीच. तर आज तसाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे टाकी स्वच्छता तुम्ही जे म्हणता की काही संस्था असतात ज्या टाकी स्वच्छता करून देतात तर यांचे काय नॉर्म्स असतात किंवा काय पद्धतीनं यांचं काम चालतं आणि मग आम्ही म्हणजे आमच्यासारख्या क्लायंट्सनी यांच्याकडे का जायचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अश्युरिटी कामाची याबद्दल सगळं सांगा ना.
2: फार महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण आजकाल टाकी स्वच्छ करून घेणारे खूप जण आहेत स्वच्छ करून देणारे. तर काय आहे आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे ते कोणत्या पद्धतीनं टाकी तुमची स्वच्छ केली जात आहे. असं होता कामा नये की आपण जसं घरच्या घरी खराटे घेतो आणि उतरतो टाकीमध्ये आणि थोडस साफसफाई केली म्हणजे टाकी स्वच्छ झाली असं नाहीये ना. कारण पाणी पूर्ण बाहेर येणं गरजेचं आहे. टाकी एकदा तरी तुमची कोरडी व्हायला पाहिजे ना. ती स्थान कोरडं नसतं तिथे सतत पाणी असतं सतत ओलावा असतो तर ते चांगलं नाही ना. दॅट इज गिव्हिंग राईज टू बॅक्टेरिया असं आपण बॅक्टेरिया तिथे तयार होतात. सो आता अनेक संस्था आहेत पुण्यामध्ये आणि चांगल्या चांगल्या संस्था आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर ते तुम्हाला शास्त्रोक्तरित्या किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या प्रकारचे केमिकल्स वापरून तुम्हाला टाकी स्वच्छ करून देतात. तर तुम्ही त्या लोकांकडे समजा गेलात तर ते तुम्हाला नियोजन पाण्याचं कसं करावं. समजा एखादी मोठी सोसायटी असेल किंवा छोटी सोसायटी असेल काय होतं येतात लोक आणि टाकी स्वच्छ करतात आणि तुमच्या दोन्ही टाक्या ते रिकामे करून जातात. मग काय होतं पाणी कमी दाबाने येतं काही ठिकाणी पाणी येत नाही अशा समस्या आता आजकाल आहेतच आणि पुढेही असतात. तर ते सगळं टाळ

0: करण्यासाठी हे ज्या या संस्था ज्या कार्यरत आहेत त्या तुम्हाला त्यांचं नियोजन करतात. म्हणजे त्या काय करतात तर आधी ते सांगतात की वरची टाकी तुमची आम्ही स्वच्छ करू,
1: बर
0: मग खालच्या टाकीतलं पाणी आपण वर चढवून मग आपण खालची टाकी करायला घेऊया. मग याच्याने दोन गोष्टी होतात की आपलं पाणी वाया जात नाही,
1: बरोबर,
0: आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लगेच पाणी पण मिळतं कारण वरची टाकी तुमची तुम्हाला निम्मी का होईना भरलेली मिळते.
1: अच्छा, हा,
0: सो हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मग तो खालचा गाळाही वर

0: ना भरलेली मिळते.
1: अच्छा हां
0: सो हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो.
1: ओके.
0: पण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मग तो खालचा गाळही वर जातो का? पण तसं होत नाही, कारण गाळ जो असतो ना तो तळाला असतो, तो जोपर्यंत आपण ढवळत नाही तोपर्यंत तो वर जात नाही. त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नये असं मला वाटतंय. आणि ते जे लोक असतात या वेगवेगळ्या संस्थांमध्ये, ते येतात तेव्हा त्यांच्याकडे जे केमिकल असतं ते हार्श नसतं, त्याला काही प्रपोर्शन्स असतात. ॲज इन तुमची किती लिटरची टाकी असते त्या प्रपोर्शन मध्ये ते केमिकल वापरलं जातं. कारण ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता, भांड्याला वापरता, आंघोळीला वापरता, या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं.
1: बरोबर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण मनमोकळ्या गप्पा मारतोय बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार यांच्यासोबत. स्मृती मॅडम, आता तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडलात की टाकी स्वच्छ करताना ज्या एजन्सीज असतात त्या काय पद्धतीने काम करतात हे तुम्ही सांगताय. तर तुम्ही जे म्हणालात की केमिकलचा युज होतो, तर लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की आपण ते पाणी प्यायचं
0: का नाही,
1: तर किती तासांनी ते पिलं पाहिजे, किंवा केमिकल्स वापरताय म्हणजे मग ते कितपत चांगलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तर ते जे केमिकल वापरलं जातं ते अतिशय माइल्ड असतं, ते फार स्ट्रॉंग वापरलं जात नाही आणि ते वापरतही नाही. तर तुमच्या टाकीच्या क्षमतेच्या हिशोबाने ते डायल्यूट केलं जातं आणि ते सगळ्या भिंतींना ते सगळं लावलं जातं आणि ब्रशने घासून किंवा मशीन असेल तर मशीनने ते सगळं काढून टाकलं जातं आणि तुमची टाकी पूर्णपणे स्वच्छ करून ते पाणी ड्रेन आउट केलं जातं. आता पाणी अंडरग्राऊंड टाकीतलं ड्रेन आउट आपण आपलं आपलं नाही करू शकत, त्याच्यासाठी लागणारा जो पंप असतो, हाय प्रेशर पंप म्हणा किंवा ही सगळी सामग्री ह्या लोकांकडे असते, ह्या संस्थांकडे असते, तेव्हा हे प्रोफेशनली तुम्हाला नीट स्वच्छ करून देऊ शकतात. आणि त्याच पद्धतीत वरची टाकी केली जाते, त्यामुळे एकदा का टाकी तुमची कोरडी झाली केमिकल लावून की मग तुम्हाला काही इश्यू येत नाही, मग आणि लगेचच तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता.
1: बरोबर.
0: पाणी टाकीतलं वापरू शकता, असं नाही की केमिकल लावलंय म्हणून थोडा काळ एक दोन तास वापरायची, नाही असं काही नाही.
1: अच्छा.
0: ते केमिकल्स अतिशय सॉफ्ट आणि माइल्ड असतात.
1: ओके.
0: त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. हा, दुसरी गोष्ट अशी आहे मला सांगायची की तुम्ही जर टाकी एक दोन वर्ष स्वच्छ केली नसेल तर त्याच्यामध्ये जे साठलेला जो गाळ असतो म्हणा किंवा शेवाळ असतो किंवा सेडिमेंट्स असतात, समजा तुम्ही हार्ड वॉटर वापरत असाल तर गंजलेल्या पाईप्स असतात, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या केमिकलने जाऊ शकत नाहीत, म्हणजे एका क्लिनिंगमध्ये ते जाऊ शकणार नाहीत. असं होत नाही ना, घरामध्ये आपल्या टॉयलेट बाथरूम असं आपण तिथे एक लिक्विड किंवा सोल्युशन किंवा आपण ऍसिड ओततो आणि ते स्वच्छ करतो, तसं आपण टाकीच्या बाबतीत करू शकत नाही ना,
1: कारण ते केमिकल्स तेवढे हार्ड नसतात.
0: बरोबर. तर हे जे करण्यासाठी तुम्ही, म्हणून मी सांगते की वरच्यावर तुम्ही 4 महिने 3 महिने टाकी का स्वच्छ करायची, कारण हे हार्श केमिकल्स आपण टाळू शकतो. आपण जर हार्श केमिकल्स वापरले तर त्या पाण्यामध्ये आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. सो जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित नियमित टाकी स्वच्छ करता तोपर्यंत तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून तुम्ही सातत्याने टाकी स्वच्छ करत राहा.
1: अच्छा. अजून एक शंका लोकांच्या मनात असते की टाकी स्वच्छ करताना तो माणूस त्या टाकीत उतरणार आहे, स्वच्छता त्याचे पाय तिथे बुडणार आहेत त्या टाकीच्या पाण्यात, तर याबद्दल तुम्हाला काय?
0: हो, आता काही ज्या संस्था आहेत, आता समजा मशीन जरी आपण म्हटलं, मशीन क्लिनिंग आपण जरी म्हटलं, तरी सुद्धा तो आत उतरणार ते मशीन घेऊन, समजा टाकीचं झाकण मोठं असेल तर तो त्याच्यातनं उतरणार आणि जेटने तो ते स्वच्छ करणार. तर त्यांचे जे पाय आहेत ते पोटॅशियम म्हणा किंवा अशा केमिकल्सनी ते स्वच्छ करतात की ते जसं आपण हॉस्पिटलमध्ये सॅनिटाईज करतो गोष्टी, तसं ते सॅनिटाईज करूनच आत उतरतात. त्यामुळे त्याचा त्रास कोणालाच होत नाही आणि तुमची टाकी आत उतरल्यामुळे अधिक स्वच्छ आणि नीट होते. वरच्यावर आपण समजा बसून केली तर ती तितकीशी स्वच्छ होत नाही, ते खाली उतरून मग छान स्वच्छ करून देऊ शकतात आपल्याला. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की अशा ज्या अनेक ऑथराइज्ड कंपनीज आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेत चला.
1: टाकी स्वच्छता पाण्याची, याबद्दल आज तुम्ही खूप

0: छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, तर वेळ झाली इथंच थांबण्याची.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com.
0: बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
1: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाईवरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
1: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत, स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूत सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूत सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो, नमस्कार. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपलं आयुष्य हे रंगीबेरंगी सुगंधी फुलांनी बहरलेली एक बाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आपण फुलपाखरू असल्यासारखं या बागेमध्ये मस्तपैकी विहरत असतो, आणि असं विहरायला कुणाला आवडत नाही. पण त्यासाठी आपलं आरोग्य निरोगी असणं हे खूप आवश्यक असतं. या बहरलेल्या बागेचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर सुदृढ असं आपलं शरीर आणि सुयोग्य असं आपलं मन असायला हवं. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये त्यासाठी खरंच खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत, ज्यामुळे आपण रोग टाळूही शकतो आणि रोग झाले तर त्यावर खूप चांगले उपचारही घेऊ शकतो. या कार्यक्रमातून आपण आयुर्वेदाचे उपचारांची माहिती घेत असतो डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून. डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी त्यांनी संपादित केली असून गेली 18 वर्ष पुण्यात आणि मुंबईत यशस्वी असा आयुर्वेदाचा उपचार आणि प्रचार ते करत आहेत. ओंकार आयुर्वेद या संस्थेचे ते संस्थापकही आहेत. या भागातही आपण डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून मलावस्तंभ किंवा पोट साफ न होणं किंवा कॉन्स्टिपेशन हा आजार जो हल्ली आपल्याला सगळ्यांना व्हायला लागलेला आहे, त्या आजारावर आयुर्वेदामध्ये नेमके काय उपचार आहेत याविषयीची माहिती घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
8: नमस्कार.
7: आता मी म्हटलं तसं कॉन्स्टिपेशन हा शब्द इतका कॉमन झालेला आहे, सगळे अगदी सहज म्हणतात की अरे मला फार कॉन्स्टिपेशन होतं सध्या, तर पोट साफ न होणं हा जो त्रास आहे खूप कॉमन झालाय सध्या, पण याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं पण आपण पाहतोय, त्याची नेमकी कारण काय.
8: कसं आहे, मलावस्तंभ ह्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा म्हणजे शौचाला खडा होणं असा अर्थ होतो, की पोट साफच होत नाही, एक एक दोन दोन दिवस शौचाला होत नाही म्हणजे मलावस्तंभ. खरं तर हा 50-60 नंतरचा दिसणारा आजार असं याचं एकेकाळी स्वरूप होतं, पण आता बदललेली जीवनशैली किंवा चुकीची आपली लाईफस्टाईल खाण्यापिण्याच्या सवयी इतक्या बदलत चालल्यात की अगदी वयाच्या 20-30 मुलांना सुद्धा हा त्रास कॉमनली दिसत असतो. म्हणजे फक्त पोट साफ न होणं किंवा शौचाला खडा होणं अशीच गोष्ट नसते, तर काही ना शौचाला चिकट होते, काही ना एकदा गेलं तरी पोट साफ होत नाही, पुन्हा पुन्हा जावं लागतं, अशा प्रकारची ही लक्षणं जाणवत असतात. आणि ह्याचं कारण म्हणजे स्वाभाविक आहे, एकाच जागी बसून असणारं काम, शारीरिक हालचाल अजिबात नाही, सध्याचे व्यवसाय भरपूर बैठे आहेत, तुमचे शारीरिक श्रम अजिबात होत नाहीत, वाढत असणारा स्ट्रेस, तुमच्या चुकीच्या आहाराच्या सवयी, रात्री जागरण जास्त प्रमाणात होणं, या सगळ्याचा परिणाम हळूहळू पचन संस्थेवर होतो, आतड्यांच्या हालचालीवर होतो, वाताची गती व्यवस्थित नसण्यावर होतो. कारण शेवटी मलभाग किंवा मूत्रभाग पुढे ढकलण्याचं जे काम आहे ते आतड्यांची, जर वाताची गती नॉर्मल असेल, वाताची गती नॉर्मल असेल तर आतड्यांची हालचाल व्यवस्थित होणार, आणि तुमचे नैसर्गिक विधी रोजच्या रोज पोट साफ होणं ही गोष्ट व्यवस्थित होत असते. आयुर्वेदानुसार जो एकदाच जातो शौचाला तो योगी, जो दोनदा जातो तो भोगी, आणि जो सतत जातो तो रोगी. त्यामुळे ज्यांना सतत जावं लागतं, एकतर त्यांची पचन प्रक्रिया व्यवस्थित नाहीये म्हणून, किंवा आतड्यांची हालचालच तुमची मंदावलेली आहे, वाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, किंवा कोणत्या तरी आजाराचं एक प्रधान लक्षण म्हणून सुद्धा मला स्तंभ म्हणजे पोट साफ न

0: ना ही गोष्ट दिसत असते.
1: बरोबर. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. डॉक्टर, तुम्ही आता याची कारणं सांगितलीत कॉन्स्टिप्युशन किंवा मलावस्तंभाची, पण मग त्याची लक्षणं काय असतात, म्हणजे कसं ओळखायचं की आपल्याला ह्याचा त्रास सुरू झालाय?
0: कसं आहे, ज्या वेळेला अपान वायू हा अवरुद्ध होतो किंवा अपानाची जी गती आहे ती व्यवस्थित राहत नाही, किंवा सतत कोरडं खाण्यात आहे, ओलावा अजिबात नाही, किंवा दही तूप दूध अशा गोष्टी अजिबात आहारात घेतल्या जात नाहीत, ह्या गोष्टी ज्या वेळेला सतत होत जातात, आतड्यांना एक प्रकारचा कोरडेपणा येतो, त्यावेळेला मलभाग तयार झाला तरी तो मलभाग तिथे साठून राहायला लागतो. आतड्यांचं काम हे शोषून घेण्याचं आहे, स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे मलभाग साठून राहिला की त्यातला द्रवभाग शोषून घेतला जातो आणि मग त्या मलाचा खडा तयार होतो. मग एक एक दिवस पोट साफ होत नाही, दोन दोन दिवस होत नाही, काहीतरी औषध चूर्ण त्याच्यासाठी घ्यावं लागतं किंवा सतत काही ना काहीतरी घेतल्यानंतर शौचाला जावं लागते, अशी परिस्थिती होते. जर पोट साफ झालं नाही तर पोटात दुखायला सुरुवात होते, पोट फुगणं, पोट जड होणं, अशा प्रकारची लक्षणं रुग्णांना दिसायला सुरुवात होतात. आणि स्वाभाविक आहे, पोट साफ झालं नाही तर नको असणारे टॉक्सिन्स, शेवटी मलभाग म्हणजे काय, शरीराला नको असणार जो भाग आहे, जे टॉक्सिन्स आहेत जे शरीराच्या बाहेर टाकले गेले पाहिजे ते तसेच साठून राहिले, तर त्याच्यामुळे दिसणारी लक्षणं हळूहळू वेगळी दिसायला लागतात. त्याच्यामुळे काहींना त्वक विकृती म्हणजे त्वचा विकार सुरू होतात, अंगाला खाज सुटणं वगैरे असे प्रकार जाणवतात, डोळ्याखाली काळी वर्तुळ यायला लागतात, पायांना गोळे येणं, क्रॅम्प्स येणं, अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. बरेच दिवस कॉन्स्टिपेशनचा त्रास असला की बऱ्याच जणांना कंबर दुखणं, पाठ दुखणं, सांधे दुखायला लागणं असाही त्रास होतो, कारण वाताची गती बिघडली, तो वात अवरोधून शरीरात पसरायला लागला की स्वाभाविक आहे त्याचा लगेच परिणाम हा सांध्यांवर, पाठीवर व्हायलाही सुरुवात होत असते. त्यामुळे बऱ्याच जणांना अशी लक्षणं दिसतात की शौचाला जाण्याची भावना होते पण गेलं तरी तो खडा तिथेच अडकून राहतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळ कुंथावं लागणं, काही काही पेशंटमध्ये तर मॅन्युअली बोट घालून काढावा लागतो अशी सुद्धा परिस्थिती होते. इतका त्रास जास्त प्रमाणात वाढू शकतो आणि हळूहळू अशी लक्षणं वाढत गेली की स्वाभाविक आहे रुग्णाची बेचैनी वाढत जाते, मग त्याचा परिणाम पूर्ण पचन संस्थेवर व्हायला सुरुवात होते आणि तर रुग्ण त्या चक्रव्यूहामध्ये, त्या विशेष सायकलमध्ये, विषारी चक्रात अडकून जातो.
1: तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 83 90 90 20 45. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. डॉक्टर, आता तुम्ही ही लक्षणं खूप चांगली सांगितलीत पण मग याच्यावर कायमस्वरूपी बरा होण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का?
0: बऱ्याच वेळेला काय होतं, पोट साफ होत नाहीये म्हणून कोणतं तरी चूर्ण घेतलं जातं, लॅक्झेटिव्ह घेतलं जातं, एखादी गोळी घेतली जाते आणि त्यांनी पोट साफ होण्याची सवय झाली किंवा सकाळी उठलं की पोट साफ होत आहे म्हणून तीच चूर्ण किंवा तीच गोळी वर्षानुवर्ष घेणारे पेशंट असतात. त्यामुळे काय होतं, कोणतेही तुम्ही जे लॅक्झेटिव्ह असतात, पोट साफ होणारी जी औषधं असतात ती आतडी पिवटून शौचालय करतात, हे लक्षात रुग्णांनी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आतडी पॅरलाइज झाल्यासारखी होत असतात. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या मलभाग पुढे ढकलण्याची प्रक्रियाच आतड्यांची व्यवस्थित होत नाही आणि तुम्हाला कोणत्या तरी चूर्णावर, औषधांवर, गोळ्यांवर डिपेंड राहावं लागतं आणि स्वाभाविक आहे त्याच्यामुळे तुमचा आजार कमी होण्याच्या ऐवजी वाढत जातो. त्यामुळे आयुर्वेद शास्त्रानुसार तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा, मलावस्तंभाचा, पोट साफ होत नाहीये, कुंथावं लागतंय असे जर त्रास असतील तर वाताची गती कशी नॉर्मल होईल ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. आतड्यांची हालचाल कशी सुधारेल, मागचा भाग आकुंचन पावणं, पुढचा भाग प्रसरण पावणं, ही गोष्ट जर व्यवस्थित झाली तर मलभाग हा साठून न राहता पुढे ढकलण्याची प्रक्रिया व्यवस्थित व्हायला सुरुवात होते आणि तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होत जातो. त्याच्यामुळे आतड्यांची गती कशी वाढेल, वात कसा कमी होईल तिथला, आतड्यांच्या मधला आतड्यांचा कोरडेपणा कसा कमी होईल ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. त्यानुसार तुमचे उपचार झाले पाहिजेत, शमन औषधी, पोटातनं औषधं त्याच्यानुसार घेतली गेली पाहिजेत आणि बस्ती म्हणून एक पंचकर्मातला प्रकार असतो आयुर्वेदानुसार, त्याचे रिझल्ट अतिशय छान मिळत असतात. फक्त पोट साफ होण्यासाठी दिला जाणारा एनिमा म्हणजे बस्ती नव्हे. आयुर्वेदानुसार सांगितलेलं बस्ती ही शरीर शुद्धीची एक प्रक्रिया आहे. आपण जे बस्ती देत असतो त्याच्यात कितीतरी बस्ती हे फक्त तेलाचे असतात. शौचाच्या जागेवाटे तेल पुश करणं हा जो प्रकार असतो ते पक्वाशयात म्हणजे मोठ्या आतड्यात जिथे वात तयार होतो तिथे जाऊन ऍक्ट होतं. त्यामुळे आतड्यांचा कोरडेपणा कमी होणं, वाताचं तिथल्या शमन होणं या दोन्ही गोष्टी त्यांनी साध्य होतात. त्याच्या

0: मग फक्त तात्पुरती रेचक औषधं घेणं हा त्याच्यावर पर्याय नाहीये, कारण ते घेऊन तुमचे वर्षानुवर्ष 20-20 वर्ष असे रेचक घेणारे कितीतरी रुग्ण दिसत असतात. त्यामुळे तसं न करता मूळ कारणासाठी जर आपण आयुर्वेदिक चिकित्सा घेतली तर तो त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होते.
1: आपल्या आजूबाजूचे जे वृद्ध आहेत ते नेहमी म्हणतात मला 20 वर्ष कॉन्स्टिट्युशनचा त्रास आहे, म्हणजे सहज म्हणतात ते
0: अगदी.
1: म्हणजे कॉन्स्टिट्युशन आज असंख्य लोकांना आहे, तर त्यांना ही माहिती जर मिळाली तर खरंच बरं होईल की आयुर्वेदात चांगले उपचार आहेत आणि ते घेऊन तुम्ही बरे होऊ शकता. आज तुम्ही आलात डॉक्टर आणि कॉन्स्टिट्युशन किंवा मलाव स्तंभ यावर आयुर्वेदामध्ये असलेले उपचार आणि त्याची कारणं आणि लक्षणं याची सुद्धा खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. पुढच्या भागामध्ये आपण आणखी एक वेगळा विषय, मूळ व्याध, फिशर किंवा भगंदर, त्यावर देखील काय आयुर्वेदामध्ये उपचार आहेत त्याची माहिती घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
4: श्रोतेहो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आले. सकाळचे 10:55 झाले आहेत.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट, हर दाना समान.
7: तो ऐसा बोलो ना,
6: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
8: क्यों छोटे साहब?
6: मम्मी मैं तो
8: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
6: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
7: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
8: मग
7: मग काय,
8: स्वतःपासून सुरुवात कर.
9: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 10:58 झाली आहेत. जाणून घेऊयात ठळक बातम्या.
10: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या परंतु अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या गुणवंत उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं निपुण सेतू नावाचा उपक्रम सुरू केला.

0: आहे. या संदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मैत्री 2 या पोर्टल अंतर्गत उद्योग विभागामार्फत हा उपक्रम राबवला जाणार आहे. जे उमेदवार मुलाखती, कौशल्य चाचण्या किंवा शारीरिक चाचण्यांचे टप्पे पार करतात परंतु मर्यादित जागांमुळे त्यांना संधी मिळत नाही अशा उमेदवारांसाठी हा उपक्रम आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. उमेदवारांना सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या संधी यातून मिळू शकतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यानं जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिंधुदुर्ग दिवसांच्या विक्रमी कालावधीत 1451 घर यादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर जंगलात वनविभाग, इला फाउंडेशन आणि सामर्थ्य फाउंडेशन यांनी संयुक्तपणे श्रमदानातून पाणवठा बांधला आहे. वाढत्या आणि लांबलेल्या उन्हाळ्यात वन्यप्राणी आणि पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती कमी व्हावी या उद्देशानं पर्यावरण दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. तसंच पावसाळ्याच्या तोंडावर जंगलातल्या मोकळ्या जागांमध्ये शेकडो सीड बॉलची पेरणीही करण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट कसोटी सामन्याला आज चंडीगडमध्ये सुरुवात झाली. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला सुरुवात केली आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान अफगाणिस्तान भारतीय संघाशी 1 कसोटी सामना आणि 1 दिवसाचे 3 सामने खेळणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM वरून आपण ऐकत आहात. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. सकाळचे 11:20 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, स्वप्न प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर शब्द. काही स्वप्न झोपेत पडतात तर काही जागेपणी पाहिले जातात तर काही पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून द्यावं लागतं. आजच्या या संगीतमय प्रवासात आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी गाणी जी स्वप्न, आशा, प्रेम आणि ध्येय यांची गोष्ट सांगतात. चला तर मग स्वप्नांच्या या दुनियेत प्रवेश करूयात.

कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत जिंदगी या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात. हसरत जयपुरी यांच्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत प्रेम, स्वप्न, ख्वाब याविषयी काही हिंदी चित्रपट गीतं. मंडळी, प्रेमात पडल्यावर सगळंच बदलून जातं, जग अधिक सुंदर वाटू लागतं आणि प्रत्येक क्षणात त्या व्यक्तीचीच चाहूल लागते. मनातल्या स्वप्नांना आता वास्तवाची किनार मिळू लागते.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
7: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
6: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
7: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
8: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
9: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
10: लिक्विड सोपेनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
9: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
11: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
12: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
11: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
12: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
11: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
13: मंडळी, काही स्वप्न ही प्रेमाशी जोडलेली असतात. कोणाच्या सोबत सहवासाची, तर कोणाच्या आठवणींची, तर कोणासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याची ही स्वप्न. प्रेम आणि स्वप्न यांचं नातं खूप घट्ट असतं बरं का. आता ऐकूयात असंच एक रोमॅन्टिक आणि स्वप्नाळू गीत गाईड या चित्रपटातून. मोहम्मद रफी यांचं स्वर, शैलेंद्र यांचं गीत आणि संगीत, एस डी बर्मन यांचं.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
6: श्रोतेहो, आपण ऐकता आहात चंदुकाका सराफ मधुमालती, पुणे विविध भारती 101 FM वरून. आता ऐका आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
7: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीर आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीर आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55 मिनिटांनी.

0: वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: मंडळी, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत आहोत प्रेम या भावनेविषयी आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या स्वप्नांविषयी. प्रेमात प्रत्येकाला अशी एक व्यक्ती हवी असते जी आपल्या सुखदुःखामध्ये खंबीरपणे उभी राहील, जी फक्त प्रेम करणार नाही तर आयुष्यभर मित्रैण किंवा मित्र म्हणून साथ देईल. मंडळी, कधी कधी या प्रेमाची सुरुवात ना नजरेतून होते आणि नंतर ती आयुष्यभराच्या नात्यात बदलते. जोडीदाराविषयी स्वप्न मग हळूहळू वास्तव बनू लागतात.

0: श्रोतेहो, स्वप्नांच्या या सांगीतिक प्रवासामध्ये वास्तविकतेचं भान ठेवत घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 1-4454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना, त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो, मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 8800551878, भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: मंडळी, स्वप्नातली व्यक्ती जेव्हा प्रत्यक्षात समोर येते तेव्हा मन पुन्हा पुन्हा हेच विचारतं, खरंच ती तूच तर नाहीयेस ना.

0: श्रोतेहो, पुणे विविध भारती 101 FM वरून कार्यक्रम सुरू आहे चंदू काका सराफ मधुमालती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
3: रिझल्ट लागले आपल्या रुपालीच्या. पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?

0: आता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम एमकॉम बीए एमए बीएससी बीबीए बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
0: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा, हर चाय के साथ पालेकर।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रम

0: ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतो आहोत स्वप्न आणि त्यावर आधारित काही सुमधुर हिंदी चित्रपट गीतं। मंडळी, काही स्वप्न ही लग्नाची असतात तर काही एकत्र संसार उभा करण्याची। घर छोटंसं असलं तरी त्यात भरपूर प्रेम असावं अशी प्रत्येक प्रेमी मनाचीच इच्छा असते, नाही का?

0: श्रोतेहो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्वप्न आणि त्यावर आधारित हिंदी चित्रपट गीत ऐकतो आहोत. मंडळी, ही स्वप्न कधी कधी त्रास देखील देतात बरं का, कारण त्याचं किंवा तिचं स्वप्नात येणं हे कसं हवा हवासा वाटणारा त्रास देतं आणि त्याला किंवा तिला म्हणा असं वाटतं की काहीही कर पण स्वप्नात मात्र येऊ नकोस.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
8: आधीच्या गाण्यामध्ये आपण ऐकलं की माझ्या स्वप्नात येऊ नकोस आणि मला त्रास देऊ नकोस, पण तरीही तो जर ऐकत नसेल तर ती असंही म्हणते की असा स्वप्नात येऊन त्रास देणारा तू कधीतरी एकदा माझ्या समोर तर येऊन बघ.

0: मंडळी, प्रेम म्हणजे दोन हृदयांचं सुंदर स्वप्न, ज्यात एकमेकांच्या आनंदासाठी जगण्याची तयारी असते. आपल्या जीवनातही अशी सुंदर स्वप्न फुलत राहोत आणि आपल्या जोडीदारासोबतचे क्षण प्रेमानं बहरत राहोत, हीच शुभेच्छा. मी विकास जोशी आता आपला या कार्यक्रमातून निरोप घेतो. पुन्हा भेटूयात अशाच एका संगीतमय मैफिलीत. तोपर्यंत प्रेम करा, प्रेम जपा आणि स्वप्न पाहणं कधीही थांबवू नका. नमस्कार.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: 11:58 होत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारत आणि अमेरिका यांच्या लष्करादरम्यान सुरू असलेल्या चर्चेची 29वी फेरी काल हवाई इथं पार पडली. भारताकडून लेफ्टनंट जनरल राजीव घई चर्चेत सहभागी झाले होते. संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि व्यावसायिक देवाणघेवाण विस्तारणे यावर चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले. दोन्ही बाजूंनी भारत अमेरिका सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज रायगडावर शिवभक्तांनी गर्दी केली आहे. गडावर मोठी रोषणाई करण्यात आली आहे. सकाळपासून पूजा तसंच पालखी सोहळा होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवण्याचे निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष

0: अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतले आहेत. या मोहिमेदरम्यान 15 जून पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येणार आहे. एसटीच्या उत्पन्नावर परिणाम करणारी तसंच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी अवैध प्रवासी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही असं सरनाईक यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या बावीगाव परिसरात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात गोठ्यात वीज प्रवाह उतरल्यामुळे 3 गायी मृत्युमुखी पडल्या तर मालक शेतकरी जखमी झाला. सातारा जिल्ह्यात सातारा माण फलटण तालुक्यात तसंच सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव जत आतपाडी आणि खानापूर तालुक्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये चंडीगढमध्ये आज सुरू झालेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 1 गडीबाद 96 धावा झाल्या आहेत. भारताचा यशस्वी जयस्वाल झटपट बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शन खेळत आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 12:40 झाली आहेत.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: श्रोतेहो, प्रसारण संहिता यानंतर कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज जागतिक पर्यावरण दिन. आपल्या मातेसमान असलेल्या पृथ्वीचा गौरव करण्याचा, तिच्या पर्यावरणासंदर्भातली काळजी घेण्याचा दिवस. तर आजच्या या पर्यावरण दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा.

0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्त्री आरोग्याची बावन्नी. तज्ज्ञ सहभाग आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: नमस्कार मैत्रिणींनो, नुकतीच एक काळजाचा थरका पुडवणारी घटना घडली. 3 वर्षाच्या एका निरागस कळीला अत्याचार करून निर्दयीपणे खुडून टाकण्यात आलं. ही आणि अशा अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो, हळहळतो, संतप्त होतो, सोशल मीडियावर पोस्ट टाकतो, इनजस्टिस म्हणून ओरडतो आणि थोड्याच दिवसात आपण सगळं विसरून जातो. आज मी बोलणार आहे ते पॉक्सो या कायद्याबद्दल. हा कायदा खूप कठोर आहे, भयानक शिक्षाही आहेत, अगदी मृत्यूदंडापर्यंतची तरतूद आहे. पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट ऑफ 2012. भारताने 12 सालीच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे पॉक्सो ऍक्ट संमत केला. हा कायदा अत्यंत प्रगत आणि मानवी हक्कांचा पुरस्कर्ता मानला जातो. मुलगा असो की मुलगी, दोघांनाही समान संरक्षण देणारा असा हा कायदा जेंडर न्यूट्रल असं मानला जातो. यात गुन्ह्याची वर्गवारी स्पष्ट असून पीडित बालकाला न्यायालयाच्या फेऱ्याचा मानसिक त्रास होऊ नये म्हणून चाइल्ड फ्रेंडली वातावरणाची तरतूद सुद्धा त्यात केली आहे. आरोपीला किमान 10 वर्षापासून ते थेट मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा देण्याची ताकद या कायद्यामध्ये आहे. पण आकडेवारी काय सांगते ते एक दाहक वास्तव आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे पाहिले तर आपण एका बलात्कारी मानसिकतेच्या विळख्यात अडकलोय की काय अशी भीती मनाला वाटते. भारतामध्ये दरवर्षी 1.5 लाखाहून अधिक पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होतात. दैनंदिन सरासरी जर बघितली तर दररोज 400 अधिक बालकं लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत. 90-95% प्रकरणांमध्ये आरोपी हे ओळखीचेच असतात, जे नातेवाईक किंवा शेजारी असू शकतात. पण न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचं प्रमाण 90%हून अधिक आहे. शिक्षेचं प्रमाण हे केवळ 30-35% आसपास रेंगळत आहे तर काही राज्यांमध्ये मात्र हे प्रमाण 14% इतकं खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, गुन्हे दाखल होतात, गुन्हेगार पकडले जातात.

0: पण त्यांना वेळेत आणि कठोर शिक्षा होत नसल्यानी कुठेतरी कायद्याचा धाक आहे का, हा प्रश्न मनामध्ये नक्की येतो. आता जागतिक स्तरावर काय घडतंय त्याच्याशी आपण तुलना करूया. युकेमध्ये शाळा, पोलीस, सामाजिक संस्था यांच्यामध्ये एक मजबूत समन्वय आहे. अमेरिकेमध्ये सेक्स ऑफेंडर रजिस्ट्री आहे, त्याच्यामुळे लैंगिक गुन्हेगारांचा डेटा हा सार्वजनिक असतो. आपल्याकडे मात्र एखादा आरोपी सुटून आला की पुन्हा तो त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती पण करतो, कारण त्याच्यावर देखरेख ठेवणारी अशी सक्षम यंत्रणा आपल्याकडे नाहीये. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तिथे पीडित बालकाच्या पुनर्वसनासाठी विशेष तज्ज्ञ असतात. एकूणच पुण्यातली घटना आणि व्यवस्थेचं सामूहिक अपयश याबद्दल मला तरी असं वाटतं की हा एक केवळ एका गुन्हेगाराचा गुन्हा नाही, तर ते सिस्टम फेल्युअर आहे. त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक अपयश आहे, म्हणजे परिसरात वावरणाऱ्या संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवण्यामध्ये यंत्रणा कमी पडली आहे. सामाजिक अपयश तर आहेच आहे. आजही समाजामध्ये अशा विषयावर बोलायला आपल्याला भीती वाटते किंवा आपण टाळतो, ज्यामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढतं. जस्टिस डिलेड, न्यायदानाचा विलंब, खटले वर्षानुवर्ष चालत राहतात, तेवढ्या वेळात पुरावे नष्ट होतात आणि साक्षीदार फितूर होतात. एकूणच आपला समाज असंवेदनशील झाला आहे असं मला वाटतं. मीडियाचा सुद्धा सहभाग महत्वाचा आहे. टीआरपी पुरत्या सनसनाटी बातम्या करणं, समाजाच्या भावना भडकवणं, त्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर करणं, अशा मुद्द्यांना कळीचे बनवून मूळ मुद्दा कुठेतरी दूर जातो आहे आणि प्रतिबंधाची जबाबदारी पूर्ण समाज आणि मीडिया दोघेही झटकत आहेत. गुन्हेगार तर सुटतात, परत पुढच्या अशाच एखाद्या निष्पापाच्या बळी जाण्याची आपण सगळे वाट बघतो. या सगळ्या गोष्टींच्यासाठी माझा प्रश्न एकच आहे की कोण घेणार या गोष्टींची जबाबदारी? जेव्हा प्रणाली अपयशी ठरते तेव्हा उच्चस्तरीय उत्तरदायित्व हे निश्चित व्हायला हवं. वेळ आता कृतीची आहे. राष्ट्रीय ऑफेंडर रजिस्ट्री, वेगवान न्याय प्रक्रिया, शाळांमधली जागृती, ग्रामीण भागात संवेदनशील प्रशिक्षित यंत्रणा, हे सगळं खूप महत्वाचं आहे. फास्ट ट्रॅक न्यायालयात खऱ्या अर्थाने त्यांना वेगवान करणं आणि उत्तरदायित्व निश्चित करणं गरजेचं आहे. वैद्यकीय आणि पोलीस तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणं हेही खूप महत्वाचं आहे. मैत्रिणींनो, पॉक्सो कायदा कागदावर परिपूर्ण आहे, पण अंमलबजावणी, तपास आणि समाजाची जागरूकता या प्रत्येक गोष्टीमध्ये ते कुठेतरी हरवलेलं आहे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: मैत्रिणींनो, आताच आपण ऐकलेत स्त्री आरोग्याची बावन्नी. तज्ज्ञ सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. मैत्रिणींनो, आज जागतिक पर्यावरण दिन. या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऐकूया एक अभिवाचन हीच वेळ कृतीची. लेखन कले डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग आहे डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा.
3: या शामला, ते तुमचीच वाट पाहत होते. आणि हे काय, मास्क लावून का आलात?
2: अगं हो हो हो हो, आधी बसू तर जरे मला, मग देते तुझ्या प्रश्नांची उत्तर.
3: बर बर, हे घ्या पाणी. हा आता बोला.
2: अगं हडपसर वरून तुझ्याकडे मी रिक्षाने आले आणि वाटेत प्रचंड काम चालू आहेत, बांधकाम सगळीकडे, नुसता राडारोडा मलबा पडलाय, काही विचारू नको बघ.
3: थांबा थांबा, यावर सुचलेल्या मला काव्य पंक्ती तुम्हाला ऐकव.
2: नक्की नक्की.

0: यायचे.
1: वा वा वा नंदा, तू तर अगदी शीघ्रकवी आहेस ग, आणि किती चपखल लिहिलेस तू हे. आणि खरंच अगं सगळीकडे अगदी सगळं हे वातावरण असंच झालंय बघ.
0: अहो.

0: त्या मागचं मी सिक्रेट सांगते. पर्यावरणावर मला एक व्याख्यान द्यायचंय, त्यामुळे या विषयावर माझं सतत चिंतन मनन चालू आहे. त्यामुळे विषय अगदी कसा भिनलाय माझ्या डोक्यात. बर बर, तुम्हाला बोलताना मी थांबवलं, काय सांगत होतात आणखी?
1: अगं आणखी म्हणजे रिक्षातून येताना जवळून जाणाऱ्या रिक्षा, ट्रक, मोटारी त्यांचा धूर पूर्णपणे नाकात चालला होता, म्हणून त्याकरता हा मास्क लावला. तू म्हणलीस न मास्क लावून आला, त्याचं हे उत्तर.
0: अगदी खरं आहे तुमचं म्हणणं श्यामला ताई, आपणच आपली काळजी घ्यायला हवी, वेळच तशी आली आहे. सर

0: अगं अगं अगं, अगदी अचूक वर्णन केलंस बघ नंदा. म्हणजे खरंच आपण काळ्या ढगातच रमायचं बघ. आता निळं आकाश पूर्णपणे विसरायचंच अगदी.
1: अगदी खरं आहे.
0: आणि हो अगं, परवाच्या दिवशी आपल्या मोठ्या नदीच्या वरून जायची वेळ आली आणि अगं तेव्हा तिथली काठावरची बांधकाम बघून तर खरंच हबकलेस ग मी.
1: अहो, हे सारं ऐकून बघून मती अगदी गुंग होऊन जाते.
0: हो ना,
1: हे सारे उपद्व्याप बघून जीव कसा तीळ तीळ तुटतो. त्यांना कळत कसं नाही प्रश्नाचं गांभीर्य.

0: अगदी अगदी खरं कटू आहे पण सत्य आहे बघ. अगं हल्ली प्रचिती येतेस ना आपल्याला, वातावरणातले चढ उतार अनुभवतोय की आपण. तू बघतेस ना किती ऊन वाढलंय ते, 40 ते 42 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान अगदी सहज असतं. अगं अवकाळी पाऊस काय पडतोय, वादळ काय येतोय, गारा काय पडतायत.
1: अगदी खरं खरं श्यामला, ते फक्त सुशोभीकरण नाही तर वेगाचं वेड लागलंय लोकांना. त्यासाठी दुपदरीचे चौपदरी, चौपदरीचे सहा पदरी रस्ते करण्याचे काम सतत चालू आहे.
0: अगदी खरंय ग.

0: जगायचे, दूषित हवेत जगायचे.
1: खरंय ग, अगदी खरंय. अगं विचारांना ना जणू सोडचिठ्ठी दिली आहे बघ सगळ्यांनी. अगं निसर्गाचा असा अपमान करून कसं चालेल ग? अगं विकास करता करता कधी विनाश होईल हे कळणार पण नाही ग यांना.
0: अगदी खरं आहे श्यामलाताई, ही जी मनमानी चालली आहे ना त्याची फळं आपल्या पुढच्या पिढीला,
1: खरंय ग,
0: आपल्या नातवंडांना पतवंडांना भोगावी लागणार आहेत. आणि त्याचं ना खरं म्हणजे मला खूप वाईट वाटतं.
1: अगदी अगदी खरंय ग.

0: प्रियचे।
1: हो नंदा, अगं तू किती हे गंभीर संकट वाटोळं असं सगळं बोलतेस, या सगळ्या समस्या तू मांडलेस, पण याचं उत्तर पण असायला पाहिजे ना ग आपल्याकडे, आहे का तुझ्याकडे उत्तर?
0: नक्कीच नक्कीच शमलाताई, मी थोडा विचार केला याच्यावर आणि आपण वैयक्तिक

0: पातळीवर प्रयत्न करू शकतोच ना.
1: पण ते कोणते मलाही आवडतील ऐकायला.
0: पहिला प्रयत्न मी सांगेन वृक्ष संवर्धनाचा. मैदानात, बागेत, आपल्या सोसायटीच्या आवारात जिथे शक्य असेल तिथे वृक्षारोपण करायचे. नुसते करायचे नाही तर त्याची पुढील 5-10 वर्ष जोपासना करायची. एकदा का झाडाने जीव धरला की मग मात्र काळजी नाही.
1: अगं काही काही काही मला ना यावरून आणखी एक सुचलं. आताच्या ना आपण फ्लॅटमध्ये राहतो तेव्हा टेरेसमध्ये, बाल्कनीत, घरामध्ये जिथे जमेल तिथे हिरवाई निर्माण करायची. आपल्या भोवती हिरवं सुरक्षा कवच तयार करायचं.
0: अगदी माझ्या मनातलं बोललात आणि हिरवं सुरक्षा कवच ही आवडली हा मला संज्ञा.
1: अगं तुला सांगू का, हिरवाईमुळे एकतर वातावरण आपलं शुद्ध होईलच, आपल्या डोळ्यांना आल्हाददायकता त्यांनी लाभेल बघ आपल्या.
0: नक्कीच.
1: हा पण आता दुसरा प्रयत्न सांग बरं, अगदी खूप उत्सुकता आहे ऐकायची.
0: हे बघा, साधारण 1-2 किलोमीटर अंतरावर काम असेल तर शक्यतो पायी जायचं किंवा सायकलने. जगभरात सायकलिंगला खूप प्रोत्साहन दिलं जात आहे. नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी, बेल्जियम या देशांमध्ये विशेष प्रयत्न केले जात आहेत. जर्मनीने 2030 पर्यंत तो सायकलिंगचा देश होईल असं ध्येय समोर ठेवलं आहे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी नॅशनल सायकलिंग प्लॅन 3 आखला आहे. सायकलिंग सहज साध्य आणि सुरक्षित होण्याकरता खास सायकलिंगसाठी रस्ते आणि पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. त्यांनी कायदाच केला आहे की शहरात सायकलिस्ट पासून 1.5 मीटर अंतरावर तर शहराबाहेरील भागात 2 मीटर अंतरावरून इतर गाड्या
1: धावतील. पण न राहून मध्येच बोलते हा की अगं नागरिकांची किती काळजी घेते त्यांचं सरकार. खरंच खूप कौतुक वाटतं. आपल्याकडे ना किडा मुंगी सारखी माणसं मारली जात आहेत बघ. अगं जीव जणू कवडी मुलं असं वाटतं. रोजचा पेपर उघडला की पहिल्या बातम्या त्याच.
0: अगदी. त्याचं कसं आहे ना शामलाताई, दुसऱ्या देशांमध्ये कायद्याची अंमलबजावणी होते. नागरिक कसोशीने नियम पाळतात. आपल्याकडे कायदे नियम आहेत पण ते फक्त कागदावर. वाईट वाटत ग.
1: पण मग ते आणखी काय काय करतात ग ते तरी सांग.
0: जर्मनीमध्ये या घडीला 8 कोटी सायकली आहेत.
1: वा.
0: सायकलिंग हे मूलभूत कौशल्य मानले जाते. मुलांना पोलिसांकडून सायकलिंगचे बाळकडू मिळते. 20 लाख लोकांना बाईक म्हणजे सायकल घेता यावी म्हणून कर्जाची सोय आहे.
1: अरे वा.
0: तसेच सायकल खरेदीवर त्यांना कर सवलत मिळते. सायकलिस्ट करता कोमूट नावाचं डिजिटल ऍप आहे ज्याच्या सहाय्याने मार्ग शोधता येतात आणि गर्दीचा रस्ता टाळता येतो.
1: अगं नंदा काय सांगतेस, हे सारं अगदी अविश्वसनीय वाटतंय मला तर.
0: अगदी सहमत. त्यांना बघा किती पर्यावरणाची काळजी आहे. ते नुसते काळजी करत बसले नाहीत तर त्याच्याकरता त्यांनी ठाम पावलं उचलली आहेत.
1: अगदी अगदी. आणि तू सांगितलेल्या इतर देशात पण असेच प्रयत्न चालू असतील ना ग.
0: अगदी बरोबर. आता नेदरलँड्समध्ये 35,000 किलोमीटर रस्ता केवळ सायकलिंग करता राखीव ठेवला आहे.
1: बापरे.
0: डेन्मार्कमध्येही देशभर सायकलिंगसाठी 16,000 किलोमीटरचे रूट्स उपलब्ध आहेत.
1: वा.
0: डॅनिश सायकलिंग फेडरेशन दरवर्षी बाईक टू वर्क आणि बाईक टू स्कूल अशा मोहिमा राबवत असते.
1: वा वा.
0: बेल्जियममध्येही असंच चित्र आहे. खासगी कंपन्यांमध्ये जे नोकरदार रोज सायकलीने जातात म्हणजे त्याचा वापर करतात त्यांना करमुक्त बाईक भत्ता दिला जातो.
1: ग्रेट आहे ग हे सगळं. या देशांमध्ये किती योजनाबद्धही आखणी चालू आहे ना. खरंच त्यांना त्रिवार सलाम.
0: अगदी. माझाही त्रिवार सलाम. आणि खरं सांगू का, त्यांना सायकलिंगचं महत्व कळलंय. प्रदूषण मुक्त पर्यावरणाचे संवर्धन, सायकलिंग करताना निसर्गाशी तुम्ही जोडले जाता आणि नियमित व्यायाम झाल्यामुळे आरोग्य सुधारते हे सर्व फायदे त्यांच्या लक्षात आले.
1: अचूक भाष्य केलंस बघ नंदा. अगं आपणही विचार करायला नक्कीच पाहिजे ग.
0: श्यामलाताही विचार नाही ठोस कृतीची गरज आहे.
1: खरंय खरंय.
0: प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला ना तर बघा पर्यावरणात किती फरक पडेल.
1: अगदी अगदी. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात ना, ते अगदी खरंय. यावर होऊन जाऊ दे आणखी एखादी तुझी चारोळी.
0: आतापर्यंत समस्यांवर चारोळी केली. आता सर्वांनी लक्षात ठेवावं यासाठी काहीतरी. सर्व

मैत्रिणींनो, पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने आताच आपण ऐकलं एक अभिवाचन, हीच वेळ कृतीची. लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा. कार्यक्रमात ऐकूया एक सुंदर गाणं.

0: श्रोतेहो, पुणे विविध भारती FM 101 कार्यक्रम सुरू आहे वनिता मंडळ. यामध्ये आत्ता आपण ऐकलं स्त्री आरोग्याची 52 आणि त्यानंतर पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं नाटिका हीच वेळ कृतीची. लेखन होतं डॉक्टर नंदा हरम यांचा, सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी ऐकूयात आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोतेहो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
0: श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, दुपारचे 12:30 वाजता आहेत.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
4: श्रोतेहो, वनिता मंडळी या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया तर संस्कृतीच्या पाऊल खुणा.
5: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया संस्कृतीच्या पाऊल खुणा. यामध्ये आज प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अमरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत

0: नमस्कार. योग या विषयावर आज आपण परत भेटत आहोत. मागच्या भागात आपण योग ही आपली प्राचीन परंपरा आणि आपला वारसा कसा समृद्ध आणि किती ग्रंथ उपलब्ध याविषयी जाणून घेतलं होतं. आजही आपल्याबरोबर डॉक्टर अंबरीश खरे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत. डॉक्टर अंबरीश खरे हे स्वतः आयुर्वेदाचार्य आणि संस्कृत तज्ज्ञ असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृतचे सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. तिथल्याच संस्कृत आणि इंडॉलॉजी विभागाचे समन्वयक म्हणूनही ते आहेत. अथर्ववेद या विषयात त्यांनी PhD मिळवलेली आहे आणि त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं, ललित लेखन, शोधनिबंध आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून पतंजलींची योगसूत्र हा जो एक महत्वाचा ग्रंथ त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार.
0: मागच्या भागात तुम्ही आम्हाला खूप ग्रंथांविषयी माहिती सांगितलीत, पण योग म्हटलं की पतंजली हे नाव एक ठळकपणे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. तर आज त्यांच्याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात पतंजली मुनींचा काळ कोणता किंवा त्यांनी ही सूत्रांची रचना कशी केली याविषयी आपण सांगावं.
1: योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलीं प्रांजली रानतोस्मी. अशा प्रकारे भगवान पतंजलींचं स्मरण हे अनेकदा परंपरेने केलं जातं. हे पतंजली एक होते की अनेक होते, त्यांचा नेमका काळ कोणता, ह्या पद्धतीची अनेक मतमतांतर आधुनिक काळात वेगवेगळ्या संशोधकांनी मांडलेली आपल्याला दिसतात. साधारणपणे आपल्याला असं दिसतं की दार्शनिक परंपरांमधले जे सूत्रग्रंथ आहेत ते इसवीसनपूर्व 6व्या शतकापासून पुढच्या काळामध्ये हळूहळू तयार होत गेले आणि त्याच्यामध्येच योगसूत्र ही सुद्धा कधीतरी लिहिली गेली असावीत. आत्ताच्या ज्या श्लोकाचा उल्लेख मी केला त्याच्यामध्ये योगाच्या सहाय्याने पतंजलींनी मनाची शुद्धी केली असं जे सांगितलेलं आहे, त्याचबरोबर वाणीची शुद्धी ही पण त्यांनी केली असा उल्लेख आहे. कारण पतंजलींनी पाणिनीय व्याकरणाच्या परंपरेतलं महाभाष्य नावाचा जो ग्रंथ आहे त्याची निर्मिती केली असं मानलं जातं. आणि तिसरा उल्लेख की शरीर मल जो आहे तो वैद्यकशास्त्राने दूर केला असं सांगितलेलं आहे. तर प्रत्यक्ष पतंजलींचा वैद्यकशास्त्रावरचा असा कुठलाही ग्रंथ खरं तर उपलब्ध नाही. परंतु चरक संहिता हा जो ग्रंथ आहे तो चरक संहिता हा कुठेतरी ह्या एका पतंजलींच्या परंपरेशी संबंधित असावा असं मानलं जातं. त्याचं कारण असं की पतंजली हे शेषाचे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि चरकाचार्य सुद्धा शेषाचे अवतार म्हणून मानले गेलेले आहेत. त्याच्यामुळे शेषाने अवतार घेऊन केलेली तीन कामं कोणती, तर योगसूत्रांची रचना

0: रचना आहे एक, महाभाष्याची रचना आहे दुसरं, आणि चरक संहितेची रचना आहे तिसरं. आणि त्यांनी शरीर मन आणि वाणीची जी मलिनता आहे, त्याच्यामधली जी अशुद्धी आहे, ती दूर करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान त्यांनी मनुष्यांना उपलब्ध करून दिलं अशी खरं तर यामागची एक विचारसरणी आपल्याला दिसते. हे पतंजली ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेले याबद्दल तर दुमत नाहीच. भारतामध्ये दक्षिणेमध्ये सुद्धा पतंजलींच्या अनेक मूर्ती आपल्याला नंतरच्या काळामध्ये सापडतात, त्यामुळे काहींनी त्यानुसार काही काळाच्या परंपरेत वेगळे विचार हे त्यांच्याविषयी मांडलेले आहेत. परंतु जो ग्रंथ लिहून ठेवलेला आहे त्यांनी योगसूत्र नावाचा, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे, याच्यात काहीच दुमत नाही.
1: त्यांनी हा जो ग्रंथ निर्माण केला असं आपण म्हणालात, तर हे त्यांचं स्वतंत्र निर्मिती होती का आतापर्यंत उपलब्ध असलेल्या योगविषयक ज्ञानाचं एक संकलन होतं आणि त्यांचे काही त्यात स्वतःचे इनपुट्स होते असं म्हणता येईल?
0: योग ह्या विषयावर आधारित संपूर्णपणे स्वतंत्र उपलब्ध असणारा हाच पहिला ग्रंथ आहे. अर्थातच त्यांच्या पुढे मोठी योग परंपरा असणार हे निश्चित, कारण त्यातले अनेक विचार हे ज्या पद्धतीने एक सिद्धांत म्हणून मांडले जातात त्याच्यासाठी काही वैचारिक बैठक ही असणं अपेक्षित असतं जी त्यांच्यासमोर असणार आहे. परंतु त्याआधी ग्रंथरचना म्हणून फार कोणी काही केली असेल असं आपल्याला वाटत नाही, त्याच्यामुळे सगळ्यात पहिला ग्रंथ म्हणून आपल्याला योगसूत्रांचं नाव घ्यावं लागतं. आपल्याकडे दर्शन परंपरेमध्ये जी सहा दर्शनं मानली जातात त्याच्यामध्ये सांख्य हे दर्शन योगाच्या जोडीनी आलेलं दिसतं. सांख्य योग असा अनेकदा एकत्रित उल्लेख पण केला जातो. त्याचं कारण ही थोडीशी परस्पर पूरक अशा पद्धतीची ग्रंथ रचना या दोन्ही दर्शन परंपरांमध्ये झालेली दिसते. त्यातले जे सांख्य आहेत, या सांख्यांनी ही सृष्टी निर्माण कशी होते, ती कुठल्या तत्वांपासून होते, याच्यावर काही विचार मांडले, ज्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष हे मूळ असतात आणि त्या पुरुषाशी संयोग झाल्यानंतर ज्या वेगवेगळ्या गोष्टी प्रकृतीमध्ये घडतात त्याच्यातून वेगवेगळ्या तन्मात्रा, पंचमहाभूत, त्याच्यानंतर कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती होते आणि त्या पंचमहाभूतात मग देहामध्ये ही सगळी इंद्रिय राहतात आणि एक कुठला तरी जीव हा आपल्या समोर अस्तित्वात येतो. पण त्या जीवाचं मूळ स्वरूप म्हणजे तो प्रकृतीशी ज्याचं मिलन झालेलं आहे तो पुरुष असतो, याची जाणीव त्या पुरुषाला नसते. आणि सांख्य तत्वज्ञान आपल्याला असं सांगतं की ज्या वेळेला हा सृष्टी निर्मितीचा क्रम, त्याचं हे जे ज्ञान आहे हे त्या जीवाला होतं, त्या पुरुषाला होतं, त्या क्षणी ही सगळी प्रक्रिया उलट पद्धतीने होते. म्हणजे सगळ्यात शेवटी निर्माण झालेली तत्व जी आहेत ती त्यांच्या आधीच्या तत्वामध्ये विलीन होत जातात आणि सरते शेवटी तो जो पुरुष आहे तो प्रकृतीपासून वेगळा होतो. आता ही जी सगळी सांख्यांची परंपरा आहे ह्याच्यामध्ये त्यांनी त्या पुरुषाचं पुढे नेमकं काय होतं किंवा ही प्रक्रिया सुरू कशी होते याविषयी फार विवेचन केलेलं नाहीये. जे विवेचन आपल्याला योगसूत्रांमध्ये दिसतं, योगसूत्र आपल्याला सृष्टी निर्मितीविषयी काही सांगत नाहीत, परंतु तो जो पुरुष म्हणजे जीव आहे किंवा आत्मा आहे त्याला आपलं मूळ स्वरूप हे वेगळं आहे आणि ही सृष्टी जी आपल्या डोळ्यापुढे दिसते ती फक्त एक तयार झालेली पुढची काहीतरी गोष्टी आहे, त्या मूळ तत्व म्हणजे ही सृष्टी नव्हे हे ज्ञान त्याला नसतं. ते ज्ञान होण्यासाठीचा जो अष्टांग योग आहे किंवा हा मार्ग आहे तो योगसूत्र सांगतात. आणि त्यामुळे आपल्याला असं कळतं की ज्या वेळेला या मार्गाचं आचरण जीव करतो त्यावेळेला त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून येतात. त्याचं मूळ स्वरूप कुठलं, त्या मूळ तत्वाचा बोध, आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध त्याला होतो आणि तो झाल्यानंतर त्याच्या दृष्टीने हा संसार किंवा ही सृष्टी नष्ट होते, तो जीव स्वतंत्र होतो आणि तो परमात्म्याशी किंवा ब्रह्माशी एकरूप होतो. अशा प्रकारे एक विचार हा योगसूत्रांमध्ये आपल्याला मांडलेला दिसतो आणि त्याच्यामुळे सांख्यांशी थोडंसं एक सामरस्य असणारं किंवा त्यांच्याच सिद्धांतात काही राहिलेल्या गोष्टी हा पुढे नेऊन सांगणारं अशा पद्धतीचं योगदर्शन असावं असं आपल्याला नंतरच्या काळात म्हटलं गेलेलं दिसतं.
1: डॉक्टर, आपण योगाच्या 8 अंगांचा उल्लेख केला, तर मग पतंजलींनी ही कोणती 8 अंग सांगितली आहेत?
0: पतंजलींनी मुळामध्ये योग सूत्रांची रचना कशी केली हे बघून मग आपण थोडक्यात त्या 8 अंगांकडे वळूया. पतंजलींची जी योगसूत्र आहेत त्याच्यामध्ये सुमारे 195 किंवा काहींच्या मते 96 सूत्र आहेत. ही जी सूत्र आहेत ती 4 भागांमध्ये किंवा पादांमध्ये विभाजित केलेली आहेत. समाधी पाद हा पहिला भाग सगळ्यात त्याच्यात सुरुवातीला येणारा आहे. त्याच्यानंतर साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद अशा पद्धतीची रचना ही या योगसूत्रांची दिसते. योगसूत्रांमध्ये सुरुवातीला योग म्हणजे काय, त्याच्यातून तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं आहे याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी

गोष्टी ह्या समाधीपादामध्ये सांगितलेल्या आहेत. साधनपादामध्ये ते साध्य करण्यासाठीची जी साधनं आहे, ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्या गोष्टींचं विवेचन येतं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पतंजली म्हणतात की त्या साधकाला वेगवेगळ्या सिद्धी पण प्राप्त होतात. त्याविषयीचं काही विवेचन हे विभूतीपादामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. आणि मग शेवटी जाऊन कैवल्य म्हणजे समाधीचा अनुभव जो त्याला येणार आहे, त्याच्याविषयीचं विवेचन हे कैवल्य पादामध्ये केलेलं दिसतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे चार भागात योगसूत्रांची रचना झालेली आहे. आणि सुरुवातीलाच आपण योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या ग्रंथातल्या मागच्या भागामध्ये बघितल्या, पण प्रत्यक्ष पतंजलींना काय म्हणायचंय त्याच्याविषयी हे जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की योगश्चित्त वृत्ती निरोध अशी पतंजलींनी योगाची व्याख्या ही केलेली आहे, ज्याच्यामध्ये चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग असं पतंजली सांगतायत. आता अर्थातच प्रश्न येईल की चित्त निरोध म्हणजे काय, निरोध म्हणजे काय, त्यामुळे त्याविषयीचं

0: अनुभव जो त्याला येणार आहे त्याच्याविषयीचं विवेचन हे कैवल्य पादामध्ये केलेलं दिसतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे चार भागात योगसूत्रांची रचना झालेली आहे. आणि सुरुवातीलाच आपण योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या ग्रंथातल्या मागच्या भागामध्ये बघितल्या, पण प्रत्यक्ष पतंजलींना काय म्हणायचंय त्याच्याविषयी हे जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की योगश्चित्त वृत्ती निरोध अशी पतंजलींनी योगाची व्याख्या ही केलेली आहे, ज्याच्यामध्ये चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग असं पतंजली सांगतायत. आता अर्थातच प्रश्न येईल की
1: निरोध
0: म्हणजे काय, निरोध म्हणजे काय, त्यामुळे त्याविषयीचं काहीतरी विवेचन हे पुढे जाऊन केलं पाहिजे. तर ते असं सांगतात की चित्तवृत्ती ज्या असतात त्या वृत्ती सुद्धा पाच प्रकारच्या त्यांनी सांगितल्या आहेत. वृत्तय पंचतय क्लिष्टा क्लिष्टा हा असं एक सूत्र आहे ज्याच्यामध्ये पाच प्रकारच्या एकंदर वृत्ती ह्या मानवामध्ये असतात. आणि त्या वृत्तींमध्ये ज्या वेळेला चित्त अडकलेलं असतं किंवा त्या वृत्तींमध्ये गुंतलेलं असतं त्यावेळेला त्या त्या प्रकारे चित्ताची अवस्था ही होते किंवा तसा अनुभव चित्त घेत असतं. पण ज्या वेळेला त्या वृत्तींचा आपण निरोध करतो, त्या वृत्तींपासून आपल्याला वेगळं आपण करतो, त्यावेळेला त्या आत्म्याचं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपामध्ये तो प्रस्थापित होतो. त्यामुळे तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम असं एक सूत्र आहे की तो द्रष्टा म्हणजे पाहणारा जो आहे आत्मा त्याचं मूळ स्वरूप त्याला तेव्हाच कळतं जेव्हा चित्तवृत्तींचा निरोध होतो. तो जर निरोध करायचा असेल तर या चित्तवृत्ती कोणत्या हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. ते पण पतंजलींनी सांगितलेलं आहे. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतय म्हणजे प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा आणि स्मृती अशा पाच वृत्ती आहेत. त्या क्लिष्ट किंवा अक्लिष्ट म्हणजे मनामध्ये क्लेश उत्पन्न करणाऱ्या किंवा न करणाऱ्या कशाही असू शकतात, परंतु यांच्या अनुभवामध्ये मन किंवा आपलं चित्त हे गुंतलेलं असतं हा खरं तर त्यातला महत्वाचा भाग आहे. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नव्याने होतं त्यावेळेला ते तुम्ही कशा प्रकारे जाणून घेता त्या गोष्टीला प्रमाण असं म्हणतात. प्रमा या शब्दाचा अर्थ शुद्ध ज्ञान आणि प्रमाकरणम प्रमाणम म्हणजे ते ज्ञान ज्या सहाय्याने तुम्हाला होतं ते साधन म्हणजे प्रमाण. मग प्रत्यक्ष हे सगळ्यांना मान्य असलेलं प्रमाण आहे की ज्या वेळेला डोळ्यानेच तुम्ही एखादी गोष्ट बघता त्यावेळेला त्या गोष्टीचं थेट तुम्हाला जे व्हायचं ते ज्ञान होतं. काही वेळेला ते थेट होत नाही तर तुम्ही अनुमान करता त्याविषयी की हे असं असं घडलं असेल तर हे असं असं असतं, त्यामुळे मग मला एखादी गोष्ट माहीत नसताना सुद्धा मला त्याविषयी काहीतरी अनुमानाने ज्ञान होऊ शकतं. त्याचं अगदी नेहमीचं आपल्या दिलं जाणारं परिचयाचं उदाहरण म्हणजे यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्ही की जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे आग लागलेली असते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे दूरवर तुम्हाला समजा धूर येताना दिसला तर तिथल्या आगीचं थेट दर्शन जरी डोळ्याला झालं नाही तरी अनुमानाच्या सहाय्याने धूर दिसतोय म्हणजे तिथे आगही असणारच असं आपण गृहित धरतो.
1: म्हणजे अनुमान हे आपल्या पूर्व ज्ञानावर
0: आधारित असलेलं प्रमाण आहे. तर कधी कधी हे सगळं सुद्धा आपल्याला स्वतः कळतं असं नाही तर कुणीतरी सांगतं. त्यामुळे शब्द हे पण एक प्रकारचं ज्ञान मानलेलं आहे की दुसऱ्याच्या शब्दावर तुम्ही विसंबता तो जो तुमचा आप्त किंवा शब्द ज्ञान देणारा जवळचा माणूस असतो तो सांगतो की बाबा रे हे असं असं आहे. त्याच्या शब्दावर आपण विश्वास ठेवतो. प्रत्येक गोष्ट आपण स्वतः जाऊन तपासून पाहतो. प्रत्यक्ष ज्ञान झालं तरच ते खरं असं मी मानीन असं आपण म्हणतो असंही नसतं. त्यामुळे तो आप्त कसा असावा तर आप्तस्तू यथार्थ वक्ता म्हणजे जे आहे तसंच सांगणारा जो असेल तो आप्त आणि तो जो तुमच्या समोर असेल तर त्याने सांगितलेलं ज्ञान हे पण तुम्हाला प्रमाण म्हणून स्वीकारता येतं कारण ते खरं ज्ञान असतं. तर अशा प्रकारे काही वेळेला तुम्हाला खरं ज्ञान होतं पण त्या प्रमाणाव्यतिरिक्त काही वेळेला विपर्यय नावाची ही दुसरी वृत्ती जी आहे ती पण होते. म्हणजे कुठल्या तरी कारणामुळे खरं ज्ञान काय आहे आपल्याला कळत नाही आणि चुकीचं ज्ञान हे होतं. उदाहरणार्थ आपण समजा अंधारातून चाललोत आणि एखादी दोरी पडलेली आहे तर आपल्याला ती साप आहे की काय असं वाटू शकतं. मग उजेड पडला तर तुम्हाला कळेल की तो सर्प नाहीये ती दोरी आहे, पण तोपर्यंत दोरी आहे असं जे ज्ञान झालेलं असतं ते विपर्यय म्हणजे खऱ्या ज्ञानाचा विपर्यास त्या ठिकाणी झालेला असतो. काही वेळेला शब्दांचा चुकीचा अर्थ लक्षात घेतल्यामुळे किंवा जसे दिसतायत तसेच्या तसे ते शब्दार्थ लक्षात घेतल्यामुळे एखाद्या अशा गोष्टीचं ज्ञान होतं की जे अस्तित्वातच नसते त्यालाच विकल्प असा शब्द या पतंजलींनी या ठिकाणी वापरलाय ज्याच्यामध्ये ख पुष्प म्हणजे आकाशातलं फूल. तर आता आकाश या शब्दाला अर्थ आहे, फूल या शब्दाला अर्थ आहे, परंतु आकाशात फूल हे असतं का तर असू शकत नाही. किंवा शशशृंग वंध्यापुत्र यासारखी उदाहरणही देता येतात की जिथे एकेका शब्दाला अर्थ आहे त्यावरून तुम्ही

0: कल्पना करू शकता की नेमकं काय म्हणायचंय, पण प्रत्यक्षात तशी वस्तू अस्तित्वात आहे का, तर तसं आपल्याला दिसत नाही. आता हे सगळं जागृत अवस्थेतलं झालं, पण निद्रा हा प्रकार पण असा आहे की ज्या वेळेला थेट तुम्ही जरी जागृत अवस्थेमध्ये त्या अवस्थेचा अनुभव घेत नसाल तरी सुद्धा ती निद्रा ज्या वेळेला पूर्ण होते, तुम्ही उठून बसता, त्यावेळेला काहीतरी अनुभव तुम्हाला येतो. जर तुम्ही ताजेतवाने असाल तर तुम्हाला कळतं की झोप चांगली झाली, मी व्यवस्थित झोपलो आणि जिथे झोपलो तिथेच मी उठलो आहे, मला अत्यंत छान वाटतंय आता. आणि त्याच्या उलट समजा हात दुखतायत, पाय दुखतायत, नीट झोप लागत नाहीये, तर तुम्ही झोपेत जरी जागे नसलात तरी सुद्धा तुम्हाला हे कळलेलं असतं की काहीतरी अडचण येत होती, सतत आपली झोप मोडत होती, आणि त्याच्यामुळे म्हणावं तसा ताजेतवानेपणा हा आपल्याला उठल्यानंतर आलेला नाहीये. म्हणजेच थोडक्यात निद्रावस्थेत जरी आपण जागे नसलो तरी त्याच्याविषयीचं काहीतरी ज्ञान हे तुम्हाला जागृत अवस्थेत आल्यानंतर होतच असतं. आणि त्याचबरोबर स्मृती नावाचा एक शेवटची वृत्ती आहे की जिथे प्रत्यक्ष समोर ज्ञान असायची गरज नाही. स्मृती म्हणजे पूर्वानुभव, पूर्वी आपल्याला आलेले अनुभव आपल्या स्मरणामध्ये कायम असतात आणि मन त्याच अनुभवांचा पुन्हा पुन्हा विचार करत राहतं की मी काल काय केलं होतं, परवा काय केलं होतं, वर्षापूर्वी काय घडलं होतं, आणि त्या गोष्टी पूर्वज्ञानावर आधारित ज्या असतात त्या मन आठवत असतं. जोपर्यंत ह्या सगळ्या पाच वृत्तींचा आपण निरोध करत नाही तोपर्यंत त्या त्या वृत्तींनी मनाला अनुकूल भावना झाली तर सुख आणि प्रतिकूल भावना झाली तर दुःख यातला काहीतरी अनुभव हा सतत येत राहतो आणि मन हे त्या सुख दुःखांमध्येच गुंतलेलं राहतं. ते आपलं खरं स्वरूप काय आहे त्या आत्म्याला बघण्याकडे जाऊच शकत नाही. त्यामुळे पतंजली म्हणतात की या सगळ्याच प्रकारे मिळणारं जे ज्ञान आहे, ह्या एक प्रकारच्या खरं तर वृत्ती आहेत ज्या संसाराच्या किंवा सृष्टीच्या वेगवेगळ्या गोष्टींचं चांगलं वाईट ज्ञान तुम्हाला करून देत आहेत. ह्या सगळ्याच वृत्तींचा जर निरोध केलात तर तुम्हाला योग साधला असं म्हणता येईल आणि त्या योगाकडे मग तुम्ही वळू शकाल.
1: स्मृतीसकट सगळ्या वृत्ती घालवणं हे खरंच खूप अवघड वाटतंय म्हणजे, पण मग त्यासाठी त्यांनी जे मार्ग सांगितलेत किंवा ही जी अंग सांगितलीत मग त्याविषयी आता तुम्ही सांगा.
0: आता असं आहे की अष्टांग योग ह्या शब्दातच अष्ट म्हणजे आठ अंग हे अपेक्षित आहेत आणि ते एकाच वेळेला सगळी करायची नाही आहेत, तर क्रमशः पुढे पुढे पुढे पायरीवर आपण पाय टाकत जिना चढतो त्या पद्धतीने एक एक अंग हे आपल्याला प्राप्त करायचं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी ही आठ अंग आपल्याला पतंजलींनी सांगितलेली आहेत. याची जी सुरुवात आहे ती यम आणि नियम या दोन गोष्टींनी होते. यम आणि नियमांचा जर विचार केला तर खरं तर प्रत्यक्ष ज्याला आपण आज योग असं म्हणतो त्याच्याशी थेट त्यांचा संबंध नाहीये, ते आपल्या दैनंदिन आयुष्यात करायच्या गोष्टी आहेत. कारण ह्या गोष्टींमुळे तुमचा देह, बुद्धी आणि मन यांच्यावर नियंत्रण करणं तुम्हाला शक्य होणार आहे. यम म्हणजे काय तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अशा पाच गोष्टी यम म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत. ही तत्व ही फक्त योगापुरती मर्यादित नाही आहेत तर भारतीय संस्कृतीमध्ये सर्वत्र ही रुजलेली आहेत. अगदी बौद्ध जैन परंपरांसकट सगळीकडे भारतामध्ये एक सांस्कृतिक ठेवाच हा यमांचा आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि यम या शब्दानेच एक प्रकारचं असा प्रयत्न की ज्याच्यामध्ये तुम्ही आपलं नियंत्रण प्रस्थापित करणार आहात ते अपेक्षित आहे. ते कसं होतं तर त्यांनी असं सांगितलं की अहिंसा म्हणजे आपल्याला सरळ एक पहिला दिसतो ते म्हणजे एखाद्या जीवाची हिंसा न करणं, एखाद्याला ठार न मारणं. पण ठार मारणं ही फक्त हिंसा नाहीये तर त्याच्यात सुद्धा अनेक प्रकार असू शकतात. कायिक, वाचिक आणि मानसिक असे ते प्रकार आपल्याला दिसतात. कायिक हिंसा म्हणजे काय तर ठार मारणं ही टोकाची कृती झाली, पण त्याच्या आधी शस्त्राने आघात करणं, हाताने ठोसे मारणं, थोबाडीत मारणं, एखाद्याच्या गुद्दा घालणं, कुठल्याही प्रकारची शारीरिक हिंसा ही त्याज्यच सांगितलेली आहे. त्याचबरोबर वाचिक म्हणजे तोंडाने एखाद्यासाठी अपशब्द उच्चारणं ही सुद्धा हिंसा आहे. आणि त्याचबरोबर समजा तुम्ही तोंडाने करणार नाही, शरीराने करणार नाही, पण एखाद्या माणसाबद्दल मनात जर सतत तुमच्या वाईट विचार येत असतील तर ती मानसिक प्रकारची अहिंसा तुम्हाला सिद्ध झाली नाही असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे जेव्हा अहिंसा हे तत्व पाळायचं असतं त्यावेळेला ते कायिक, वाचिक, मानसिक सगळ्याच पातळीवर असलं पाहिजे. कुठल्याच प्रकारे जर तुम्ही हिंसा केली नाहीत तर ते अहिंसा हे तत्व तुम्ही आत्मसात केलं असं म्हणावं लागेल. तर जो योगी आहे ज्याला त्या मार्गाने जायचंय त्याला आधी हे अहिंसा तत्व हे अंगी बाणवता आलं पाहिजे. त्याच्याच बरोबर सत्य म्हणजे सत्य बोलणं हा एक भाग आला. आता सत्य बोलणं हे एक प्रकारे

0: कदाचित एखाद्याला असं म्हणता येईल की मी खूप खरं वागतो, खरं बोलतो, म्हणजे फटकळपणा असं आपण त्याला म्हणू, याचा कदाचित अभिमान पण एखाद्याला असतो. पण नुसतंच खरं आहे ते बोलणं असं अपेक्षित नाहीये, तर त्या पद्धतीने आपण स्वतः वागणं हेही अपेक्षित आहे. आणि त्याच्यातून दुसरी एक अशीही गोष्ट आहे की ज्या वेळेला सत्य हे तत्व असतं, त्यावेळेला आपण एखादी गोष्ट ज्या वेळेला दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला ती सुद्धा खरी आहे की नाही हे बघूनच सांगायचं, ज्याच्यामध्ये अगदी एखादी गोष्ट कबूल करण्याची पण वेळ आली तर ती यायला लागते. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला असं म्हटलं की मी उद्या 10 वाजता तुमच्या घरी येईन, तर खरंच आपण त्यांच्या घरी उद्या जाऊ शकणार आहोत का, 10 वाजता जाऊ शकणार आहोत का, ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यात अंतर्भूत येतात. म्हणजे अशा पद्धतीची एखादी कबुली, एखादं वचन जेव्हा देतो तेव्हा सुद्धा ते सत्य खरंच होणार आहे का ह्याचा विचार करून, म्हणजे आपला पूर्ण आवाका काय आहे हे लक्षात घेऊन मगच कुठली तरी गोष्ट सांगणं हे त्याच्यात अपेक्षित आहे. म्हणजे फक्त खरं आहे ते सांगणं असं नव्हे, तर सगळ्याच बाजूनी सत्य हे आपण आत्मसात जर केलं असेल तर ते वागणं हे थोडं अवघड असू शकतं, नुसत्या फटकळपणाने ते साधत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा सत्य म्हटल्यानंतर करावा लागतो. त्याचबरोबर
1: अपरिग्रह, म्हणजे
0: अपरिग्रह हे एक महत्वाचं अंग आपल्याला सांगितलेलं दिसतं, ज्याच्यामध्ये परिग्रह याचा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी गोळा करणं. माणसाला दैनंदिन आयुष्यामध्ये असंख्य गोष्टी ह्या गोळा कराव्या लागतात किंवा तो करत असतो गृहस्थ म्हणून, पण खरंच त्याची जरुरी त्याला रोज पडते का हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तेच इथे योगामध्ये अपेक्षित आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला वस्तू गोळा करता त्यावेळेला काही ना काही प्रमाणामध्ये त्या वस्तूशी कुठली तरी भावना आपल्या मनामध्ये तयार होते, प्रेमाची असेल द्वेषाची असेल, आणि ती भावना मन जोपासतं, म्हणजे परत त्या चित्तवृत्ती तिथे आल्या. आणि त्याच्यामुळे अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करणं, आपल्याजवळ ती वस्तू न बाळगणं हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सांगितलंय. संन्यास हा जो आश्रम आहे त्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा विरक्ती ही त्या माणसाने अंगी बांधवायची असते, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा एक 2-3 महत्वाच्या काहीतरी गोष्टी, जसं अंगावरचं तुमच्या वस्त्र असेल, कमंडलू असेल किंवा दंड असेल, त्या सोडता अक्षरशः काहीही त्या व्यक्तीने जवळ ठेवणं अपेक्षित नसतं. अशा प्रकारचा अपरिग्रह हा जर योगाने केला तर त्याचं मन कुठे गुंतून राहण्याचा प्रश्न येत नाही. अन्यथा आपण आपलं घर आठवू शकतो की घरात राहू दे, येईल उपयोगी असू दे, म्हणून कितीतरी गोष्टी आपण जमा करून ठेवतो ज्याला दशक जातात तरी हात लागत नाही, पण ती टाकाविषयी वस्तू आपल्याला वाटत नाही. हा जो मोह आहे, ही जी आसक्ती आहे ती दूर व्हावी ही खर तर यामागची कल्पना आहे. त्याच्यामुळे अपरिग्रह हे सुद्धा तसं सांभाळायला खूप कठीण अशा प्रकारचं अंग आहे. अस्तेय याचा अर्थ चोरी न करणं, म्हणजे एखाद्याच्या नकळत त्याची वस्तू काढून घेणं किंवा आपल्याला हवीशी वाटली जी आपल्याकडे नाहीये ती वस्तू कुठून तरी चोरून आणणं, ही गोष्ट सुद्धा न करणं अपेक्षित आहे. ब्रह्मचर्य हे त्याच्यानंतर शेवटचा 5वा यम म्हणून आपल्याला सांगितलेलं दिसतं. ब्रह्मचर्यामध्ये सुद्धा खरं तर आपला त्याच्याशी जो परिचय होतो तो संभोग सुख न घेणं अशा प्रकारे फक्त काढला जातो, पण प्रत्यक्ष ब्रह्म म्हणजे परब्रह्म आणि त्याची चर्या म्हणजे त्याच्याकडे दृष्टी लावणं, त्याचं आचरण करणं हे खरं तर या ठिकाणी अपेक्षित आहे. पण इंद्रियांना आणि मनाला त्या ब्रह्माकडे वळवणं हे खूप कठीण असतं. इंद्रिय ही आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात आणि त्यातलं आवरायला किंवा निग्रह करायला सगळ्यात कठीण सुख कुठलं असेल तर ते समागम किंवा संभोग सुख. त्यामुळे संभोग सुखाचा त्याग करणं म्हणजे ब्रह्मचर्य असा एक कुठेतरी भाव हा परंपरेमध्ये आलेला दिसतो, पण तो तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. आपल्याला वारंवार एखादं गाणं ऐकावंसं वाटलं, मोह झाला म्हणून सतत ते लावलं गेलं, एखादा पदार्थ खावासा वाटला म्हणून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या, एखादं दृश्य बघावंसं वाटलं म्हणून पुन्हा पुन्हा ते पाहत राहिलो, हे सुद्धा त्या त्या इंद्रियांवर आपलं नियंत्रण नसल्याचं द्योतं काय. आणि मग त्याला ब्रह्मचर्य म्हणता येणार नाही. त्यामुळे फक्त संभोग सुखापुरतं ब्रह्मचर्य मर्यादित नाही, तर या सगळ्याच इंद्रियांची त्यांची त्यांची जी सुख वाटणारी आहेत ती एका विशिष्ट स्तरापलीकडे त्यांना प्राप्त न होऊ देणं, त्याच्यामध्ये गुंतून न पडणं हे अपेक्षित आहे. आणि तर तुमचं जे इंद्रिय आहे, तुमचं जे मन आहे, ते विषयापासून विरक्त होईल, अंतर्मुख होईल आणि मग ब्रह्माची उपासना करावी अशी इच्छा तिथे एक तयार होईल. त्यामुळे ह्या सगळ्या यमांचा हा अगदी सुरुवातीला वापर माणसाने करायचा असतो आणि तो योगामध्ये तर आवश्यक आहेच, पण दैनंदिन आयुष्यात सुद्धा मला वाटतं की 5 नाही तरी 4, 3, 2 यम जरी आपण साधले तरी अनेक गोष्टी ह्या आपल्याला सुकर होताना दिसतील.
1: नक्कीच. आता आपण पुढच्या पायरीकडे मग वळूया की नियम. तर मग इथे काही असे त्यांनी घालून दिलेत का की हे नियम पाळायला पाहिजेत असा त्याचा अर्थ?
0: आता नियम या शब्दाचा सुद्धा अर्थ थोडासा काही विशिष्ट गोष्टींशी निगडीत असाच आहे. शौच संतोष तप स्वाध्याय आणि

0: ईश्वर प्रणिधान हे नियम म्हणून आपल्याला सांगितलेले दिसतात, ज्याच्यामध्ये शौच म्हणजे शरीर आणि मनाची शुचिता, पावित्र्य किंवा शुद्धी हे अपेक्षित आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं तसं अहिंसा, सत्य किंवा अस्तेय ह्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही पाळता त्यावेळेला तुमचं मन आपोआप शुद्ध होत जातं. त्याच पद्धतीने शरीराच्या शुद्धीसाठी सुद्धा रोज स्नानासारखे विधी आपल्याला करावे लागतात. तर ह्या विधींचा वापर करून आपलं शरीर आणि मन जितकं आपण पवित्र ठेवू, जितकी शुचिता त्याच्यामध्ये येईल, तितकी तुमची इंद्रिय, तुमचं शरीर हे तुमच्या नियंत्रणाखाली येईल, हा एक विचार आहे. एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला सतत आसक्ती वाटत राहिली, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो, तर ती प्राप्त झाल्याचा आनंद आणि उद्या ती प्राप्त झाली नाही तर मोठं दुःख पण वाटायला येतं आणि मग मनामध्ये कधीही तृप्तीची भावना राहत नाही. ती राहावी यासाठी संतोष हे महत्वाचा नियम म्हणून आपल्याला सांगितलेला दिसतो, ज्याच्यामध्ये मनामध्ये कायम आनंद, तुष्टी की मी शुद्ध पवित्र आहे, माझ्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आसक्ती नाही, मला जे हवं ते सगळं मिळालेलं आहे आणि मी संतुष्ट
1: समाधानी
0: असा राहतोय, ही एक भावना मनामध्ये कायम निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याचप्रमाणे तपश्चर्या हा एक भाग त्याच्यामध्ये येतो की एका ठिकाणी बसून तुम्ही ब्रह्माची आराधना करता. त्याचप्रमाणे स्वाध्याय म्हणजे तुम्हाला अध्ययन जे दिलेलं आहे वेद परंपरेमधलं म्हणा किंवा योग परंपरेमधलं, त्या ग्रंथांचं गुरुंनी दिलेल्या उपदेशाचं वारंवार स्मरण करणं, तो स्वाध्याय पुन्हा पुन्हा केलेला हा इथे गरजेचा आहे. आणि ईश्वराच्या प्रति संपूर्ण श्रद्धा ठेवणं, आपलं समर्पण ईश्वराकडे करणं, याला ईश्वर प्रणिधान असं म्हटलेलं आहे. ह्या नियमांचा जर वापर केला तर मी तुम्हाला म्हटलं तसं मन आणि बुद्धी हे आपल्या नियंत्रणामध्ये येतात आणि मग पुढची जी अंग आहेत 8 अंगांपैकीची किंवा तिकडे वाटचाल करण्यासाठी तुमचं शरीर आणि मन योग्य बनतं, तयार होतो.
1: मग आसन आणि प्राणायाम हे त्यातले जे खूप आता प्रसिद्ध झाले ती दोनच अंग,
0: अगदी,
1: तर त्याविषयी थोडक्यात आपण सांगू शकाल.
0: आता यम आणि नियम हे जसं मी म्हटलं की देह आणि मनाच्या शुद्धीसाठी दैनंदिन आचरणात आणायच्या ह्या गोष्टी आहेत, तिथून पुढच्या आसन आणि प्राणायामासारख्या गोष्टी आता आपल्या वैयक्तिक योगसाधनेशी संबंधित अशा आपल्याला तयार झालेल्या दिसतात. आसन या शब्दाचा अर्थ खरं तर एखादी बॉडी पोश्चर ज्याला म्हणतात, देहाची एक विशिष्ट स्थिती ज्या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता त्याला आसन असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आता आसन अमुक एक करावं किंवा अमुक एका प्रकारची आसनं आहेत अशा पद्धतीचा खूप निर्देश हा अगदी योगसूत्रांमध्ये आपल्याला दिलेला दिसत नाही. परंपरेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची आसनं हे आपल्याला सांगितलेली दिसतात जी शरीराच्या लवचिकतेसाठी आणि स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून केलीही जातात. पतंजलींच्या दृष्टीने मात्र स्थिर सुखम आसनम म्हणजे ज्या आसनामध्ये तुम्ही स्थिर आणि सुखपूर्वक बसू शकता ते आसन होय. या ठिकाणी तुम्ही शीर्षासन करा, सर्वांगासन करा हे अपेक्षित नाहीये, कारण त्या आसनामध्ये तुम्ही किती काळ बसू शकता आणि ती शरीराला कुठल्याही पद्धतीचं त्रास न देता दीर्घकाळ तुम्हाला करता येणं शक्य आहे का हा भाग आहे. परंपरेमध्ये असं मानलं जातं की साधारण 2.5 तास तुम्ही ज्या अवस्थेमध्ये शांतपणे कुठलीही रग शरीराच्या अवयवाला लागली आहे असं न होता बसू शकता ते आसन चांगलं. मग एखाद्याने पद्मासन घातलं तर पद्मासन घालता आलं त्याला, पण त्या अवस्थेत तो 2.5 तास बसू शकतो का? जर 10-15 मिनिटांनी जर पायाला रग लागायला लागली, पाय दुखायला लागले, पायाला मुंग्या आल्या, तर ते आसनं साधलं असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे अगदी सोपं सुलभ आसन केलं तरी चालेल, पण ते असं असावं की ज्याच्यामध्ये दीर्घकाळ तुम्हाला राहता येईल, कारण पुढे जाऊन तुम्हाला जे समाधीपर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी देहाला एका विशिष्ट अवस्थेत दीर्घकाळ ठेवता येणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने मनावर ताबा मिळवण्यासाठी प्राणायाम म्हणजे प्राण ताणणे, श्वासोच्छ्वासाचा काळ वाढवणं आणि त्याला नियंत्रित करणं हे अपेक्षित आहे, ज्याचा फायदा पुढे तुम्हाला मन एकाग्र करण्यासाठी होणार आहे.
1: आज आपण आता इथेच थांबूया, कारण हा खूप विस्तृत विषय आहे आणि असा संपणार नाही. आणि याचे जे उरलेली अंग आहेत याविषयीचं विवेचन आपण पुढच्या भागात श्रोत्यांसाठी करूया. आज आपण इथे येऊन पतंजलींच्या ह्या ग्रंथाविषयी आणि त्या अंगांविषयी माहिती दिलीत, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
0: धन्यवाद.

0: प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अमरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकलात याचा उत्तरार्ध. मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर. आणि याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
4: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. दुपारचा 1:02 झालेली आहेत. प्रसारण सभे तथा यानंतर ऐकूयात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम.
5: The next wave. The next wave.
4: कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सनक या चित्रपटातल्या स्टीबिन बेन आणि दीक्षा थूर यांनी गायलेल्या या गीतासोबत. हे गीत आहे मनोज यादव आणि समीर अंजानी यांचं, चिरंतन भट आणि नदीम श्रवण यांचं संगीत.

द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हेल्मेट या चित्रपटातून टोनी कक्कर आणि विभोर पराशर यांच्या स्वरातलं हे गीत आहे. टोनी कक्कर यांचं संगीत देखील टोनी यांचंच.

0: टोनी कक्कर आणि विभोर पराशर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातली यानंतरची गीतं एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत

0: रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
4: जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है.
3: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से लगातार चल रहे हैं. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
9: श्रोतेहोता कार्यक्रमात यानंतर धडक या चित्रपटातला अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना. संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रुदेव कार्यक्रमातलं हे गीत होतं समारा या चित्रपटातलं. के आणि लक्ष्मी मोहन यांनी गायलेलं हे गीत शेख तरबेज आणि युसुफ बेग यांचं होतं. श्रुदेव आपण ऐकता आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात काबिल या चित्रपटातलं विशाल

द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून. आता ऐकूयात लव यात्री या चित्रपटातलं देव नेगी आणि योयो हनी सिंग यांनी गायलेलं शब्बीर अहमद, योयो हनी सिंग आणि होमी दिल्लीवाला यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे तनिष बागची यांनी.

0: श्रोतेहो, नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रमातली यानंतरची गीतं या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतेहो, द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आम्ही घेऊन आलेलो आहोत वॉर या चित्रपटातून. विशाल दादलानी आणि बेन्नी दयाल यांच्या स्वरातलं कुमार यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय विशाल आणि शेखर यांनी.
4: Tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tagina digi tag

श्रुदेव मैदानी या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं, तर वैशाली सामंत आणि एम सी हिम यांच्या स्वरामध्ये हे गीत होतं. एम सी हिम, सरस्वती पुत्र आणि रामजोगिया शास्त्री यांचं, आणि गीताला संगीत होतं ए आर रेहमान यांचं. श्रुदेव द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. आता ऐकूयात अ जंटलमन या चित्रपटासाठी विशाल दादलानी आणि जोनलता यांना, कार्यक्रमातलं हे यानंतरचं गीत.

0: श्रोतेहो द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. 1:40 झालेली आहेत. कार्यक्रमातली यानंतरची गीतं या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए AFCAT 2 of 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल.

0: afcat.edcil.co.in पर।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ।

पॅडमॅन या चित्रपटातलं हे गीत कौसर मुनीर यांचं, अमित त्रिवेदी यांचं संगीत आणि स्वर होता अरिजित सिंग यांचा. श्रोते हो, आपण ऐकता आहात द नेक्स्ट वेव, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सबकुशल मंगल या चित्रपटातलं सोनू कक्कर आणि वंदना सक्सेना यांचं हे गीत, समीर अंजान यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे हर्षित सक्सेना यांनी.

0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातली यानंतरची गीतं या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन

श्रुदेव आता कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मुबारकन या चित्रपटासाठी सोनू निगम, अरमान मलिक, अमाल मलिक, तुलसी कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कुमार यांची ही गीतरचना.

0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत मुबारकन या चित्रपटातून. सोनू निगम, अरमान मलिक, अमाल मलिक, तुलसी कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं कुमार यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घेत दुपारचे ठीक 2 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा.

कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत जुली या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

श्रोतेहो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता यानंतर मिलन या चित्रपटासाठी मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं आता गीत ऐकूयात. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: जैसा खो तैसा या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा आपला जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती FM 101 वरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर दुपारी ठीक 2:15 हिंदी समाचार अर्थात हिंदीतून बातम्या प्रसारित होत आहेत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम.

0: या मालिकेतून सध्या आपण युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा मारतो आहोत. आता ऐकूया या गप्पांचा चौथा भाग,
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील हो

0: गायत्री, मागच्या कार्यक्रमाच्या शेवटी तू जिंदगी ना मिलेगी दुबारा चित्रपटाचं गीत ऐकवलं आणि संदर्भ देताना हे सांगितलंस की कधीतरी तुम्ही डाऊन असता, नाराजी असते, मूड ऑफ असतो, अशा वेळी गाणी तुम्हाला साथ करतात. बाय द वे, मूड ऑफ कधी होतो गायत्रीचा?
1: मूड ऑफ असं जसं काही ह्याच्यामुळे नाही होत, कुठल्या स्पेसिफिक गोष्टींमुळे नाही होत, पण असं काही सांगता येत नाही कशामुळे होऊ शकतो मूड ऑफ एखाद्या वेळेस, की एखादी गोष्ट लाईच पटली आणि ती काही चेंजेस नसेल करताय, अरे यार असं होत मग असं, अरे चला काय करणार, असं असं झाल्यावरती एक होतं की मूड ऑफ होतो. घ्या ऍडजस्ट करून, ट्रॅफिक नी माझा सगळ्यात जास्त मूड ऑफ होतो, इतका जास्त मूड ऑफ होतो की मी झोपून जाते.
0: मग पुन्हा आवडीचं काम.
1: कारण काय होतं ना, मी जर गाडीत बसलीये आणि ट्रॅफिक आहे आणि हलतच नाहीये काहीच, आणि मी काहीच नाही करू शकत, म्हणजे मी सुपरमॅन नाहीये की मी गाडी उचलून अशी बाजूला ठेवली, मी हलक नाहीये, हा मी हलक पण नाहीये की मी काय असं स्वतःची गाडी उचलून चालत गेले घरी वगैरे, ना माझ्याकडे विक्रांत सरंजामेंसारखं हेलिकॉप्टर आहे, त्याच्यामुळे काहीच करता येत नाही एकदा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलं की. आणि त्याच्याने ना माझी खूप चिडचिड होते की का मलाच का लागतो ट्रॅफिक जॅम असं, आणि एस्पेशली जेव्हा कामाला जायचं असेल तेव्हा तर 100% लागतो, एरवी कधीच लागणार नाही, जेव्हा कामाला जायचं असेल तेव्हा 100% ट्रॅफिक जॅम लागणार, किंवा काहीतरी कोणी कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला असणार, नाही तर कुठली तरी गाडी बंद पडलेली असणार, नाही तर काहीतरी झालेलं असणार, माझी खूप चिडचिड होते आणि मला खूप मूड ऑफ होतो, त्याच्यामुळे मी ठरवून टाकते की असं काही झालं की झोपून जायचं पटकन, म्हणजे चिडचिड नाही होणार आपली.
0: छान, किती छान पर्याय हा.
1: एकदम बरं, हे एक चांगलं की मला कधीही कुठेही झोप लागू शकते, फक्त मी ठरवायला पाहिजे की इथे पण आत्ता मला झोपायला सांगितलं, झोपू शकते.

0: गायत्री, मागच्या भागामध्ये आपण तुझ्या फेवरेट अशा शाहरुख खान बद्दल बोलत होतो.
1: खूप आवडतो तर त्याला काय करायचं.
0: तू एक त्याचा गुण पण सांगितलास की तू कशा आपल्यातलं कमी म्हणा किंवा ज्याची आवश्यकता नाही त्या गोष्टी सोडून देतो आणि नवनव्या स्वीकारतो. तो प्रत्येक कलाकाराकडे एक झोळी असते, त्या झोळीची एक मर्यादा असते.
1: करेक्ट.
0: त्यात किती भरलेलं असेल त्याची.
1: करेक्ट.
0: आणि जर तुम्हाला ती झोळी आणखी भरायची असेल तर ते आपल्याला नको.

0: तो मरायला तसंच आपलं जे कमीपणा आहे आपल्यातला जो कमीपणा आहे तो टाकल्याशिवाय आपल्याला चांगला आणखी घेता येणार
1: नाही.
0: तीच बॅग तसं तो भरत राहतो.
1: ऍब्सोल्युटली. आपल्या फोनमध्ये पण जास्त डेटा झाला की आपण डिलीट करतोच ना अननेसेसरी डेटा.
0: राईट.
1: सो येस दॅट इज देअर.
0: कधी कधी हे काळानुरूप पण असं असतं की त्या काळात ते खूप छान होतं पण ते आता नकोय.
1: करेक्ट.
0: ते बाजूला टाकून दे.
1: करेक्ट करेक्ट.
0: असंही नक्कीच तुम्हा कलाकारांना हा अनुभव निश्चित असेल.
1: करेक्ट.
0: तुझ्या स्वतःबद्दल तुला अशी कुठली गोष्ट फेकून द्याविषयी वाटेल या स्टेजला?
1: या स्टेजला आय फील की माझ्याबद्दल एकतर आय एम अ लिटल लेझी थोडस, तर मला माझा लेझीनेस फेकून द्यायला आवडेल. जेवढा काही उरलाय तो पण. आधी तर मी खूप लेझी होते, आता मी सीझन होऊन होऊन जरा कमी लेझी झालीये. पण येस, लेझीनेस मला थोडा माझा फेकून द्यायला आवडेल.
0: ओके. एखादा अनुभव असा की लेझीपणामुळे एखादी संधी गेली म्हण?
1: नाही, संधी गेली एवढं लेझी मी कधी नव्हते. पण मला झोप खूप प्रिय आहे.
0: ती असावी मला वाटतं त्याचे जे परिणाम तुम्हाला मिळतात.
1: हा, म्हणजे मला असं वाटतं की मला काय की मी जेवढा वेळ झोपड्यात घालवते तर तो वेळ मी काही चांगलं वाचनात किंवा काही चांगलं बघण्यात घालवला तर मला जास्त फायदा होईल.
0: स्वप्नात वाचत जा.
1: तर आय गेस त्याचा मला फायदा होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच.
1: तर थोडस सुट्टीच्या दिवशी अख्खा दिवस झोपण्यापेक्षा किंवा सुट्टीच्या दिवशी अख्खा मी अख्खा नाही पण लोकांना वेगळंच वाटेल, पण सुट्टीच्या दिवशी थोडस ह्या गोष्टींना पण मी वेळ दिला पाहिजे, थोडासा स्वतःला पण मी वेळ दिला पाहिजे. आणि स्वतःला वेळ देणं म्हणजे भरपूर झोप काढणं असं नाही, मला कळलं पाहिजे स्वतःला.
0: नक्कीच. सुट्टीचा उल्लेख केला, सुट्ट्या कशा मिळतात जर सलग शूटिंग असेल तर? विकली अशी सुट्टी असते का कधी कधी महिना महिनाभर कामच करायला लागतं?
1: सो अशी काही विकली किंवा अशी काही संडेला किंवा सॅटर्डेला अशी काही फिक्स सुट्टी नसते आम्हाला. पण कधी कधी महिना महिना काम करायला लागतं विदाऊट अ ब्रेक, कधी कधी मध्ये सुट्टी मिळते, कधी कधी कधी जे काय हॉलिडेज असतात त्या म्हणजे नॅशनल हॉलिडे असतात तेव्हा कधी कधी सुट्टी मिळते.
0: बरोबर.
1: सो असं काही फिक्स नसतं आमच्या सुट्टीचं स्केड्युल काही.
0: अगदी. आणि बाकी सगळ्यांच्या सोयीनुसार, लोकेशनच्या सोयीनुसार, स्टोरी लाईनच्या सोयीनं वगैरे.
1: पण मला माझं काम इतकं आवडतं की मला सुट्टी मिळावी असं नाही वाटत, उलट एखाद दिवसाच्या वर जर मला सुट्टी मिळाली तर मला चैन नाही पडत.
0: झोपेची सुट्टी मिळाली बस झालं.
1: बस झालं.
0: खूपच छान.

0: तुझ्या हसण्याबद्दल लोक बरंच मला लोक म्हणतील की तिला गायत्रीला फार तुम्ही हसवलं नाही. हा हे हवं होतं.
1: अरे बापरे,
0: मला वाटतं एक ट्रेडमार्क झालाय तुझ्या हसण्याचा आणि तुझ्या विशिष्ट पद्धतीने हसण्याचा. तर मला वाटतं खूप ज्या अभिनयातल्या स्वतःच्या खासियत असतात त्या मोकळेपणा म्हण आणि हसणं हे उगाच तू नक्कीच करत नाही, तू अभिनयाचा तुझा भाग नाहीच आहे, त्यातनं तुझं व्यक्तित्व दिसतं हे महत्वाचं आहे की तू किती जॉयफुल आहेस, तू किती मोकळेपणानं एखादं बोलतेस किंवा काम करतेस, त्याचा तो एक खूप चांगला काय म्हणत प्रूफ आहे त्याचा. एक एखादा किस्सा घरातला जो आम्हाला माहिती नाही हसण्यावरचा.
1: हसण्यावरचे खूप किस्से आहेत, कारण मला असे दुरून पण गुदगुल्या होतात, असं असं कुठेतरी गुदगुल्या होतात मला, त्याच्यामुळे हसण्यावरचे अनेक किस्से आहेत. पण एक कुठला सांगायचा, एक सांगायचा झाला तर एकदा मी एक हॉरर मूवी बघायला गेले होते, कुठला तरी कंज्युरिंग सिरीज मधलाच कुठला तरी होता, आणि खूप भीतीदायक असा सीन चालला होता,

0: आणि मला ना समहाव हॉरर मुव्हीजनी फार भीती वाटत नाही.
1: ओके.
0: म्हणजे मला थ्रिलर्सनी भीती वाटते, म्हणजे असे सायको थ्रिलर्सनी वगैरे मला भीती वाटते. शटर आयलंड बघताना मला भीती वाटते, पण मला कंज्युरिंग बघताना फारशी भीती वाटत नाही.
1: ओके.
0: एस्पेशली थिएटरमध्ये बघताना तर वाटतच नाही, कारण तिथे खूप माणसं असतात, त्याच्यामुळे मी एकटी वगैरे बघत असेल तर ठीक आहे. तर काहीतरी खूप भीतीदायक सीन होता, असं वरतून भूत येऊन उडी बिडी मारत असं काहीतरी, आणि मला ते बघून खूप हसायला आलं. आणि मी
1: उडी मारता आली नव्हती म्हणून
0: नाही, त्यांनी ज्या प्रकारे उडी मारली ते बघून मला खूप हसायला आलं. मला ते खूप खूप हसायला आलं मला ते बघून. तर मी हसायला लागले आणि समोरची साधारण चार माणसं दचकून अशी मागे
1: घाबरली असतील,
0: ती घाबरली सीनमुळे आणि माझ्या हसण्यामुळे. ते बघून मला अजून हसायला आलं की एवढे टचकले हे सगळे माझ्या हसण्यामुळे. म्हणजे त्यांना एक वेगळा साऊंड इफेक्ट मिळाला त्यांच्या हॉरर मूवीला माझ्या हसण्यामुळे. सो मी कधी
1: ही सगळ्यात चांगली प्रतिक्रिया त्या सीनला मिळालेली असेल. त्याच्यावरून आठवलं की तू म्हणाली की थिएटरमध्ये मला भीती वाटत नाही, सगळे लोक असतात. रामसे बंधू नेहमी असेच सिनेमे काढायचे आणि त्यांनी एका कुठल्या सिनेमा मला आठवत नाही, पण त्यांनी बक्षीसच जाहीर केलं होतं की हा सिनेमा एकट्यानं बघून दाखवा थिएटरमध्ये.
0: थिएटरमध्ये एकट्यानं अख्ख्या थिएटरमध्ये
1: एकट्यानं बसून सिनेमा पाहिलं, काहीतरी बक्षीस त्यांनी जाहीर केलं होतं.
0: ऐशप्पन

0: खूप छान. हेलिकॉप्टरचा आता उल्लेख केलास. सिनेमात अनेक आपण सीन बघतो विमान हेलिकॉप्टरच्या वर, पण सिरियल मध्ये तो एक रेअर असा सीन असतो. काय अनुभव होता त्यावेळेस?
1: खूप खूप फन अनुभव होता. रामोजी फिल्म सिटीला आम्ही गेलो होतो. सॉरी, रामोजी फिल्म सिटी काय म्हणते मी, एस एल वर्ल्डला आम्ही गेलो होतो. आणि एस एल वर्ल्डला तिथे एक ते मोठं हेलीपॅड आहे, आणि तिथे खरं हेलिकॉप्टर आणलं होतं. आणि मी पहिल्यांदाच बसले हेलिकॉप्टरमध्ये, आणि त्याच्यात शूट करायचंय, त्याच्यात टेक द्यायचा आहे. आणि मला असं झालं की एकदा आपण फक्त फिरून येऊया म्हणजे माझं डोकं शांत होईल.
0: पण योगायोगाने रोलही तसंच होता, ती पहिल्यांदा.
1: हा, ती पहिल्यांदाच बसलेली असते. पण इट खूप मस्त अनुभव होता हेलिकॉप्टरमध्ये शूट करण्याचा, की त्या एवढ्याशा स्पेसमध्ये आम्ही दोघं कॅमेरा मॅन हे सगळे आम्ही जे बसलो होतो, आणि ज्या प्रकारे ते वन टेक शूट घडवून आणलं ते खूप कमाल होतं. आणि तेव्हाचा एक किस्सा सांगायचा झाला तर ते हेलिकॉप्टर लँड होत होतं, आणि सुबोधदादा म्हणाला की गायत्री तू उडशील, तू उडून जाशील, तू हात पकड माझा.
0: ओके.
1: मी म्हणे नाही रे, उडत उडी ना वारा असतो. मी काही त्याचा हात पकडला नाही, आणि जसं ते जोरात लँड व्हायला लागलं खाली, त्याचा इतका वारा आला की मी ऍक्च्युली अशी मागच्या फेन्सवर जाऊन आपटणार होते, इतकी मी मागे गेले. तर त्यांनी मला पकडलं हाताने म्हणून मी वाचले, नाहीतर मी खरंच मागे जाणार होते.
0: ग्रेट.
1: पण मला काय वाटलेलं की ते जे मुव्हीमध्ये दाखवतात ते दाखवतात ते काय आपलं खोटं असतं, एवढा वारा थोडी ना येणार आहे.
0: काजोल जशी घाबरते एवढं कुठे घाबरते,
1: फार तर फार काय होईल, केस उडतील. मी उडी नाही वाटलं नव्हतं मला.
0: खूपच छान.

0: शोधो चाल उलटी असो का सीधी, आपल्याच चालीनं चालणाऱ्या अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पाचा हा भाग इथे संपतोय. पाचवा आणि सहावा भाग पुढच्या रविवारी FM 101 MHz वरून आणि News on AIR या मोबाईल ऍप वरून ऐकायला विसरू नका. याच वेळांमध्ये News on AIR या मोबाईल ऍप वरूनही ऐका आणि ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील हो.

0: श्रोतेहो विशेष गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दत्ता हिच्याशी झालेल्या गप्पा आणि गाण्यांचा भाग चौथा आम्ही प्रसारित केला. कार्यक्रमाचे संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, 3 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूयात मनचा हे गीत.
1: मन चाहेगी
2: मन चाहेगी मन चाहेगी

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच, रूप नवे।

0: श्रोतेहो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. श्रोतेहो आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत मनापासून स्वागत आणि प्रज्ञा कळसकरचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. या सभेत आता प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
1: जीवनातल्या सद्गुणांचं सद्भावांचं मूर्तिमंत प्रतिबिंब आपल्या लेखणीद्वारे पाडणं आणि सुसंस्कारी स्वरांनी अनेकांना आनंद देणं हेच ज्यांनी आपलं जीवित कार्य मानलं। स्वच्छ शुद्ध विचार आणि वाणी यामुळे वक्तृत्वानं अनेक श्रोत्यांना प्रभावित केलं आणि अभिनयानं स्वतःला आविष्कारित केलं अशा अष्टपैलू कलाकार श्रीमती योगिनी जोगळेकर आज आपल्याकडे आले आहेत। मी आकाशवाणीच्या वतीनं त्यांचं स्वागत।

0: करते. गेली सुमारे 50 वर्ष रसिकमनावर अविरतपणे राज्य करणाऱ्या या सुसंस्कृत कलावतीनं नुकतंच 75व्या वर्षात पदार्पण केलं आहे. शब्दस्वरांच्या संगतीनं वाटचाल करताना योगिनी ताईंच्या आयुष्यात विविध माणसं आली, प्रसंग आले, अनुभव आले. कविता, कथा, कादंबरी, नाटकं, कुमारकथा, बालवाङ्मय चरित्र, ललित इत्यादी सर्व आकृतीबंधांमधून त्याचा आविष्कार त्यांनी आपल्या लेखनातून घडवला आहे. त्यांचे काही अनुभव आपण आज त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. नमस्कार योगिनी ताई.
1: नमस्कार
0: योगिनी ताई. तुम्ही पुण्याच्याच?
1: हो.
0: हुजूरपागेत तुमचं शालेय शिक्षण झालं आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालयात तुमचं महाविद्यालयीन शिक्षण झालं. लहान वयात लेखणी आणि तंबोरा दोन्ही तुम्ही हाती घेतलं असं ऐकते, तर ह्या बाबतीत तुम्हाला घरी दारी कोणाचं प्रोत्साहन मिळालं?
1: अगदी पहिलं प्रोत्साहन घरचंच मिळालं. म्हणजे पहिली जी कविता केली मी ती वयाच्या 8व्या वर्षी.
0: बर.
1: आमच्याकडे दादाचं लग्न होतं, अंगणातच मांडव पडला होता आणि त्याच दिवशी केली गेली ती.
0: बर.
1: म्हणजे झाली आपोआपच की लग्न होते आमच्या घरी एक, पंगती बसल्या अंगणी अनेक, भाऊ माझा मग जावईच झाला. पुढची ओळ महत्वाची, वंश झालंय मी म्हणून मान
0: आला.
1: आणि मग घरांनी डोक्यात घेतली ती कविता. तेव्हापासून मी जर लिहायला बसले तर विचारायचं मुलगा की मुलगी, म्हणजे कविता की लेख, असं घराची सुरुवात झाली.
0: लहान वयामध्येच तुम्हाला घरचं प्रोत्साहन मिळालं. तुमचे लेखन गुरु आणि गायन गुरु यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायचं.
1: लेखन गुरु म्हणजे श्रीम माटे, श्रीमंत शैलीचे श्रीम माटे, हे माझे एक गुरु. आणखीन दुसरे डॉक्टर केना वाटवे, ते मला संस्कृतला होते. माझं जरी मराठीवरची माया होती तरी मराठीची आई म्हणून मी संस्कृत घेतला एक पेपर.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे मग मला मम्मट वाचायला मिळाला, कालिदास झाला आणि हे सगळे बाणभट्टाची गौडी रीती कळली, वैदर्वी रीती कळली कालिदासाची, हे सगळं आपापच होत गेलं. तर हे गुरु होते दोघं आणि संस्कृतमध्ये कर्मरकर शिकवत असत वाटवे संस्कृतले होते.
0: आणि गाण्यातले गुरु तुमचे?
1: गाण्यातले गुरु म्हणजे बापूराव केतकर.
0: पहिल्यांदा
1: बापूराव केतकर
0: म्हणजे भारत गायन समाज.
1: भारत गायन समाजात पहिले बापूराव केतकरांकडे विशारद झाले. आणखीन आकाशवाणीचीच गंमत सांगते की आकाशवाणीवर माझी पहिली कविता मीच चालवून म्हटली. आणि ज्या दिवशी मी रेडिओला टेस्टला गेले त्या दिवशी दिवे गेले, रेडिओचे दिवे गेले. पण कानमधू गाणेटकर तिथे होते मुंबई रेडिओला, त्या पुणे झालं नव्हतं. तर ते म्हणाले की अगं योगिनी तू का, तुझा आवाज सूट आहे, मला माहिती आहे, मी तुझ्या कविता काव्य गायन ऐकलेलं आहे दादांचे वगैरे विदेशांच्या, तेव्हा तुला त्या दिव्याची काही जरूर नाही, मग तुला यथावकाश पत्र येईल आणि त्याप्रमाणे मी गायले त्या दिवशी. पण त्यांनी नुसत्या ह्याच्यावरती सुद्धा, म्हणजे या चिमणीला रेडिओने नभोवाणीनेच पंख दिले आणि त्या पंखांना गरुड भरारी मारायला आकाशवाणीने आकाश दिलं.
0: तर ह्या बाबतीत तुम्हाला घरीदारी कोणाचं प्रोत्साहन मिळालं? तुमच्या पहिल्या मैफली कुठे झाल्या?
1: आता मैफलीतल्या अनुभव, माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या सुद्धा गाण्यातल्याच होत्या. म्हणजे माणिक वर्मा, मालती पांडे, डॉक्टर शकुंतला गाडगीळ, सुशला नंजुंदाई, म्हणजे हे सगळं असं आमचं, म्हणजे आम्ही गाड्या कुड्यांबद्दल कधी बोललो नाही, चिजांबद्दलच बोलत आहे. म्हणजे आज कुठलं गाणं ऐकलं कोण, आमचं रसिक मंडळ
0: होतं.
1: आणखीन आम्ही रसिक मंडळ स्थापन केल्यानंतर आम्ही हिराबेनच्या पासून म्हणजे चांगलं कानावर जावं, म्हणजे
0: हे
1: आमच्यावर संस्कार आम्हाला करायचे होते. म्हणून आम्ही ठरवलं की पहिला हिराबेनं विचारायचं. तर हिराबेन म्हणजे गायकांचंच मंडळ आहे ना, 50च मेंबर आहेत. म्हणून आम्ही फक्त एक तंबुरी देणार थंडीची, तर म्हणाले माझं काही ते बोलणं नाही, मी गायला सुरुवात केली. म्हणजे शर्जापासून गाणं सुरुवात होईल, म्हणजे हिराबेनच्या शर्जावरून तबला लावला जात असे अशी त्यांची, ते माझ्या डोक्यात होतं ते. तर त्यांना मग आम्ही नभोवाणीला हृदयदीक्षित होते तेव्हा शर्ज गंधार लिहिणारे. तर त्यांना आम्ही विचारलं की असं असं आमचं आहे आणि आपण याल का? तर रसिक त्यांनी ते म्हणाले हो. म्हटलं आम्हाला आता हॉल कुठला मिळवावा असं मीच विचारलं. तर म्हणाले योगिनी हॉलचं काय, आपला रेडिओचा हॉल दिला इतक्या चांगल्या गोष्टीला देणारच हॉल, इतकंच नाही पण त्यांनी गोळवलकर सारंगीला बसले आणि छोडबा गोखले वाजवायला बसले.
0: आकाशवाणी
1: हा संस्कार. हो. आणि मुख्य म्हणजे आणखीन संस्कार कसा आहे, मैत्रिणींचा पुढे असा झाला की एक ठिकाणी माझं गाणं होतं, याला कोजागिरीला एका ठिकाणी गाणं होतं. तर मला आम्ही रामराज यांना नमस्कार करायला गेलो, दाजी भाटवडेकर तिथे बसले, ते म्हणाले त्या गावात

0: तुम्ही जाताय ना त्या गावामध्ये सौभद्र सुद्धा गद्य करायला लागला. सौभद्र म्हणजे दोन वाक्यानंतर गाणं आहे प्रत्येक असं. त्यामुळे तुम्ही नाटकात कामं करता म्हणून तुम्हाला तशी माझ्या गुरुनी राम मराठ्यांनी बाई दिली की योगिनी ताई परत येणार नाही गायल्याशिवाय. मी ग्वाही देतो आणि मग मी गेले गायला. म्हटलं आता हे आव्हान आपण स्वीकारलंच पाहिजे. असे आव्हान मी स्वीकारलंच गेले की माझ्या संगीत कलेचा हा विजय मला दाखवलाच पाहिजे. कारण मला त्या गाणी करणे आणि मला मी गायला गेले आणि मला माणिकची आठवण झाली. म्हटलं हसरे म्हणजे चांदणी तिचं गाजत होतं त्यावेळेला. तर मी मला राजाबळ्यांची ओळख होती. मला माहिती होतं की ते खरंच बनवगीत आहे पण ते एकट्या माणिकने गायलं कारण कवयत्री असल्यामुळे मी त्या खोलात शिरलेली होते. तर मी त्या तिथे हसरे म्हणजे चांदणीने सुरुवात केली. म्हटलं आज चंद्राची रात हे आहे रात्र तुम्ही आहे म्हणते. तर लोक खुश झाले आणि म्हणजे मामा आम्हाला आवडलं. म्हटलं तुम्हाला नुसतं नाही आवडलं हे चंद्राचं गाणं आहे ते माहिती आहे कुठल्या रागात आहे. अहो चंद्रकंस नावाच्या रागातलं आहे. तर म्हणाले हो का. मग म्हटलं मग आता मी चंद्रकंस म्हणू का. म्हणाले म्हणा की. आणि मग मी चंद्रकंस म्हणजे
1: लोकांना सुगम म्हणजे शास्त्रीयकडे
0: उलटच गेले मी. आणि असं ते न्यायलाच वाटतं. अडाणा राग गायचे आणि तेव्हा मी सांगायची की अडाणा हा संगीताच्या दृष्टीने अडाणी असलेल्या माणसाला सुद्धा सोपा वाटतो. आणि तो अडाणा ऐकल्यानंतर म्हटलं आता शहाणा ऐकू का म्हणून शहाणा ऐकूला. म्हणजे असं करत करत संगीताची ही जडणघडण
1: श्रोत्यांना.
0: आणि मला जगन्नाथ बुवा पुरोहितांसारखं तर ते मला सांगायचे की शब्द गाण्यातले चिजेतले शब्द आहेत ते स्वर सांगायच्या खुंट्या नाही आहेत. तर त्याला सुद्धा त्याच्या मागे कवी उभा असतो.
1: बरोबर.
0: तर त्या कवीचं तुम्ही लक्षात घ्या. तेव्हापासून मी त्या चिजेचं चीज केल्याशिवाय पुढे गेलेच नाही. त्यामुळे माझ्या गाण्यामध्ये शब्द शब्दांना जागलं जातं आणि शब्दामध्ये लयीला जागलं जातं.
1: असं दोन्ही लेखनाच्या बाबतीत आता एक सद्भावानी अंकित असं लेखन सद्गुणांना मान देणं
0: त्याचं कारण असं की
1: तर मी माझे
0: घरातले संस्कार म्हणजे असे की माझे वडील बेलबागचे पुजारी. त्यामुळे महाविष्णू म्हणजे आमच्या घरात हा संस्कारच देवाचा. आणखी रोजचं वाचन सुद्धा आईचं ज्ञानेश्वरी भगवद्गीता. आणि त्यामुळे त्याचा तो संस्कार माझ्यावरती झाला. आणि घरामधलं वातावरण सुद्धा असं होतं की मला आठवतं की आमच्या घरात चहा घेत नसतं. तर मी म्हणायची की लोक म्हणतात चहा काय कॉफी काय. तेव्हा आईने मला सांगितलं पुन्हा हा प्रश्न विचार नको ह्यांना. म्हणजे म्हटलं का तर म्हणायची लोकमान्य जेव्हा वारले तेव्हा आप्पा मुंबईला गेले होते म्हणजे माझे वडील. माझा जन्म नव्हता तेव्हा झालेला. आणि त्यांनी आल्यानंतर सांगितलं की मी आज पोचून आलो त्या थोर महात्म्याला आणि लोकमान्यांची आठवण म्हणून आजपासून घरात चहा होणार नाही.
1: म्हणजे काही चांगली गोष्ट आवड
0: म्हणजे अशी
1: सोडतात.
0: हो पण चांगल्या संस्कारासाठी सोडली की लोकमान्यांची आठवण म्हणून ती सोडली म्हणजे असा संस्कार. आणखीन एक बालगंधर्वांची आठवण आहे मला. म्हणजे तो संस्कारच आहे की आंबा माझ्या वडिलांनी स्वयंवरला मुहूर्त दिला होता. म्हणजे माझ्यावर नाटकाचा संस्कार कसा झाला ते सांगते. तर मी नाटक आणि रेडिओवरती माझ्या नाटुकल्या झाल्या छोट्या छोट्या संगीतिका झाल्या. आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे सुद्धा तरी लावणीला सुद्धा चाल लावली. तर मला एम एला लावणी होती प्रभाकराची. लावण्यगीत म्हणून मी त्याला सुद्धा चाल लावली. मी गायले सुद्धा. तर अशा तर मी नाटुकले लिहिता लिहिता रेडिओच्या अनुभवातून मी नाटकाकडे वळले.
1: रंगात रंग लक्ष्मी रंग आहे तुमचं नाटक.
0: हे गंधर्वांचं जे सांगत होते ती गंमत अशी की मी स्वयंवरचा मुहूर्त वडिलांनी दिला म्हणून मी गेले त्या नाटकात. संस्कार सांगते कसा असतो तो. तर गेले तर ती ठराविक गाणी झाल्यानंतर मला मुद्दाम आप्पा घेऊन गेले होते की ते गाणं ऐकायचं भास्कर मंचं चाली आहेत. तर मला की ते एवढं पण आवडली गाणी आवडली. मी घरी आले. घरी आल्यानंतर आईला म्हटलं की आईला म्हटलं आई आपणशी बोल नकोस. आई म्हणजे का ग म्हटलं अजिबात बोलू नकोस तू. म्हटलं आत्ता आम्ही मध्यंतरात आत गेलो होतो एक शालू नेसलेली बाई आली आणि तिने आपणा विडा दिला मांडीला मांडी लावून बसले. आपण तो विडा खाल्ला. तू बोलू नको आपणशी. तशी आई म्हणाली वडिलांना की हसून की अहो तुमच्यावर बहिष्कार घालते योगिनी. दुसऱ्या दिवशी नाना आमच्या घरी आले म्हणजे नारायणराव. आणि ते आले आणखी म्हणाले की सांगितलं आईने असं असं झालं वडिलांनी. तशी म्हणाले म्हणजे देवा आमची भूमिका जमली तर. आणखी नाटकाचा संस्कार त्याच्या यादी बालगंधर्वांच्या मुलीची मंगळागौर होती. त्या मी लहान होते पण त्यांनी मला मला आईला सांगितलं होतं की हिला पाठवा ही गात्याची मुरडी तर येऊ दे. 10-12 वर्षाचीच होती. मी गेले म्हणजे गाण्याचा संस्कार. तर त्या शारदा बसवलं होतं आणि त्या शारदामध्ये बारीक म्हणजे ते सगळ्या त्या मैत्रिणींचं जे गाणं

0: नाही तुला चुलाचा चार वगैरे हळदी कुंकवाची छान त्याच्यात मला गायला लावलं. त्या तू श्रीमंती न खरी शोभशील ते असं ते गाणं मला म्हणजे ते अजून तू डोक्याचं माझ्या की गाणं कुठलं म्हणजे हा संस्कार सुद्धा माझ्या गाण्याचा एका मोठ्या घरामध्येच झाला ना म्हणजे असं असं होऊ शकतो.
1: घरात आधीच्या बहीण भावंडांच्या पैकी कोणी गाणार
0: नाही गाणार म्हणजे एक भाऊ माझा डॉक्टरीकडे गेला होता तो गाणार होता. पेटी उत्तम वडील उत्तम संवादिनी वाजवायचे वडील पेटी वाजवायचे भास्करबांच्या बरोबर वेगवेगळ्या मैफलीने जायचे.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
1: रंगभूमीवरही तुम्ही स्वतः रंगात रंगला श्रीरंग ह्या नाटकात स्वतः आईची भूमिका केलीची. तोपर्यंत मला वाटतं बऱ्याच ठिकाणं निमंत्रण येऊनही तुम्ही नाटकात काम करण्याचं नाकारलं होतं, कारण की तुमची अशी कल्पना होती की मैफलीवर त्याचा परिणाम होतो आणि रियाज केला जात नाही म्हणून तोपर्यंत तुम्ही नाकारली होती. पण रंगात रंगला श्रीरंग हे नाटक लिहिण्यापूर्वी नभोवाणीवरही तुमची बरीच नाटकं झाली होती, त्यानंतर मला वाटतं पुढे दूरदर्शनवरही काही नाटकं गाजली. तर रंगात रंगला श्रीरंग ह्या नाटकाचा काही एखादा अनुभव ललित कलानी रंगमंचावर आणलं होतं ना ते
0: रंगमंचावर आणि त्याच्यामध्ये अशोक सराफने माझ्या नवऱ्याचं काम केलं. अण्णांचं विशेष आहे की त्यांनी माझं नाटक म्हणजे पहिला अंक रामराय त्यांनीच त्यांना दाखवल्यातलं म्हणाले की चांगला लिहिलाय आणि पुढे कोलटकर बाईंचं त्यांनी केलं होतं. पेंढारकर अण्णा म्हणाले की मी ह्याचं नाटक घेऊन यांचं. मग मी जबलपूरहून पुण्याला आले आणि पुण्याला मुंबईला गेले. तिन्ही अंक छान सगळे व्यवस्थित झाले आणि तिथली एक गमतीशीर आठवण अशी की एक कवी आले होते तिथे. आणखीन आता अण्णांनी मोठे यांनी सांगितलं की मी ह्यांचं नाटक घेते म्हणून. आता एखादी तरी स्मितरेषा किंवा अभिनंदन ते काहीच नाही. तर त्या कवीवर यांनी खवचटपणे प्रश्न केला, योगिनी बाई किती ठिकाणी मुलगी दाखवली. तेव्हा मी सांगितलं योगिनी बाईंनी दाखवली नाही, पेंढारकरांनी मागणी घातली. तेव्हापासून ठरवलं की नाही आपण नाटकाचं आव्हान असं स्वीकारलंय ते थडीला न्यायचं. आता माझी चार नाटकं झालेली पण ह्याची सुरुवात सुद्धा नभोवाणीवरच्या ह्या नाटुकलाईने झालेली आहे. हे ऋण मी कधी आणि काही ऋण आयुष्यभर डोक्यावर ठेवायचीच असतात.
1: तुम्ही आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहात. आपली वाणी आणि गाणी ह्याद्वारे तुम्ही बालगंधर्वांनी नाटकात प्रत्यक्ष ज्या भूमिका साकार केल्या त्या आकाशवाणीच्या पडद्यामागून साकार केल्यात. त्यातल्या कोणत्या कोणत्या त्यातल्या काही गाण्यांची झलक?
0: नाही मी म्हणजे गंमत अशी की पहिल्यांदा स्वगत आणि पदे असा एक कार्यक्रम झाला तर हिराबे बडोदेकर आणि सरस्वती राणे कारण या सिनियर होत्या मला खूप. तर गणपतराव बोडस म्हणाले तूही मानापन मधला एक स्वगत आणि पण ते खरा तर प्रेमाला लागून जाईल प्रेम प्रेम म्हणतात ते हेच का असं ते मी म्हटलं. म्हटलं तर गणपतरावना ते इतकं आवडलं पण मला घाम सुटला की आता ह्या दोघी मोठ्या आणि मी कसं काय म्हणाल.
1: गणपतराव बोडस दिग्दर्शन करत
0: हो त्याचं स्वगत पदाचं तशी मागे आम्ही उभे राहिले. आणखीन तस हिराबाई माझ्या मागे येऊन उभ्या राहिल्या आणि माझ्या पाठीवरून हात फिरून म्हणाल्या ही स्क्रीन मागे डिलिव्हरी नीट होईल. म्हणजे केवढं मोठं आणि मग पुणे मला शाकुंतल मध्ये शकुंतला मिळाली अनंतराव वर्तकांच्या वरून आणि मग रामराज्य वियोग मध्ये एकदम मंथरा. तशी मी म्हटलं अहो कुठे शकुंतला आणि कुठे म्हटलं का संगीताच्या ह्याच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे बाणभट्टाची गौडी रीती कुठे आणि कालिदासाची वैजरबी रीती कुठे इतका फरक आहे दोन्ही. तर गणपतरावांनी मला सांगितलं तू लेखिका आहेस तुला कुठलाही रस वर्ज नाही. म्हटलं हो फक्त बिभत्स गीत नाही. तर म्हणजे तसा नाहीच येतो

0: आणि ते जे झालं होते ते विचारू नका हो, ते पलीकडे सगळे लोक उभ्याहून उभे राहिले की कोण म्हणताय रामाशिवाणी.
1: आता मला एक आणखी आठवण इथे आठवते की आकाशवाणीवरच्या रामराज्य विभागातल्या मंथरेच्या भूमिकेमुळे तुम्हाला गदिमा आणि सुधीर फडके यांच्या मिलाफातून झालेल्या अविस्मरणीय अशा गीतरामायणात शूर्पणखेचं गाणं मिळालं. वास्तविक पाहता तुमची प्रकृती शूर्पणखेच्या गाण्याची नाही, म्हणजे प्रकृतीच काय आणि वृत्तीच काय, दोन्ही शूर्पणखेचं नाही. तेव्हा सूड घे त्याचा लंकापती हे जे गाणं आहे ते आजही बाबूजी असं सांगतात की योगिनी त्यांच्या इतकं चांगलं मी सुद्धा म्हणू शकणार नाही. त्या गाण्याच्या वेळेला काय झालं?
0: नाही त्याचं काय झालं की ते गाणं माझ्याकडे आलं तशी मी बाबूजींना एक सांगितलं, म्हणजे मी ते म्हणेन पण मी अभिनेत्री आहे त्यामुळे मी ते उभ्याने म्हणा, म्हणजे बसून कसं सूड घेता येईल, बसून सूड मी घेता येणार नाही, म्हणजे मी उभ्याने म्हणणार आणि जोरात अगदी उभ्यानेच म्हणणार, मी मध्ये किंचाळी सुद्धा मारणार, मी ओरडणार रडणार सगळे म्हणजे माझी परवानगी.
1: तुमचं हसणं सुद्धा त्याच्यातलं वैशिष्ट्य.

0: सांगायचं कारण ते तसं माझ्या गळ्यात अक्षरशः गळ्यात पडलं आणि माडगूळकर म्हणाले माझ्या गाण्याचं योगिनी सोनं
1: नाही. खरंच आहे, प्रश्नच नाही. आता रायगडच्या पायथ्याशी असलेल्या जिजाऊ स्मारकामध्ये एका संगमरवरी शिळेवरती तुम्ही लिहिलेल्या दोन गाण्यातल्या दोन ओळी कोरल्या, तुम्ही लिहिलेल्या कवितेतल्या.
0: हो,
1: तर आम्हाला फार अभिमान वाटला याच्याबद्दल
0: आणि तुम्हाला, मला सुद्धा अभिमान वाटला. अभिमान म्हणजे असं की आपल्या कवितेचा इतका चांगला मान राखला गेला हे मला.
1: आता जे जे लोक रायगड आणि जिजाऊंचं स्मारक बघायला येतील ते तुमची कविता वाचल्यापासून जाणारच नाही.
0: हो, तर ती सबंध कविता नाही पण एक
1: ओळी ऐकवा.
0: त्यांनी त्या दिवशी तिथे पाचाळला कार्यक्रम होता म्हणजे रायगडावरच्या पायथ्याशी 320 जिजाऊ आईसाहेबांची पुण्यतिथी होती. आणखीन मला कल्पना नाही, तर मला म्हणा हे संगमरवरी तुम्ही बाजूला करायचं. मी पडदा बाजूला केला आणि बापरे माझ्याच ओळी, सूर्या आधी नमस्कार पूर्व दिशेला करावा, शिवा आधी दंडवत जिजा माते सासावा. आणि 300 बायकांनी ते गाणं माझं सबंध कविता म्हणजे.
1: तुम्ही उत्तम अभ्यासपूर्ण भाषण करता आणि महाराष्ट्रात आणि इतर प्रांतातही तुम्ही गेला आहात, तर अशा ठिकाणचा एखादा खास प्रसंग सांगा ना आम्हाला.
0: आता पुष्कळ ठिकाणी मी भाषणाला जाते आणि भाषण करता काही वेळा इतकं म्हणजे वेगवेगळे विषय. मला एकदा 3 राज्यक्रांतीवर बोलायला सांगितलं. तर आता फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती आणि 1857 तर मी त्यांना सांगितलं की आता माझ्याकडे कुणाला येऊन देऊ नका, मी वाचनालय चालले आणि मी त्याचे सगळ्या कारण राज्यक्रांतीवर बोलायचं होतं, नुसतं उत्स्फूर्त नव्हतं. तर अशी ही एक भाषणाची आठवण माझ्या पक्की डोक्यामध्ये आहे.
1: आता 106 पुस्तकं तुमची झाली आहेत आणि त्या सगळ्याच्या पुन्हा आवृत्त्या निघाल्यात. साधारणपणे मराठी लेखकांच्या वाट्याला हे भाग्य फार कमी वेळा येतं की प्रत्येक पुस्तकाची दुसरी तिसरी आवृत्ती निघावी, त्यामुळे तुमची फॅन मेल नक्कीच जबरदस्त असणार. आता अमेरिकेहून तुम्हाला महाराष्ट्रातल्या मंडळींनी, तिथे महाराष्ट्रात जी मंडळी स्थायिक झाली आहेत त्या सगळ्या मंडळींनी तुम्हाला अमेरिकेला मुद्दाम आवर्जून बोलवून नेलं आणि तिथे तुमचे कथाकथनाचे, काव्यवाचनाचे, भाषणाचे, गाण्याचे सर्व प्रकारचे कार्यक्रम घडवून आणले.
0: तर एका ठिकाणी गेले तर त्या विद्यापीठामधली मुलं म्हणाली की आमची इच्छा आहे तुमचं गाणं ऐकायची. तर म्हणजे ठीक आहे, मी गाऊन घे, म्हणजे माझ्या मोडक्यातोडके हिंदीत म्हणजे तशी. ते म्हणाले की पण म्हणायचं म्हणजे तबल जी आहे का, तशी एक पंजाबी मुलगा पुढे आला आणि तो म्हणायला मी बजाता हूँ लेकिन खाली ढोलक आहे हमारे साथ. तर पण सकारात्मक दृष्टिकोन माझा

0: संजीवनाकडे
1: म्हणजे ताल
0: बघण्याचा.
1: तरी आहेच
0: हो तशी म्हणजे हरकत नाही आहे ना, ताल आहे ना, मग काय हरकत नाही. म्हटलं मग तुम्ही तर मला म्हणाल खाली गेरवा बजावता.
1: अरे बापरे.
0: तशी मग म्हटलं हरकत नाही, मी माझी सगळी भजन सगळी पद सगळे द्रुत सगळं केरव्यातलं
1: म्हटलं सगळं.
0: आणि त्याने विचारलं काय देऊ, म्हटलं काहीही कोणीही मला द्यायचं नाही, तुम्ही विद्यार्थी आहात. त्यांना असं मला मी भेट डॉक्टर जळूकरांकडे बरोबर गेले. तर खूप मोठा हॉल होता, कारण माझं एक्समस तिथे पडला. मोठा हॉल होता आणि तिथे तो छोटा एक मुलगा त्याचा अपंग पाय असा बसला होता. तशी खेळणी खूप होती सगळं. तर मी त्यांना विचारलं ह्या मुलाचं काय, तशी म्हणे की खेळणी आज सगळं आहे पण घरचं कोणी भेटायला येत नाही. म्हटलं म्हणजे काय, नाही म्हणे हे मूल राष्ट्राचं. तर म्हणजे अरे बापरे भारतामध्ये
1: मुलं खरंच राष्ट्राची. आपल्याकडे आपण
0: पण आपल्या भारतामध्ये असं मूल फक्त आईचं
1: असतं, आईचं
0: असतं. तशी मी जवळ गेले त्याच्या त्याच्या त्या पायावर हात फिरवला, केसावर हात फिरवला, म्हणजे सेम मेरी ख्रिसमस बरं. आणि त्याचा त्याला माझ्या बरोबर खेळणं नेलं तर ते दिलं. तर त्यांनी माझा हात घट्ट
1: धरून ठेवला,
0: गालावरनं फिरवला, सगळीकडनं फिरवला. आणि मग देवळकर म्हणाले पुढे जायचं, म्हटलं नाही मी हा हात सोडे पण मी सोडणार नाही
1: त्या स्पर्शात. त्याला
0: म्हणाले असं का, म्हणाले स्पर्श म्हणजे म्हटलं आता मी त्याची कदाचित मावशी आहे, काकू आहे, मामी आहे, कदाचित
1: आई सुद्धा. बरोबर. आता मला वाटतं सांगलीला तुम्ही माता दिनाकरता गेला होता, तर त्या ठिकाणची एक आठवण तुम्ही.
0: तर मी त्यांना सांगितलं की मी आदल्या दिवशी येईन आणि सगळ्या मातांच्याकडे जाईन. तो मिरजेला गेले, तिथून खेड्यामध्ये एका गेले,
1: तिथे मला वाटतं तुमच्या हस्ते मातांचा
0: सत्कार झाला. तशी मी म्हणतो मी लहान आहे, माता किती मोठ्या आहेत तसे नाही म्हणाले आम्हाला, तुम्ही बोलू शकाल त्यांच्यावरती. तर एका धनगर आईकडे मी गेले, धनगर आईकडे, तर तिला इतका आनंद झाला अगदी बाहेर ते बकऱ्या वगैरे आणि मला आवडतं बाजूला बाजूला होत आहेत ते सगळे. तशी मी म्हंटल की हे काय, म्हंटल तुमचा मुलगा म्हणे माझा मुलगा डॉक्टर केला हो मी,
1: बरं
0: डॉक्टर केला तर म्हणून म्हणाले माझा सत्कार आहे. तर त्या दिवशी तो डॉक्टर मुलगा आपल्या 80 वर्षाच्या आईनं घेऊन आला होता. आणि मी मग तिला जेव्हा शाल घातली तेव्हा मी सांगितलं, म्हटलं या आईला खरोखरच या आईला जास्त गुण द्यायला हवे, कारण तिने आपल्या मुलाला डॉक्टर केलं. आणि मुखी बिचारी कुणी हाकावी अशी मेंढरे बनू नका, हे तिने आपल्या मुलाच्या बाबतीत दाखवून दिलं.
1: यापुढल्या लेखनाचे संकल्प काय आहेत, आत्मचरित्रात्मक काही लिहायचा विचार आहे? कारण तुम्ही इतकं अनुभवपूर्ण आयुष्य जगलेले आहात
0: या
1: ठिकाणी, आणि हे अनुभव तुमच्या लेखनामधनं आम्हाला वारंवार जाणवतात की तुम्ही काही फक्त विशिष्ट एखाद्या विषयावरती लेखन करून थांबत नाही. मला आठवतंय की तुमची झुला नावाची जी कादंबरी आहे त्या कादंबरी करता तुम्ही तेलीचेरीच्या सर्कस स्कूलमध्ये जाऊन सर्कसच्या पाठीमागल्या पडद्यामध्ये जाऊन आणि झोपड्यामध्ये जाऊन तिथल्या कलाकारांशी बोललात. आणि नंतर झुला ही कादंबरी
0: सुद्धा गेले तिथे आणि सांगलीला सुद्धा गेले, कारण तिथे सर्कस निघाली. तर तिथे जाऊन देवाला भेटले हो आणि देवळांच्याकडे गेले, त्यांनाच अर्पण केली कादंबरी. तर त्यांना इतका आनंद झाला, म्हणाले म्हटलं नाही मी अगदी बुडापर्यंत गेल्याशिवाय म्हणजे मी सर्कस केली त्यावेळेला अशी.
1: आणि दुसरी एक तुमची कादंबरी मला अशी आठवते की एका रिक्षावाल्याच्या जीवनावर तुम्ही लिहिली की जो मुळामध्ये एम ए होऊन प्राध्यापक झाला होता पण काहीतरी तात्कालिक वैतागाने त्यांनी नोकरी सोडून दिली आणि रिक्षा स्वतःची विकत घेतली. ज्योतिर्मयी म्हणून तुमची कादंबरी मला आठवते. तर हे असे अनुभव तुम्ही तुमच्या लेखनामधनं मांडता, तर आता ह्या अनुभवांमधनं काही वैयक्तिक अनुभवांकडे वळायचा तुमचा विचार आहे का?
0: काय
1: आत्मचरित्रात्मक तुम्ही लिहाल असं आम्हाला म्हणजे अपेक्षा आहे अशी.
0: मी तुम्हाला असं सांगते की मी जेव्हा हे लिहित असते तेव्हा माझे अनुभव आणि लोकांचा अनुभव याचा एक गुच्छ होत असतो मला,
1: आणि
0: त्यातनं ते सगळं त्या रसायनातनं ते तयार असतं. त्यामुळे मी ज्यांना डोळे आहेत आणि नजर आहे त्यांना सापडेल की ही योगिनी इथे आले म्हणून असं मी तिच्यामध्ये डोकावले. पण हे सगळ्यात मिळून ते आता एक बाई आली रात्रभर माझ्याजवळ रडली सगळं, चांगला वाटलं आता हिच्या जीवनावरती कादंबरी होणार, कथा होणार, काहीही झालं नाही, शेवटी 4 ओळीचा शेर झाला. कारण माझ्या लक्षात आलं की त्यांनी तिला टाकलंय पण तिने टाकलं नाही. आणि मग मी 4 ओळीचा शेर काय केला माहितीये, शेर हा जळली जो दिवस निशी कळलं नाही तरी त्याला, जळली जो दिवस निशी कळलं नाही तरी त्याला, दगड तरी म्हणू कशी मीच केलं ते त्याला.
1: बरोबर आहे.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. यामध्ये ज्येष्ठ लेखिका गायिका योगिनी जोगळेकर यांची सुनेत्रा ओक यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात, पण त्यापूर्वी ऐकूयात आमच्या फोन इन कार्यक्रमाची काही निवेदनं.
4: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको वाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. पुणा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
3: पुणा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%,
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
2: श्रोतेहो नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, आज 6 जून, छत्रपती शिवाजी महाराजांचा आज शिवराज्याभिषेक दिवस. त्यानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शंकर वैद्य यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शंकर वैद्य यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
0: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
7: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर, अट्टी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोते हो, मराठी साहित्यातील आणि आपल्या भावविश्वातील एक आदरणीय नाव म्हणजे कवयित्री शांताबाई शेळके. आज त्यांचा स्मृतिदिन, तेव्हा कार्यक्रमात आता काही त्यांचीच गीतं.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमातील यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: SIPC registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: श्रोते हो, आज कार्यक्रमात आपण ऐकत आहात कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याच काही रचना. कार्यक्रमात आता ऐकूयात हे बंद रेशमाचे या नाटकातली पदरचना. स्वर आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25

0: 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो रिझल्ट लागले, आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेज मध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम एमकॉम बीएएमए बीएससी बीबीए बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940 598 93 75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात. उषा मंगेशकर, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, हेमंत कुमार आणि मीना खडीकर यांच्या स्वरात मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे आनंद घन यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच पुणे आय केअर सांजरा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुणे आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूयात पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किर्रे रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. सोलापुरात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तर कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील 2 क्रेडिटचा ऑनलाईन अभ्यासक्रम अनिवार्य आणि मोफत करणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ रजनीश कामत यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त केली. पालघर जिल्हा परिषद परिसरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. परभणी तसंच इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांच्यात कौशल्य, आत्मविश्वास आणि करिअर विषयक स्पष्टता निर्माण करण्यासाठी गेली 2 दशकं कार्यरत असलेल्या लाही अर्थात लेंड अ हँड इंडिया या संस्थेच्या कार्याचा गौरव सोहळा येत्या मंगळवारी सायंकाळी 5:30 पुणे इंटरनॅशनल सेंटर इथं आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि उद्योजक प्रतापराव पवार यांची गौरव सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असेल अशी माहिती संस्थेच्या संस्थापक सुनंदा माने आणि राज गिल्डा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही वर्षांमध्ये कारागृह ही सुधारगृह होत असून महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्रमंडळ यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याची व्यापकता वाढवून राज्यभर त्याचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी केलं. महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान पुणे आणि आदर्श मित्रमंडळ पुणे यांच्यातर्फे येरवडा महिला कारागृहातील बंदी भगिनींसाठी पर्यावरण

0: पूरक सॅनिटरी पॅड्स बँक या अभिनव प्रकल्पाचा शुभारंभ खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या वतीनं प्रथमच ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी ख्रिस्तोफर राजमनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. पुण्यातील डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं. खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना नेते विश्वजित बारणे यांच्या सहकार्यातून ताथवडे इथं वनराई उभारण्यात येत आहे. 10 लाख झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आला असून आतापर्यंत 8 लाख देशी झाडं इथं लावण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं लावल्यानंतर भविष्यात 65,000 क्युसेक कार्बन कमी होईल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. ओरिए अर्थ निसर्ग फाउंडेशननं 5 वर्ष झाडं जगवण्याची जबाबदारी घेतली असून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र ताथवडे इथं फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण सोहळ्याला खासदार बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. देहूरोड निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान 2 भुयारी मार्ग मंजूर झाले आहेत. या भुयारी मार्गाचं काम सुरू करण्यासाठी सदन कमांड ब्रिगेडियर आणि कॅन्टोनमेंट बोर्डानं तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासून रखडलेलं भुयारी मार्गाचं काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शहरात कमाल 38 अंश सेल्सिअस तर किमान 25.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: गीतकार गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. नूतन यांच्यावर चित्रित झालेलं एक सुंदर गाणं बंदिनी या चित्रपटातलं. 1963 साली बिमल रॉय यांनी बंदिनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि नूतन, अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होत्या. बंगाली लेखक चारुचंद्र चक्रवर्ती यांच्या तामसी या कादंबरीवर आधारित बंदिनी या चित्रपटाची कथा. नूतन यांनी साकारलेल्या कल्याणीची ही कथा जी फ्लॅशबॅक मधून उलगडत जाते. तिने प्रेम केलेल्या बिकाशने परत येण्याचं वचन न पाळल्याने समाज कल्याणीला नाकारतो. खचलेली कल्याणी शहरात जाते आणि एका मानसिकदृष्ट्या अस्थिर बाईची काळजी करण्याचं काम करू लागते. दरम्यान कल्याणीचे वडील तिला शोधत शहरात येतात आणि एका अपघातात त्यांचा मृत्यू होतो. याच दरम्यान तिला कळतं की आपण जीची सेवा करतो आहोत ती बिकाशचीच पत्नी आहे. तेव्हा मात्र ती सैरभैर होते. वडिलांच्या मृत्यूला आणि या सगळ्या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत असा विचार तिच्या मनात येतो आणि त्यातूनच ती बिकाशच्या पत्नीला विष देते ज्यात तिचा मृत्यू होतो. यासाठी कल्याणीला शिक्षा होते, तुरुंगवास होतो. त्या तुरुंगात देवेन नावाचा डॉक्टर तिच्या प्रेमात पडतो पण ती मात्र त्याच्यापासून दूर राहते. शिक्षा भोगून झाल्यावर तिची सुटका होते तेव्हा तिला तुरुंग अधिकाऱ्याकडून आणखीन एक उपरोधिक संदेश मिळतो. अब तुम घर गृहस्थी की जेल में कैद रहोगी. काय अजब ओळ आहे ना ही. जी मुक्त झालेली आहे तिला आता संसाराच्या तुरुंगात अडकावं लागेल असा हा संदेश. हा संदेश घेऊन प्रवास करत असताना तिला बिकाश एका आजारी अवस्थेत एका जहाजाच्या बंदरावर सापडतो. मग ती बिकाशची काळजी घेण्याचं ठरवते आणि तिचं प्रेम पुन्हा एकदा नव्यानं जन्माला येतं. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 1909930 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंदिनी या चित्रपटाबद्दल. दिग्दर्शक बिमल रॉय यांचा हा शेवटचा चित्रपट पण आजही तो 1960 दशकातील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाने त्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारली बर का. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या सर्वोच्च पुरस्कारांसह सर्वोत्तम कथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी अशा 6 पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरवण्यात आलं. मंडळी, या चित्रपटाद्वारे गुलजार यांनी चित्रपटात गीतकार म्हणून पदार्पण केलं. खरं तर ते या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. सुरुवातीला त्यांनी बिमल रॉय यांची ऑफर नाकारली होती कारण त्यांना गीतकार व्हायचंच नव्हतं. पण चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक SD बर्मन यांनी गुलजार यांची समजूत घातल्यानंतर गुलजार गाणं लिहायला तयार झाले आणि त्यांनी लता मंगेशकर यांनी गायलेलं मोरा गोरा अंग लैले हे गाणं 5 दिवसात लिहिलं. बाकीची गाणी मात्र शैलेंद्र यांनी लिहिली आहेत. मेरे साजन हे उसपार सारखं अविस्मरणीय गीत स्वतः SD बर्मन यांच्या भारदस्त आवाजात आपल्याला चित्रपटात ऐकायला मिळतं. या चित्रपटातली गाणी परिस्थितीचं चित्रण करतात. जसं की एक कैदी कैद केलेल्या पक्षासाठी गातो ते गाणं म्हणजे आशा भोसले यांनी गायलेलं ओ पंछी प्यारे. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आज मात्र इथेच थांबूयात आणि जाता जाता ऐकूयात मुकेश यांच्या आवाजातलं SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं बंदिनी याच चित्रपटातलं अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे आनंद घन यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
4: मग आता ही भीती घालवूया.
5: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
5: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
4: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
5: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
4: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
5: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
4: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
5: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
4: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस, 88 88 56 00 11.
5: 8888 5600 11.
6: श्रोते हो, कार्यक्रमात आता शांता शेळके यांची रचना, स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात शांता शेळके यांची काही गीतं आपण ऐकत आहात. आत्ताच आपण ऐकलेलं गीत स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूयात राम राम पाहुणं या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत, संगीत आनंद घन यांचं.

0: राम राम पाहुणं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता अवघाची संसार या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात अवघाची संसार या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
0: कार्यक्रमात आता माणिक वर्मा यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 11 20.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. कार्यक्रमात आता शेवटचं गीत.

0: अरुण दाते यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात कवयित्री शांता शेळके यांची काही गीतं आपण ऐकलीत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99 851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 64वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

अर्जुनाला स्थितप्रज्ञाबद्दल म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे अशा मनुष्याबद्दल सांगतायत. अर्जुनाचा प्रश्न होता, स्थितप्रज्ञा हा व्रजेत किम, म्हणजे स्थितप्रज्ञ कसा वागतो, स्थितप्रज्ञाचं आचरण कसं असतं. या प्रश्नाचं उत्तर भगवंत या श्लोकात देत आहेत. राग म्हणजे आसक्ती कामना आणि द्वेष म्हणजे विरोध क्रोध. राग म्हणजे हवं आणि द्वेष म्हणजे नको. स्थितप्रज्ञ विषयांची आसक्तीही बाळगत नाही आणि कोणत्याही विषयाचा द्वेषही करत नाही, विरोध करत नाही. विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत आणि त्या त्या विषयाच्या ग्रहणासाठी मानवी शरीरात 5 ज्ञानेंद्रिय आहेत. शब्द म्हणजे ध्वनी, त्यासाठी कान आहेत. स्पर्शासाठी त्वचा आहे. रूप म्हणजे दृश्य, त्यासाठी डोळे आहेत. रस म्हणजे चव, त्यासाठी रसना म्हणजे जीभ आहे. गंध म्हणजे वास, त्यासाठी नाक आहे. हे विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आपल्या भोवती सतत असतातच. या विषयांचा मानवी शरीरातल्या त्या त्या ज्ञानेंद्रियांशी संपर्क येतच असतो. विषयांचा ज्ञानेंद्रियांशी संपर्क झाल्यावर त्याची संवेदना मनापर्यंत जाते आणि त्यातून मनुष्याच्या स्वभावानुसार, वृत्तीनुसार हवं नको या भावना निर्माण होतात. हवा वाटणारा तो विषय, ती वस्तू मिळावी यासाठी कर्मेंद्रिय कार्यरत होतात. आवडीची वस्तू मिळावी, सतत मिळावी, आणखी मिळावी यासाठी मनुष्याची धडपड, प्रयत्न सुरू होतात. तसं न आवडणारा विषय, न आवडणारी वस्तू आपल्यापर्यंत येऊ नये, आपल्याला मिळू नये, आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी प्रयत्न आणि धडपड सुरू होते. अशी धडपड, असे प्रयत्न करत असताना मनुष्य आपलं कर्तव्य विसरतो आणि त्याची घसरण सुरू होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की हवं नको या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. असं नियंत्रण ठेवलं नाही तर ज्ञानेंद्रिय त्या त्या विषयांमध्ये रममान होतात. त्यांना परिस्थितीचं भान राहत नाही. काही वेळा त्या विषयांच्या प्राप्तीसाठी करू नये अशी कृत्य माणसाकडून केली जातात. यासाठी जे वाट्याला येईल त्याचा विकाररहित होऊन स्वीकार करता आला पाहिजे. विषय भोवताली असणारच, जे मिळालं, जे वाट्याला आलं त्याचा सहजपणे आणि त्यात न गुंतता स्वीकार करता आला पाहिजे. त्यात अडकून पडायचं नाही. काही वेळा जे आवडत नाही तेही वाट्याला येतं, त्यावेळी देखील चिडचिड न करता त्याचा स्वीकार करावा. असं करता आलं की मन भरकटत नाही, मनाचा तोल जात नाही आणि मनुष्य आपल्या कर्तव्यांकडे आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. ज्ञानेंद्रियांच्या द्वाराच विषय शरीरात शिरतात. म्हणून ही ज्ञानेंद्रिय, त्याग आणि भोग या दोन्हीचीही आसक्ती नसलेली हवीत. यावर संत तुकाराम महाराज म्हणतात, त्यागे भोग माझ्या येतील अंगासी, मग मी ऋषिकेशी काय करू. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानेंद्रिय आणि मन ताब्यात ठेवलेला मनुष्य अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. इथे भगवंतांनी 2 शब्द योजलेले आहेत, आत्मवश्यही आणि विधेयात्मा. मनुष्याचं मन, अंतःकरण स्वतःच्या ताब्यात असलं पाहिजे, स्वतःच्या अधीन असलं पाहिजे. अंतःकरण, मन स्वतःच्या ताब्यात नसेल तर विषयांमध्ये आसक्ती निर्माण होऊन पतन होण्याची खूप शक्यता असते. मन, अंतःकरण स्वतःच्या ताब्यात असलेल्या मनुष्याला विधेयात्मा असं संबोधलेलं आहे. विधेयात्मा म्हणजे विवेकी मनुष्य. आत्मवश्यही हे पद इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात, नियंत्रणात असण्याच्या अर्थाने आलेलं आहे. म्हणजेच व्यवहार करताना इंद्रिय स्वतःच्या ताब्यात असली पाहिजेत आणि इंद्रिय स्वतःच्या ताब्यात असण्यासाठी इंद्रियांचं रागद्वेष रहित होणं आवश्यक आहे. म्हणून ज्ञानेंद्रियांकडून कोणत्याही विषयांचं ग्रहण आसक्तीपूर्वक नसावं आणि कोणत्याही विषयाचा त्याग द्वेषपूर्वक नसावा. प्रत्येक इंद्रियाचा विषयांमध्ये राग द्वेष असतोच. मनुष्यांनी त्यांना थारा देऊ नये, कारण हे दोन्ही राग आणि द्वेष मनुष्याचे शत्रू आहेत. यासाठी भगवंत सांगतात की ज्याचं अंतःकरण, मन त्याच्या ताब्यात आहे आणि ज्याची ज्ञानेंद्रिय त्याच्या नियंत्रणात आहेत त्याला अंतःकरणाची, बुद्धीची प्रसन्नता, प्रसाद प्राप्त होते. त्याग घडण्यासाठी भोग केवळ शरीरातून जाऊन चालणार नाहीत तर ते मनातूनही जावे लागतात. नाहीतर ते विषय जो जो शरीरातून जावेत म्हणून आपण कसोशीनी प्रयत्न करतो तो ते विषय मनात पक्के होऊन जातात. म्हणून हवं नकोची वृत्ती संपली पाहिजे. कर्तव्य म्हणून काही विषयांचं ग्रहण केलं पाहिजे, पण असं विषयांचं ग्रहण रागद्वेष वियुक्त होऊन झालं.

0: मधिगच्छति।
1: श्रीमद भगवत गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 64वा श्लोक। या श्लोकाचं मराठीत समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, रागद्वेष परी जाता आली हातात इंद्रिये, स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या प्रीती द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो। भगवान श्रीकृष्ण

पाहिजे, पण व्यवहारात असं होत नाही. कशाचं तरी आकर्षण वाटत असतं आणि कशाचा तरी तिरस्कार वाटत असतो, परंतु असं आकर्षण आणि तिरस्कार हे दोन्हीही भ्रामकच आहेत. म्हणून भगवंत सांगतात, आत्मवश्यैर विधेय आत्मा. जो मनुष्य इंद्रियांना आणि मनाला स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो त्याला प्रसाद म्हणजे प्रसन्नता प्राप्त होते, म्हणजेच त्याच्या बुद्धीला प्रसन्नता प्राप्त होते. ही प्रसन्नता निर्भेळ असते. ही प्रसन्नता बुद्धीला मनाला निर्मळ आनंद प्राप्त करून देते. यासाठी इंद्रियांचा आणि मनाचा संयम आवश्यक आहे हे भगवंत अधोरेखित करतात. यावर भाष्य करताना महर्षी पंडित श्रीपाद सातवळेकर आपल्या पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात म्हणतात, भोगी आणि त्यागी हे दोघेही विषयभोग भोगतात, पण भोगी विषयात आसक्त होऊन ते भोगतो म्हणून त्याचं चित्त मलिन होतं, तर त्यागी धर्ममर्यादेच्या अनुकूल असंघ वृत्तीने आणि अति अल्प प्रमाणात विषय सेवन करतो म्हणून त्याला चित्ताची प्रसन्नता लाभते. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणूनी विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे, मग रागद्वेष सोहावे नाशतील. भगवंत अर्जुनाला सांगतात, म्हणून हे सगळे विषय पूर्णपणे मनातून काढून टाकावे, मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील. माऊली पुढे लिहितात, पार्था आणि कही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियांविषयी बाधक रमता नाही. अर्जुना, आणखीन एक गोष्ट ऐक, रागद्वेषांचा नाश झाल्यावर मग इंद्रिय जरी कदाचित रममान झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत. आजच्या संदर्भात या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण मनावर ताबा नसल्यामुळे माणसाच्या सर्वनाशाचा धोका समजावून सांगताना जगण्याचा एक साधा सोपा फॉर्म्युलाही सांगतायत. ते सांगतात, या जगात छान खा प्या फिरा, टेक्नॉलॉजीचा यथेच्छ वापर करा, पण फक्त दोन गोष्टी सांभाळा. कोणत्याही गोष्टीचा अवाजवी मोह धरू नका, आहारी जाऊ नका, आणि चुकूनही कोणाचा राग द्वेष करू नका. थोडक्यात, मोह आणि क्रोध यावर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीचे गुलाम झाला नाहीत आणि कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट विचार राग मनात धरला नाहीत तर मन प्रसन्न राहणारच. एक छान सोपं उदाहरण घेऊया. जोपर्यंत पाण्यात जहाज आहे तोपर्यंत ते तरंगणारच, पण जेव्हा जहाजात पाणी शिरेल तेव्हा जहाज बुडणारच. कुठल्याही परिस्थितीत भावनेत आकंठ बुडू नका. आनंद अंतरातच आहे.

0: ಪ್ರಿಯೈಶ್ಚರನ್ ಆತ್ಮವಶ್ಯೈರ್ವಿಧೇಯಾತ್ಮಾ ಪ್ರಸಾದಮಧಿಗಚ್ಚತಿ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 64वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. विशेष जय मला हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोतेहो, विशेष जय मला हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो, पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या अस्वरात संत एकनाथ महाराजांचा अभंग. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: संत एकनाथ महाराजांची रचना आपण ऐकलीत. सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे.

0: पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
1: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता अजित कडकडे यांच्या स्वरात ऐकूयात संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पांडुरंग दीक्षित यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पांडुरंग दीक्षित यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात कवी सुधांशू यांची रचना आताच आपण ऐकली. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
1: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. संगीत राम फाटक यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आताच आपण संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकलात, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. संगीत होतं राम फाटक यांचं.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळ जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: कार्यक्रम का बाकी हिस्सा आपको सुनवाएंगे इस अंतराल के बाद।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकया।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: श्रोतेहू, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे

सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. श्रोते हो, या कार्यक्रमात आपले स्वागत. आज अभिनेते सुनील दत्त यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त सुरुवातीची दोन गाणी त्यांच्यावर चित्रित असलेली. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात तलत मेहमूद यांच्या स्वरात सुजाता या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे SD बर्मन यांचं.

तलत महमूद यांच्या स्वरात सुजाता या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक.

0: सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आता जवळच्या शाखेस भेट द्या।
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
2: श्रोते हो, अभिनेते सुनील दत्त यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित गाणी आपण ऐकत आहात। तसंच आज गीतकार राजेंद्र कृष्ण यांचाही जन्मदिवस, तेव्हा यानंतरची काही गाणी त्यांचीच। कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत। मैं चुप रहूंगी या चित्रपटातलं गीत आहे, संगीत चित्रगुप्त यांचं।

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात मै चुप रहूंगी या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं चित्रगुप्त यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित वेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
5: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
6: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
5: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना, गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: श्रोते हो, कार्यक्रमात राजेंद्र कृष्ण यांची गीतं आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात पूजा के फूल या चित्रपटातलं गीत. संगीत मदन मोहन यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात पूजा के फूल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राजेंद्र कृष्ण यांचं संगीत होतं, मदन मोहन यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: कार्यक्रमात आता हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात शर्त या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत हेमंत कुमार यांचं.

0: शर्ती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
2: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: श्रोते हो, आज कार्यक्रमात गीतकार राजेंद्र कृष्ण यांची काही गाणी आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता संजोग या चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांचा. संगीत मदन मोहन यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सरा बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: कार्यक्रमात आता शेवटचं गाणं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात जेलर या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.

याबरोबरच डॉक्टर परीक्षित वेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:31 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम समाप्त करत आहोत, परंतु या सभेतून मला म्हणजेच प्रज्ञा कळसकरला अनुमती द्या. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50. शुभ रात्री. जय हिंद.